0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

सुप्रभात श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नाद कीर्तनाचा. या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे. सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंगाचा आवाज

0: आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील, विठ्ठलाला त्यांचं गाऱ्हाणं सांगतील, विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील. किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण, किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात. याच निमित्त आपण ऐकूयात ज्ञानेश्वरी ताई खेडकर यांचं कीर्तन.
1: के देव अवताराला काय येतो, रामप्रभूंचा अवतार, रामप्रभूंच्या अवतारामागे बरेच कारण आहेत. आता एक गोष्ट विचार करा, प्रभू रामचंद्रांचा अवतार झालं, काही संत असे आहेत, काही देवता असे आहेत, ते अवताराला येतात. काही जणांचा अवतार असतो, काही जणांचे जन्म असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संतांचे आणि देवाचं काय मेला मंडळ, संतांचा आणि देवाचा अवतार आहे बरोबर, आणि तुमचा आमचा काय, तुमचा आमचा अवतार आहे का नाही, जन्म आहे. ज्यांचा अवतार असतो त्यांचे कार्य निश्चित असतात. आता संतांचे आणि देवाचं कार्य निश्चित कशाचं म्हटलं तर पहा, संतांच्या आणि देवताच्या अवताराचं प्रत्येक कार्य निश्चित असते. जन्मल्यापासून निर्वाणापर्यंत त्यांनी काय करायचं, त्यांच्या जीवनामध्ये येऊन केव्हा जेवायचं, केव्हा कोणाचं वध केव्हा करायचं, कोणाशी कधी युद्ध करायचं, सगळं काही ठरलेलं असतंय. कोणाचं, अवतारी पुरुषांचं. गर्मी झाली तुम्हाला, नाही ना, फ्रेश बसा बरं, असं टवटवीत बसा जरा, तुमच्याकडे बरोबर जरा मला पण उल्हास आला पाहिजे ना. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, 7 दिवस आपले आपल्या गावात सप्ताह, सगळे काम बंद करायचे, तिथे येऊन बसायचं, घाऊला काही होत नाही. तुम्ही माझं कीर्तन ऐकलं ना, तुम्हाला 2 पायल्या घाऊ जास्त होणार बघा. फक्त इथं येऊन कीर्तन ऐकायचं दररोज, चिंता करायची नाही, चिंता सोडून द्या, कवर चिंता करता. आता असो

पहिलं कारण आहे रुंदेचा श्राप. आता तुम्ही म्हणाल रुंदा कोण? सगळ्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐका, सगळ्यांचं लक्ष आहे ना. राम प्रभूंच्या अवताराचं पहिलं कारण म्हणजे पतिव्रता नारी रुंदा, त्या रुंदेचा श्राप. आता रुंदा नेमकी कोण होती? रुंदा माहितीये का तुम्हाला? वृंदावन माहितीये का? वृंदावन तुळशीच वृंदावन, ती जी रुंदा आहे, ते जे वृंदावन आहे तीच एक स्त्री आहे. जे वृंदावन आहे ते वृंदावन म्हणजे जालिंदराची पत्नी, ती रुंदा. ती जालिंदराची पत्नी एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती कि तिच्या तिचा पती सगळ्या पृथ्वीवरती धुमाकूळ माजत होता. सगळ्यांना पराजित करून सोडलं महाराज. इंद्राला पराजित केलं, ब्रह्माला पराजित केलं. एवढंच नाही महिला मंडळ, भोले शंकर आपले सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्यामध्ये किती ताकद आहे आपल्याला सांगायची गरज आहे का? नाही. पण त्यांना सुद्धा पराजित करणारे कोण होता? जालिंदर होता. एवढा एवढा पराक्रमी जालिंदर, त्याचा पराक्रम ऐकला तर म्हणता काय बाबा, विचार करा. एवढा पराक्रमी असणारा जालिंदर, त्याच्यात नेमकी ताकद यायची कुठून? तर त्याच्या पती त्याची जी पत्नी होती ती कोण होती? पतिव्रता होती. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये एवढी ताकद असते की पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढी श्रेष्ठ पत्नी होती. महिला मंडळ तुम्हाला जर वाटत असेल ना आपले पती सगळ्या गावामध्ये श्रेष्ठ असले पाहिजे तर तुम्ही काय व्हायला पाहिजे? पतिव्रता व्हायला पाहिजे. आपलं कुंकू बळकट पाहिजे. ज्या स्त्रीचं कुंकू बळकट असतंय ना तिच्या पतीचा अपघात झाला तरी ती मरत नाही, नाही म्हणत तिचा पती, कारण कुंकू बळकट पाहिजे. आणि कुंकू बळकट करण्यासाठी माणसाला तपश्चर्याच करावं लागते. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही काय घरदार प्रपंच संसार सोडून जावं का हिमालयात तप करायला? अजिबात नाही. प्रत्येक कीर्तनकार येतो, प्रत्येक कीर्तनकार सांगतो नामस्मरण करा, संसारात पडू नका, संसार करू नका, देवाचं नामस्मरण करा. मी अजिबात तसं म्हणणार नाही. संसार करा आणि परमार्थही करा. संसार करण्यासाठी देवानी संसाराची निर्मिती केलेली आहे. संसार करा तुम्ही, पण संसार कसा करायचा आहे? असोनी संसारी जिव्हे वेगो करी, किंवा संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. संसारामध्ये राहा, पण कसं राहायचंय? जसं पाण्यामध्ये कमळ राहतं ना तसं संसारात राहायचं. मग तुम्हाला जर तुमचं कुंकू बळकट करायचं असेल तर काय करावं लागेल? तपश्चर्या. एक सांगू, बऱ्याच महिला मंडळांचा असा प्रश्न असतोय की आमच्या पतीचे दारू सुटत नाही. बऱ्याच जणांचा असतोय, खरं सांगते हसू नका. बऱ्याच जणांचा प्रश्न असतोय की माझ्या पतीचे दारू सुटत नाही, काय करू? दररोज येते, दररोज घरी त्याच्या पुढे बडबड बडबड करते, माझंच तोंड दुखते. ते एका कानाने ऐकत आणि एका कानाने सोडून देते, काही फरक पडत नाही. पण एक सांगू का, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मालकाची दारू सुटावी, तर दररोज एकच

करायचं, स्वयंपाक करायला लागलात की कोणाला बोलायचं नाही, अजिबात शेजारच्या लत अजिबात शिव्या द्यायच्या नाही, शेजारी मी काय केलं काय नाही केलं तिकडे तर बघायचं नाही. आपल्या लेकराला घ्यायचं, देवाऱ्या पुढे त्याला हरिपाठ वाचायला लावायचा, आणि स्वयंपाक करत असताना दररोज हनुमान चालीसा लावायची. एक जय भगवान बाबा. लक्षात आलं तुमचं, दारू सुटण्याचा हाच एक पर्याय. मी सांगत नाही, बऱ्याच शास्त्रकारामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे, मद्यपान जर सुटायचं असेल तर काय करावं लागेल, हनुमान चालीसेशिवाय पर्याय नाही. पहा, महिलेला जर कुंकू बळकट करायचं असेल तर तपश्चर्याच करावी लागणार. आता एक विचार करा, बरेच शास्त्रकार सांगतात की राक्षसाचं नाव घेतल्यानंतर माणसाला पाप लागतंय, पण इथं काय सांगितलंय की तुम्ही काय करा, राक्षसाच्या बायकाचं नाव घ्या. आता काय करावं बघा, विचार करा. राक्षस रावण झाला, रावणाचं नाव ठेवतंय का इथं कोणी? नाही ठेवत. रावणाचं नाव कोणीच ठेवत नाही, कारण त्याचं नाव घ्यायचं सुद्धा रावण लायकीचा होता का? नव्हता. पण त्याच्या पत्नीचं नाव घ्या हे सुद्धा शास्त्रकाराने सांगितलंय. अहिल्या द्रौपदी सीता रमण तथा पंचकन्या स्मरण नित्यम पापनाशन, म्हणजे याचा अर्थ अशा पाच स्त्री आहेत, त्या पाच स्त्रियांचं जर तुम्ही नामस्मरण केलं ना, तुमची पापामधून मुक्तता होईल. असं कोणी सांगितलंय? शास्त्रकाराने सांगितलंय. मग त्या पाच स्त्रियामध्ये सुद्धा कोण आहे? द्रौपदी माता आहेत. त्या पाच स्त्रियामध्ये सुद्धा कोण आहे? मंदोदरी माता आहेत. आता कौरवांची आई, कौरवांच्या आईचं सुद्धा यात नाव आहे, ती सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती. ही जी रुंदा पतिव्रता होती, माझं बोलणं लक्षात येत आहे तुमच्या? ही जी रुंदा पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती, एवढी पतिव्रता होती. महादेव त्या जालिंदरासोबत युद्ध करायला आले, परंतु काही मरण झाला युद्ध. लेकरांनो जरा शांत बसता का?

एखाद्या पतिव्रता नारीचा जो पती होता जालिंदर, त्या जालिंदराने अनेक प्रयत्न केले पण काही, महादेवाने अनेक प्रयत्न केले परंतु काही जालिंदर मरणच पावत नाही. मग काय करावं? भगवान विष्णूंच्या लक्षात आला रे, नेमकं खटकत हे कुठे? जर भगवान विष्णूंच्या लक्षात आला रे, आपल्याला काय करायला हवं? रुंदेचं पातिवृत्य भंग करायला हवं. मग रुंदेचं पातिवृत्य भंग करण्यासाठी काय करावं लागेल? आले भगवान शंकर कुठं? भगवान विष्णू मृत्यू लोकामध्ये आले, आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर जालिंदराचं रूप धारण केलं. जालिंदराचं रूप धारण केल्याच्या नंतर, जालिंदराचं रूप धारण केल्याच्या नंतर त्या रुंदीनं रुंदीकडे गेले आणि त्या रुंदीला स्पर्श केला. परपुरुषाचा स्पर्श झाला की लगेच त्या रुंदीचं पातिवृत्य नष्ट झालं. पातिवृत्य तिचं नष्ट झालं का इकडे जालिंदर मरण पावला? जालिंदर मरण पावला की लगेच रुंदेला कळालं की माझा पती मरण पावलाय. एक सांगू का, जी खरी जी ओरिजिनल पतिव्रता असते ना, तिला नवरा मेलाय किंवा तिचा पती मेलाय हे सांगायची गरज पडत नाही. थोडं पुढे जाऊन बोलू का, ज्या स्त्रीला कळतं जी खरंच ओरिजिनल पतिव्रता असते, तिला जेव्हा कळतं ना आपला पती वारलाय किंवा आपला पती मेलाय, त्यावेळेस ती जीवच सोडून देते. म्हणजे जीव सोडून देत नाही ती पतिव्रता नाही, असं मला म्हणायचं नाही. बरं, गैरसमज करून घेऊ नका, तसं मला म्हणायचं नाही, परंतु मी शास्त्र सांगते. प्राणेश्वरी शब्दाचा अर्थ ह्या, पती मेला हे ऐकता क्षणी जे जीव सोडून देते ती खरी पतिव्रता आहे. रुंदेला कळालं, आणि जेव्हा रुंदेला कळालं तेव्हा रुंदा म्हणाली, हे बघा कोण आहात तुम्ही? कोणाला म्हणाली? भगवान विष्णूंना. कोण आहात तुम्ही? पटकन प्रगट व्हा नाहीतर मी तुम्हाला श्राप देईल. भगवान विष्णू पटकन प्रगट झाले. आणि भगवान विष्णू प्रगट झाल्याच्या नंतर रुंदेने सांगितलं, भगवान का फसवलं हो तुम्ही मला? का नुकसान केलं माझं तुम्ही? मी तर तुमची दररोज पूजा अर्चना करत होते, दररोज तुमची भक्ती करत होते, तरी सुद्धा तुम्ही मला कशामुळे फसवलं? असं म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णूने सर्व काही वृत्तांत रुंदेला सांगून दिला. रुंदा, तुझा जो पती आहे खूप माजला होता, त्याने मृत्यू लोकांमध्ये खूप धुमाकूळ केला होता, आणि त्याने असं करू नये म्हणून अनेक जणांनी त्याच्यासोबत युद्ध केलं. स्वतः तुझं जे आराध्य दैवत आहे भगवान भोलेनाथ, त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला, परंतु किती प्रयत्न केला तरी काहीही उपयोग झाला नाही. जालिंदर मरण पावत नव्हता, कारण त्याच्या मागे तुझे पतिवृत्तीची ताकद होती. आणि असं सांगितल्यानंतर वृंदा म्हणाली, ते काही असो पण तुम्ही माझा पती मारला हे मला खूप माझ्या मनाला लागलं. त्यावेळेस वृंदेने श्राप दिला, प्रभू आज तुम्ही मला माझ्या पती पासून वेगळं केलंय, तुमच्यावर ते सुद्धा अशी वेळ येईल ज्यावेळेस तुम्ही रामप्रभूंचा अवतार धारण करून येताल, त्यावेळेस तुमचा आणि तुमच्या पत्नीचा सुद्धा विरह आणि वियोग झाल्याशिवाय राहणार नाही. पहिलं कारण झालं राम अवताराचं, रामप्रभूंनी याच वृंदेचा श्राप खरा करण्यासाठी रामप्रभूंचा अवतार झालं. पहिला राम अवताराचा

दुसरे राम अवतारचं कारण आहे बाल ब्रह्मचारी असणारे नारदजी. आता त्या नारदजीनं देवदाला श्राप दिला, आता विचार करा नारदजी कोण आहेत? भक्त आहेत. कोणाचे? विष्णूंचे भक्त आहेत. तुम्हाला झोपा लागल्या काय? फ्रेश आहात ना? राम प्रभूंचे भक्त आहेत. कोण? नारदजी. आणि त्या नारदजीने कोणाला श्राप दिलाय? भगवान विष्णूंना श्राप दिलाय. नारदजी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले आणि तपश्चर्या करण्यासाठी गेल्याच्या नंतर राम नारदजीने काय केलंय? कामावरती विजय मिळवलाय. सहा विकारावर विजय मिळवला. काम, क्रोध, लोभ, लोभ, मत्सर, अदंब आणि अहंकार. विजय मिळवल्यानंतर पहिला आले ते सत्य लोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये आले. आणि ब्रह्मलोकामध्ये आल्याच्या नंतर ब्रह्माजीने पाहिलं नारदजींचं, नारदजींचं खूप सुंदर स्वागत केलं. स्वागत केलं नारदजींचं. स्वागत झाल्याच्या नंतर ब्रह्माजी म्हणतात, काय लेकरू आहे माझं? माझ्या लेकराने काय केलंय? कशावर विजय मिळवलाय? विकारांवर विजय मिळवलाय. जे भल्या भल्याला जमत नाही ते माझ्या लेकराने करून दाखवले. लेकरू जन्माव होतं असं जन्माव कोण म्हणताय? ब्रह्मदेव म्हणतायत. ब्रह्माजींनी खूप सुंदर स्वागत केलं. डोळ्याचं पारणं पिटलं नारदजींच्या. आणि पुढे जाऊन नारदजी भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी पाहिलंय नारदजींना. आणि नारदजींना भगवान विष्णूंनी पाहिल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणतात, या नारदजी स्वागत आहे तुमचं. कुठं होते एवढे दिवस? नारदजी म्हणतात, काही नाही म्हणे, हिमालयामध्ये गेलो होतो. कशा करता? तपश्चर्या करण्याकरता. काय केलं तपश्चर्या करून? काही नाही, सहा विकारावरती विजय मिळवला. सहा विकारावरती? भगवान विष्णू म्हणाले, अहो त्याने तर भले भले प्याजर येतो, तुम्ही म्हणता सहा विकारावर विजय मिळवला? कसं शक्य आहे? हो म्हणे, मी सहा विकारावरती विजय मिळवलाय. नारदजींना जरा तिथं बेकारच वाटलं. नारदजी म्हणाले, काय बाबा, मोठ्या लोकांना शब्बासकी द्यायची गेली कुठं? यांना तर छोट्या माणसाने कमाई केलेली सुद्धा खपत नाही. तसं नव्हतं भगवान विष्णूच्या मनात, पण नारदजी तसा विचार करू लागले. म्हणे, जाऊ द्या. तिथं नाराज झाले. नारदजी निघून गेले कैलासावरती. कैलासावरती गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी स्वागत केलं नारदजींचं. आणि नारदजींना म्हणतात, काय नारदजी, भेट नाही, गाठ नाही, महिना झालं, कुठं होते तुम्ही? नारदजी सांगतात की, काही नाही भोलेनाथ, हिमालयावरती गेलो होतो. कशा करता? तपश्चर्या करण्यासाठी. कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी. कुठं गेलतो? हिमालयावरती गेलतो. आणि हिमालयावरती तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ म्हणतात, मग काय झालं तपश्चर्या करून? काही नाही, सहा विकारावरती विजय मिळवला. आता सगळं आलं होतं भोलेनाथांच्या लक्षात, पण भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, असू द्या. बरोबर म्हणाले, काही हरकत नाही, सहा विकारावरती विजय मिळवलाय, चालतंय. फक्त एवढंच एक चालला चांगला सल्ला देऊन जातो तुम्हाला. इथं जे म्हणताय सहा विकारावरती विजय मिळवलाय, तप केलंय, ते दुसरीकडे कुठं वाचेन काढू नका. कोण सांगताय? भोलेनाथ सांगतात. कुठं वाचेन काढू नका. नारदजी म्हणतात, आपण केलेली प्रगती आपणच सांगायची नाही, मग कोण सांगणार? भोलेनाथ म्हणाले की, पण खूप महागात पडन तुम्ही जर सांगितली तर. ठीक आहे, तिथून पण तिथं पण नारदजीनं खूपच वाईट वाटलं, तिथून पण निघून गेले. नारदजी पुढे गेल्याच्या नंतर मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये नारदजी आल्याच्या नंतर नारदजीने खूप मोठं असं स्वयंवर दिसलं. स्वयंवर दिसलं त्या ठिकाणी नारदजी गेले. नारदजी आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिलनिधी राजा, त्या शिलनिधी राजाचं त्याच्या मुलीचं आज स्वयंवर होतं. त्याच्या मुलीचं स्वयंवर असल्या कारणाने सगळं काही महाल त्याने सजवलेला होता. सगळीकडे फुलं फळं सगळीकडे काही सजवलेलं होतं. त्या ठिकाणी नारदजी गेले. नारदजी गेले की लगेच त्या शिलनिधी राजाला खूप आनंद झाला. त्या राजाला आनंद झाला की, काय भाग्यवान आहे मी, माझ्या एवढा भाग्यवान या जगात कोणी नाही. आज माझ्या लेकीचा स्वयंवर आहे आणि या ठिकाणी साधूचं आगमन झाले, खूप शुभ संकेत आहे. असं सांगितल्याच्या नंतर नारदजी म्हणाले, राजा काय आहे आज तुझ्या इथं? माझ्या मुलीचं लग्न आहे बाबा. नारदजी, या ना आत. नारदजी म्हणाले, कुठं आहे तुझी मुलगी? घेऊन ये तुझ्या मुलीला. मला काय द्यायचं आहे? आशीर्वाद द्यायचा आहे. तुझ्या मुलीला घेऊन ये. शिलनिधी राजा गेला आणि त्यांच्या मुलीला घेऊन आला. त्या मुलीच्या हातामध्ये घेतला नारदजीने. आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर, हात हातामध्ये घेतला तर तेवढ्यामध्ये नारदजींच्या मनामध्ये काम आला. नारदजी म्हणतात, अरे एवढी सुंदर मुलगी असताना मी कमून ब्रह्मचारी राहिलो असतं बरं. कोण म्हणताय? नारदजी म्हणतात,
एवढी सुंदर मुलगी असताना सुद्धा मी काय म्हणून ब्रह्मचारी राहिलो असं असं लक्षात आलं. आणि त्यांनी आशीर्वाद द्यायचा गेला कुठं, राजाला म्हणतात राजा 10-5 मिनिट थांबा मी वापस येतो. आता राजा म्हणाले काय झालं तुम्हाला नाराजी, नाही म्हणे थांबा मी वापस येतो. म्हणाले राजा म्हणाले महाराज माझ्या मुलीचं स्वयंवर होतं, तिचं लग्न झालं असतं, नवर देऊन निश्चित झाला असता, तर मग आशीर्वाद देऊन तुम्ही गेला तर काही हरकत नाही, पण आताच कुठं निघालात. मग सांगितलं नाराजी म्हणतात नाही 2-5 मिनिट थांब मी वापस येतो. नाराजी जी तिथून गेले तर डायरेक्ट विष्णूजींकडे गेले. आणि भगवान विष्णूंकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंना म्हणतात भगवान विष्णूने पाहिलंय नारदजींना, नारदजी वापस आले. भगवान विष्णू म्हणाले आताच तर गेला होतात, परत कशाला आलात. म्हणतो नारदजी म्हणतात सगळं तुम्हाला नंतर सांगतो, पण मला काय करा, अगोदर तुमचे जे काही अवतार आहेत त्या अवतारापैकी, त्या 10 अवतारापैकी मला एक तरी तुमचं असं रूप द्या, जे रूप माझ्या या जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्ती मी दिसेल असं रूप द्या. कोण म्हणले नारदजी, कोणाला, भगवान विष्णूंना म्हणतात की सगळ्यात सुंदर रूप द्या मला. मग भगवान विष्णू असं म्हणल्याच्या नंतर नारदजी म्हणले भगवान विष्णूंना, भगवान विष्णू म्हणतात ठीक आहे देतो. सोन्यासारखं रूप दिलं नारदजींना भगवान विष्णूने, सोन्यासारखं रूप दिलं, रूप सगळं काही सोन्यासारखं दिलं, शरीर पूर्ण सोन्यासारखं दिलं, पण नेमकं जे मुख आहे जे तोंड आहे तेच नेमकं माकडासारखं दिलं. आता नारदजीने कुठं आरशात जाऊन पाहिलंय, नारदजीनं सोन्यासारखं शरीर दिसलं, निघाले नारदजी स्वयंवरामध्ये. आणि स्वयंवरामध्ये नारदजी गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी नारदजींच्या मागे 2 दूत पाठवले होते. म्हणले काय करा, फक्त नारदजींच्या मागे जा, त्यांना काही बोलू नका म्हणू नका, सीसीटीव्ही कॅमेरा सारखे फक्त त्यांच्या मागे राहा. ते दोन दूतांना पाठवल्याच्या नंतर भगवान विष्णूंकडे आले नारदजी, ती बातमी सांगितली त्या दूतांनी भगवान भोलेनाथांना. आणि भोलेनाथांना बातमी सांगितल्याच्या नंतर परत भगवान भोलेनाथ म्हणाले की आता पुढं काय होतंय ते जाऊन बघा. मग नारदजी गेले स्वयंवरामध्ये, स्वयंवरामध्ये गेल्याच्या नंतर करेक्ट त्या ठिकाणी 3 खुर्च्या रिकाम्या होत्या. देवाने सुद्धा खूप सुंदर निर्मिती केलेली होती, 3 खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातील 1 खुर्ची इकडल्या साईडने 1 दूत बसला, पलीकडच्या साईडने 2 दूत बसले, आणि नेमकी मधल्या खुर्चीवरतीच कोण बसलं, नारदजी बसले. मधल्या खुर्चीवरची कोण बसले, नारदजी बसले. आता नारदजी मधल्या खुर्चीवरती बसल्याच्या नंतर हे दूत इकून तिकून चर्चा करायचे एकमेकांना, अरे काय सुंदर बाबा आहे हा, तो म्हणायचा अरे रे रे आता काय याच्यासोबतच मोहिनीचं लग्न फिक्स होत आहे म्हणायचं. नारदजींना असं बोललं की नारदजींची फुगली ना छाती. नारदजी म्हणाले सगळ्या सुंदर मीच आणि माझाच नंबर आता काही खरं नाही. पण तेवढ्यामध्ये विश्वमोहिनी आली आणि विश्वमोहिनीने काय केलं, विश्वमोहिनीने पाहिलं नारदजींना आणि विश्वमोहिनी शील निधी राजाला म्हणते बाबा हे काय केलं तुम्ही, माझं एवढं मोठं स्वयंवर रचवलं आणि या स्वयंवरामध्ये सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात पहिल्या खुर्चीवर माकडाला आणून बसवलं. तर नारदजींना जरा व्यक्त करावं सुटलं. नारदजी म्हणाले माकड, मी कुठं माकड आहे. तेवढ्यामध्ये तिकडून सगळ्यात शेवटच्या खुर्चीवरती भगवान विष्णू आले, भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णूंकडे विश्वमोहिनी गेली, त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातल्या. तेवढ्यामध्ये हे 2 दूत काढले, त्यांना भोलेनाथाने त्यांची चेष्टा करण्यासाठीच पाठवलेलं होतं. ते 2 दूत नारदजींना म्हणतात आणि होय नारदराव आरशात तोंड कोण बघून आला नव्हतात. तर नारदाची तर एवढी बॅटरी डिम झाली, म्हणले नेमकं मला देवाने बनवलं का असं. नारदजी तिथून जात होते बाहेर, तेवढ्यामध्ये भगवान विष्णू विश्वमोहिनीला रथात बसून घेऊन निघाले आणि ते पाहिलं नारदजीने. तेवढ्यामध्ये भगवान विष्णूने रथ थांबवला. भगवान विष्णू म्हणतात नारदजी यायचं का बस स्टँड बोत. कोण म्हणतंय, भगवान विष्णू म्हणाले आता तर नारदजींना खूपच राग अनावर झाला. नारदजी म्हणाले देवा का फसवलं तुम्ही मला, कशामुळं माकडाचा चेहरा दिला, काय म्हणून तुम्ही माझं नुकसान केलं. मग नारदजीला सांगितलं. भगवान विष्णू म्हणाले नारदजी तुम्ही म्हणत होतात की मी 6 विकारावरती विजय मिळवलाय, 6 विकारावरती मी मात केली, मग हे लग्न वगैरे काय, तुम्ही जर काम जिंकलाय तर लग्न कशामुळे करताय. आम्ही तिघांनीही तुम्हाला सांगितलं होतं की कुठेही चर्चा करू नका की तुम्ही विकारावरती विजय मिळवलाय, परंतु तुम्हाला अहंकार झाला होता कशाचा, मी विकारावर विजय मिळवलाय. आणि तुकोबराय म्हणतात तुका म्हणे अहंकार,
तुका म्हणे अहंकार झाला, आला तैसाची वाया गेला. पहा तुकोबऱ्यांनी सांगितलेलं अहंकार झाला की माणूस वाया जातो. तुम्हाला अहंकार झाला मग आम्ही तरी काय करणार? ही सगळी रचना केली कोणी होती? भगवान भोलेनाथाने रचना केली होती. ही सगळी माया जाळे एक रचना आहे. विश्वमोहिनी कोणी खरं नाही, काही नाही, काही नाही. जी विश्वमोहिनी सोबत तुम्ही विवाह करणार होता ती विश्वमोहिनी म्हणजे तुमची माई आहे. ती विश्वमोहिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे आणि तिच्यासोबत तुम्ही विवाह करणार होतात. हे सगळं काय? नारदजींना काही राग अनावर झालेला शांत झाला नाही. नारदजी म्हणाले भगवान तुम्ही मला फसवलं ना, मी तुम्हाला शाप देतोय. ज्या वेळेस तुम्ही आज मला आणि माझ्या विश्वमोहिनीला जे वेगळं केलंय, तुम्ही माझा आणि माझ्या विश्वमोहिनीचा जो विरह केलाय, त्याच आमचा जो विरह झालाय ना, त्या विरहाखातर तुमच्यावरती सुद्धा एक वेळेस अशी वेळ येईल. ज्या वेळेस तुमच्यावर अशी वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा जे आज तुम्ही मला माकडाचं रूप दिलंय त्या माकडांशिवाय तुम्हालाही पर्याय राहणार नाही. ज्या वेळेस तुम्ही वनवासात जाताल ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत फक्त तुमच्या कार्यासाठी माकडच मदत करतील, तुम्हाला दुसरं कोणीही मदत करणार नाही. आणि आज जे तुम्ही माझा आणि मोहिनीचा विरह होऊन दिलाय ना, तुमचा आणि तुमच्या मालकिनीचा सुद्धा एक ना एक दिवस काय होणार? विरह होणार. अवताराचं दुसरं कारण विठ्ठल. रामप्रभूंच्या अवताराचं पहिलं कारण काय? रुंदेचा श्राप. दुसरं कारण आहे नारदाचा श्राप. आणि तिसरं कारण आहे दोघा जणांचं तप. एक म्हणजे माता शत्रुपा आणि दुसरे म्हणजे मनुराजा. या दोघांनी तपश्चर्या केली हिमालयामध्ये जाऊन. खूप तप केलं, खूप तप केलं. एवढं तप केलं की भगवान शंकर, भगवान विष्णू साक्षात प्रगट झाले आणि विचारलं काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे म्हणल्याच्या नंतर भगवान विष्णूने विचारलं काय पाहावंय तुम्हाला. त्यावेळेस ते दोघांनी सांगितलं भगवान काही नकोय आम्हाला, फक्त तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे. असं सांगितल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणतात त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस मी अवतार कार्य धारण करून येईन त्यावेळेस तुम्ही दोघांनी माता कौशल्या आणि पिता दशरथ व्हा, तुमच्या पोटी मी राम म्हणून अवतारा लिहिन. अवताराचं तिसरं कारण म्हणजे हाच, हे यांनी जे तप केलं या तपश्चर्याला प्रसन्न होण्यासाठी रामप्रभूंनी अवतार घेतला. अवताराचं तिसरं कारण. अवताराचं चौथं कारण म्हणजे ऋषी मुनींचा आशीर्वाद असलेला. काही ऋषी मुनींचा श्राप, काही ऋषी मुनींचा आशीर्वाद. कारण जर बघत गेले तर खूप कारण आहेत याला, परंतु थोडक्यात आपण कारण सांगून पुढच्या अभंगाला सुरुवात करू. विढळ रामप्रभूंचा अवतार झाला हे सगळ्यांचे कारण. हे असे अनेक कारण आहेत. या सगळ्यांच्या कारणासाठी कोणाचा अवतार झालाय? आज ज्यांचा जन्म आहे, कोणाचा जन्म आहे आज? रामप्रभूंचा. रामप्रभूंचा जन्म झालाय. रामप्रभूंनी अवतार कशासाठी धारण केलाय? धर्माच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या सहारा करता अवतार धारण केलाय. अभंगाचं पहिलं चरण.

धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. कोणाचा अवतार आहे उद्धार करण्यासाठी? देवतांचा. देवतांचा अवतार, भगवान परमात्मा अवतार कशा करता घेतात? भक्तांच्या रक्षणाकरिता अवतार घेत असतात. पहा, भगवान रामप्रभूंचा अवतार झाला, अयोध्येमधल्या लोकांचं कल्याण केलं रामप्रभूंनी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, गोकुळातल्या मथुरातल्या लोकांचा उद्धार केला त्यांनी. अशा अनेक देवाने अनेक अवतार घेतले, अनेक जणांचं कल्याण केलं. पहा, देवताने अंबरुष राजा होता, अंबरुष नावाचा राजा होता, त्या राजा माग ऋषींनी चक्र सोडलं, पण तो अंबरीष राजाची काहीही त्यामध्ये चूक नव्हती. म्हणून भगवान परमात्म्याने त्याला जो श्राप दिला होता, त्याला ज्या श्रापाचं कारण होतं, त्या श्रापाचे कारण भगवान परमात्म्याने स्वतः त्याच्या अंगावरती ओढून घेतलं. आणि त्याच अंबरीष राजासाठी किती अनेक जन्म सोसले, अनेक जन्म सायास केला. अंबरीष राजा झालं, सावतामाळी झालं, जनाबाई, मुक्ताबाई, असे अनेक संत आहेत. त्या संतांसाठी देवाने काय केलंय? अवतार धारण केलंय, त्यांचं कल्याण केलंय, त्यांचा संभाळ केलाय. अनेक भक्तांच्या कथा आहेत, अनेक देवांचे चरित्र आहेत, पण त्यामधील संत जनाबाईची एक खूप गोड कथा आहे. त्या जनाबाईचं चरित्र मी तुम्हाला सांगून जाईन. पहा, 5 वर्षाची जनाबाई कथा अनेकांच्या परिचयाची ही असेल. 5 वर्षाची जनाबाई, आई वडिलांनी सांगितलं, निघाले आई वडील कुठे? पंढरपूरच्या यात्रेला. नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या यात्रेला निघाल्याच्या नंतर निघाले पंढरपूर यात्रेला. पंढरपूर यात्रेला जात असताना जनाबाईने हट्ट धरला, बाबा मलाही यायचे. कुठं? पंढरपूर यात्रेला मला सुद्धा यायचे, पंढरपूर यात्रेला मला यायचे. असा हट्ट जनाबाईने धरल्याच्या नंतर आई वडील म्हणाले, आता काय करावं? कारण बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हे 3 हट्ट माणसाला पुरवावेच लागतात. मग करावं तरी नेमकं काय करावं? मग ठीक आहे, चला म्हणे जनाबाईला. जनाबाई गेल्या पंढरपूर यात्रेला. आणि जनाबाई पंढरपूर यात्रेला गेल्याच्या नंतर, पंढरपूर यात्रेला जनाबाई निघाल्या, पंढरपूर यात्रेला जनाबाई गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी देवळामध्ये गेले. रांगला, खूप मोठी रांग होती. त्या रांगेमध्ये एका एकाचा नंबर करता करता आता जनाबाईचा नंबर आला. सगळ्यांचे दर्शन झाले आणि जनाबाईची वेळ ज्यावेळेस आली, त्यावेळेस जनाबाईने सांगितलं, देवाच्या चरणावरती पाया पडल्या जनाबाई, विठ्ठलाला पाहिलं जनाबाईने. आणि जनाबाई आई वडिलांना म्हणते, आता मला घरी काही यायचं नाही, मी काही आता वापस येणार नाही, तुम्ही निघून जा. कोणाला म्हणाल्या? आई वडिलांना म्हणाल्या, आता तुम्ही जा, मी काही येणार नाही. मग आई वडील म्हणाले, जना 5 वर्षाची आहेस तू, एवढ्या लहान वयामध्ये कोण तुझा संभाळ करणार? या ठिकाणी घरी चल, पुढच्या वर्षी परत आपण येऊ की, चल आता घरी. पण जनाबाई काही ऐकायला तयार नाहीत. जनाबाईने देवाचे चरण मिठ्ठ धरून ठेवले घट्ट. काही जनाबाई सुटता कामा नाहीत, सुटतच नाहीत जनाबाई. मग असं केल्याच्या नंतर काय करावं, काय करावं म्हणून कोणी जनाबाई ऐकायला तयार नाहीत. आई वडील जनाबाईला त्या ठिकाणी सोडून निघून गेले. 5 वर्षाची मुक्ताबाई वेळ झाली रात्रीची. आणि रात्रीची वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही राहिलं नाही, कोणी माणूस नाही, कोणी नाही, भक्त नाही, कोणीच राहिलं नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी नामदेवांचे वडील दामाजी त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी पाहिलंय का, एक 5 वर्षाची मुक्ताबाई या ठिकाणी रडत होत्या. मुक्ताबाईला पाहिलं दामाजीने. आणि पाहिल्याच्या नंतर दामाजी मुक्ताबाई जवळ आले. मुक्ताबाईंना म्हणतात, मुक्ता काय झालं तुला, का रडतीस तू? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात की, बाबा सकाळी माझे आई वडील मला पंढरपूरला घेऊन आले होते. आणि पंढरपूरला घेऊन आल्याच्या नंतर मीच मूर्खपणा केला. मीच त्यांना म्हणले की मला इथंच राहायचंय, मला आता कुठेही जायचं नाही. माझे आई वडील सगळं काही कोण आहे? माझा देव आहे. तुम्ही इथून निघून जा. मला माझ्या आई वडिलांशिवाय दुसरं कोणी नकोय. मला माझ्या विठ्ठलाशिवाय दुसरं कोणी नकोय. असं कोण म्हणालं? जनाबाई म्हणाल्या. मग दामाजी पंत म्हणाले की, ठीक आहे, काही हरकत नाही, घाबरू नको, काही नको, मी इथलाच आहे. मी तुला घेऊन जाईन माझ्या घरी. तुला कोणी नाही याचा अर्थ असं नाही, असं समज की मी मला देवानेच पाठवले. मग घेऊन गेले दामाजी पंत त्यांना. आणि दामाजी पंत त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर
दामाजी पंत जनाबाईला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तेवढ्यामध्ये गोनाईने पाहिलं दारातूनच. गोनाईने पाहिलं, गोनाई म्हणते, गोनाई रागातच आली. गोनाई दामाजी पंतांना म्हणते, का हो अगोदरच घरामध्ये 15 माणसं आहेत, 14 माणसं आहेत, हे कुठून 15 आणलंय तुम्ही? इथं आपल्याला खायची पंचायत आहे, लेकरूला याला कशाला घेऊन आलात? कोण म्हणते? गोनाई म्हणते. मग गोनाई असं म्हणल्याच्या नंतर दामाजी म्हणतात, अहो कितीक लागतंय त्या लेकीला खायला? कशाला? ते एकच लेकरू देवळामध्ये रडत होतं म्हणून घेऊन आलो त्याला इकडे. त्यावेळेस त्या गोनाईच्या हातामध्ये झाडू होता. गोनाईच्या हातामधला झाडू जनाबाई पुढं गेल्या. घाबरत नव्हत्या जनाबाई, लेदनकट होत्या, माझ्यासारख्याच होत्या बघा. जनाबाई गेल्या पुढं, जनाबाईन घेतला झाडू हिसकावून. द्या म्हणे इकडं, मी करते सगळं काम, काही तुम्हाला काम करायची गरज नाही, मी सगळं काम करेल. की झाडू घेतला, लगेच झाडायला लागल्या. गोनाबाई म्हणाल्या, तुला काय काम जमणार एवढं एवढं झाडू नोशील बाजूला, भाकरी कोण थांबणार? तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मला गौरा थापेत येतात, मी गौऱ्यासारख्याच भाकरी करीन. कोण म्हणाल्या? जनाबाई. मग जनाबाई म्हणाल्याच्या नंतर जनाबाईने सगळं काम करायच्या. जनाबाई सकाळी पाटत 3 वाजता उठायच्या, तेव्हा काही गिरणी नव्हत्या, आपल्यासारख्या सोयी नव्हत्या. मग काय करायच्या? जातं घ्यायच्या, जातं.

तीन वाजता जनाबाई उठायच्या, काय करायच्या, जात घ्यायच्या, त्या जात्यावरती दळण दळायच्या. जात्यावरती दळण घेतलं की लगे ओव्या गायला सुरुवात करायच्या. तुम्हाला येतात का ओव्या? माग म्हणताल का? हा माग म्हणा. तुम्ही तोपर्यंत घसा साफ करून घ्या, यांची बारी होऊन द्या एकदा. सगळ्यांनी आपली पार्टी जिंकली पाहिजे. आज जन्म कोणाचा आहे? रामाचा. पण राम प्रभू आजचे दिवस आपलेच बघा. आज कीर्तनकार कोण आहे? महिलाचे की मना की आपलेचे. तुम्ही सगळ्यांनी आपला जोरा झाला पाहिजे. ओव्या येतात ना तुम्हाला? सगळ्यांनी पाठीमागे ओव्या बनायच्या. जनाबाई पाठ उठायच्या.

आपली पार्टी लहान आहे पण जिंकली पाहिजे मोठ्याने, बेसूर होऊन द्या मन तरी कुठं सूर आहे, फक्त म्हणायचं आपलं. मागचे आजोबा तुम्ही लय लांब बसलात पण तुम्ही सुद्धा म्हणायचंय. एक तर माझी एक कानपूरला खराब आहे म्हणून जरा मोठ्याने म्हणा, ऐकू येत नाही. डॉक्टर पार्टी जिंकली पाहिजे हो ना. ओवे गाऊनी स्वरात म्हणा, हसू नका आम्हाला तुम्ही. भुकेले असू द्या, काही नाही लाजू नका, काही नाही पप्पीची माहिती मला काही म्हणणार नाही बघा. शांत बसा, हसू नका तुम्ही आम्हाला. हा परत हा, ओव्या गाऊनी स्वरात म्हणा, दासी जनीच्या घरात जनीच्या म्हणले.

जनाबाईच्या झोपडीत देव आल्याच्या नंतर सगळे तिकडे काकडत काकडत काकडा करणारे महात्मे साधू लोक वारकरी भक्त देवाला जनाबाईला येऊन बोलायचे, जना नको ग बोलव जाऊ देवाला, तू देवाला आरोळी दिली की देव विठेवरचा उडी मारतून तुझ्याकडे येतो, आम्ही नसतं काकडा करायचा का, कशा करता आम्ही तरी काकडा करायचा, कोण म्हणायचं? वारकरी म्हणायची देवाला. मग जनाबाई म्हणायच्या नाही बोलत मी त्या देवाला. मग एक दिवस झाला, दोन दिवस झाला, जनाबाई शांत होत्या. आता देवालाच करमेना, देव स्वतः आले जनाबाईकडे आणि जनाबाईला म्हणतात, जना दोन दिवस झालं नेमकं काय झालंय, तुम्हाला का बोलवत नाहीस? जनाबाईने सांगितलं, हे बघ देवा माझं काय रे, मी इथं झोपडीमध्ये बसून तू फक्त ओव्या गाते पण तिथं तुझ्या दारामध्ये काकडत काकडत काकडा करतात रे वारकरी, तसं नको करू. तू मी जर ओव्या गायला लागले तर तू येतोस आणि तू काय करतोस, इथं येऊन बसतोस. मग तिकडं काकडा करणारे वारकरी त्यांना खूप वाईट वाटतं, तू येत जाऊ नको म्हणून मी ओव्या म्हणत नाही. मग देवाने सांगितलं, हे बघ जना असं जमणार नाही, तू काय कर, मला कोणत्याही रूपामध्ये बोल, मी येईल. मग दुसऱ्या दिवशी जनाबाईने जातं काढलं आणि जनाबाईने जातं काढल्याच्या नंतर जनाबाईने आज वेगळाच अभंग घेतला, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, असं म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा विठेवरचा उठला आणि डायरेक्ट गेला रुक्मिणी मातेच्या श्रृंगार रूममध्ये. त्या रूममध्ये गेला, सगळा काही श्रृंगार रुक्मिणी आई साहेबांसारखा केला. रुक्मिणी आई साहेबांसारखा श्रृंगार केल्याच्या नंतर सेम टू सेम रुक्मिणी आई साहेबांसारखे भगवान परमात्मा दिसू लागले आणि तो रुक्मिणी आई साहेबांसारखा श्रृंगार केलेला देव कुठे आले? जनाबाईच्या झोपडीत आले. जनाबाईच्या झोपडीत देव तसा श्रृंगार करून आले आणि परत जात्यावरती बसले. आज तर वेगळं झालं, जनाबाई जसं ओव्या पुढे म्हणत होत्या तसंच देव मागं म्हणत होते. जनाबाई म्हणायचे एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, देव पण तसंच म्हणायचे एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. आता देवाला ही सोडून कोणती आई होती बरं? तीच आई होती ना आपली, पण देव तसंच म्हणायचे, भानच नव्हतं राहिलं देवाला. आता एक दिवसचा प्रसंग असा झाला, एक दिवसचा प्रसंग असा झाला, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि देव आल्याच्या नंतर देव आल्याच्या नंतर देवाला खूप झोप लागली. तसेच देव जनाबाईच्या झोपडीमध्ये झोपले. पाटेचे चार वाजले, जनाबाईने उठवलं देवाला, देवा उठा काय

काय म्हटले, उठा देवा आता काय झालंय. त्या पंढरपूर मध्ये आता सगळे भक्त जण आलेत आणि त्या ठिकाणी तुमच्या नावाचा जय घोष सुरू आहे. उठा आता झोपेतून. उठा म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा तातडीने उठले, तसेच निघून गेले. भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी काय राहिले, भगवान परमात्माचा त्या ठिकाणी पंचा राहिला, तसाच त्या ठिकाणी राहिला. आणि जी शाल जनाबाईने देवाच्या अंगावरती पांघरून घालण्यासाठी टाकलेली होती ना, देव झोपले होते त्यावेळेस, तशीच शाल अंगावरती घेऊन कुठे गेले, देव विटेवरती गेले. भक्तगणांचा काकडा झाला. काकडा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस देवाची पूजा सुरू झाली आणि पूजाच्या वेळी त्यांनी सगळ्यांनी पाहिलंय, त्या सगळ्यांनी पाहिलं आता देवाच्या अंगावरती काय पंचा नाही तर काय शाले. कोणी केला असं, कोणी देवाचा अपमान केला, देवाच्या अंगावरचा पंचा चोरून नेला, देवाच्या अंगावरची देवाच्या गळ्यामधलं लॉकेट चोरून नेलं, कोणी देवाच्या अंगावरती शाल आणून टाकली, सगळ्या मंगळ वेड्यामध्ये सगळ्या पंढरपूरमध्ये त्याची चर्चा सुरू सगळीकडे. सगळं पंढरपूर चक केलं, सगळं मंगळवेढा चक केला, फक्त राहिलं होतं जनाबाईची झोपडी. आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये राहिले, जनाबाईची झोपडी राहिली तेवढ्यामध्ये एक भक्त आला, एक वारकरी आला. आणि तो वारकरी सांगू लागला काय करा, जनाबाईच्या झोपडीमध्ये चला. जनाबाईच्या झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर जनाबाईच्या झोपडीमध्ये गेला देव. आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये सगळे वारकरी गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिले की त्या ठिकाणी तसं जनाबाई दळण करत होत्या. आणि जनाबाई दळण करत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा पंचा आणि गळ्यामध्ये असलेलं लॉकेट त्या ठिकाणी देवाचं पडलेलं होतं. सगळ्या वारकऱ्यांनी पाहिलं. आता म्हणले जनाबाईला शिक्षा करायची. काय शिक्षा करायची? जनाबाईला सुळावरती चढवायचं. कोणाला म्हटले? जनाबाईला सुळावरती चढवायचं. आता जनाबाईला सुळावरती चढवायचं, सगळ्या मंगळ वेड्यामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली. नामदेव आले, दामासिटी आले, राजाई गोनाई सगळे आले. सगळे आल्याच्या नंतर ते म्हणतात जनाबाई असं काम करूच शकत नाही, जनाबाई चोरी करू शकत नाही आणि त्यातली त्या देवाची तर कधीच करू शकत नाही. जनाबाईवरती आळ आला. परंतु आळ आल्याच्या नंतर जनाबाई काही एक शब्द बोलत नाहीत. जनाबाईने सांगितलं, हे बघा, देव स्वतः या ठिकाणी झोपायला आले होते आणि देव झोपायला आल्याच्या नंतर त्यांचं पंचा आणि लॉकेट या ठिकाणी राहिलंय आणि माझी जी शाल होती मी पांघरून घातलेली देवाला ती देवाच्या याच्यावरती गेली. आता विचार करून सांगा, तुम्ही जर असं एखाद्याला सांगत असाल तर तुमचा विश्वास बसन का कोणाचा? नाही. कारण जगाचा मालक येतो, एखाद्याच्या झोपडीमध्ये येऊन कसा झोपल? सगळ्या वारकऱ्यांना वाटलं की जनाबाई खोटं बोलतात. मग जनाबाई खोटं का बोलतात? काही ते म्हणाले, जनाबाई तुमचं काही असो पण आता काय करायचं, तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे, तुम्ही चोरी केली तुम्हाला सुळावर देण्यात येईल. सूळ रचला गेला. सूळ रचल्या गेल्याच्या नंतर जनाबाईच्या गळ्यामध्ये काही निहार टाकले, तसेच जनाबाईला घेऊन गेले. आणि जनाबाईला घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनाबाईला सुळावर देण्यात, तेवढ्यामध्ये त्या सुळाचं पाणी पाणी झालं. त्या सुळाचं पाणी पाणी झालं, त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, वारकऱ्यांनो काहीही झालेलं नाही, जनाबाईने काहीही केलेलं नाही, सगळं केलंय ते मी केलंय. मी जनाबाईच्या झोपडीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी माझा पंचा जनाबाईच्या झोपडीमध्ये राहिला होता. जनाबाईची चुकी नाही. हे उदाहरण संपलं, सिद्धांत लक्षात घ्या. पहा, यातून एकच गोष्ट सांगायची, ज्यावेळेस भक्तावरती काहीतरी आरोप येतो, काहीतरी आळ येतो, भक्तांना संकट होतात, त्यावेळेस माझा देव काय करत असतो? त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी अवतारा येत असतो. अशाच एका भक्ताची अंबरीश राजाची अवस्था झाली आणि म्हणून देवाने अवतार धारण केला अभंगाचं दुसरं.

करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवताचा अवतार असतो. पा, अनेक साधू संतांनी सुद्धा अवतार घेतलं. कोणाचं? या जनकल्याणाचं, या जनाचं, या लोकांचं कल्याण करण्यासाठी. आपल्याच गावामध्ये आता विचार करा, प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला अयोध्येमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण झालं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अवतार घेतला कुठे? मथुरा गोकुळ, तिकडल्या लोकांचं कल्याण केलं. तुकोबाराईंनी अवतार घेतला देहूमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण केलं. माऊलींनी अवतार घेतला आळंदीमध्ये, तिथल्या लोकांचं कल्याण करून तिथली भूमी सुद्धा पवित्र केली. मग विचार केला भगवान बाबांनी, काय करावं आता? भगवान बाबा म्हणाले, सगळीकडचं कल्याण होतंय, माझ्या बीड जिल्ह्यातलेच लोक का अडाणी राहतात? माझ्या बीड जिल्ह्यामधले लोक अजूनही का कष्ट करतात? सगळीकडे लोक डोक्याने पैसे कमवायला लागले, अजूनही माझा बीड जिल्हा ऊसतोडच का आहे? मग भगवान बाबांनी ठरवलं काय करायचंय, माझ्या बीड जिल्ह्यामधलं कल्याण करायचंय. भगवान बाबा अवतारा आले. आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये सुपे सावरगावामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. आणि भगवान बाबांचा जन्म झाल्यानंतर भगवान बाबा एवढे बुद्धिमान, एवढे तेजस्वी भगवान बाबा. विचार करा, भगवान बाबाने फक्त स्वतःच्या घराण्याचं कल्याण केलं असं नाही, बरं, अनेक कुटुंबाचं कल्याण केलं, अनेक पिढ्यांपिढ्यांचं कल्याण केलंय. भगवान बाबांसोबत जे त्यांचे मित्र, त्यांचा सखा म्हणून जे राहायचे, ते माझे आजोबाचे वडील म्हणजेच सखाराम केडकर. तुम्हाला काही सांगायची वेगळी गरज नाही, तुमच्या सगळ्यांना माहित आहे. परमार्थ हा एवढाही सोपा नाही दादांनो. परमार्थ करण्यासाठी रक्तात रक्त जसं रसायला हवं, आमच्या रक्तातच परमार्थ बिंबलेला आहे. म्हणून एवढ्या कमी वयात आम्हाला परमार्थाचा नाद लागला. एक सांगू,

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सकाळचे 7 वाजले आणि मंडळी सकाळच्या या निखळ किरणांनी भरलेल्या क्षणात रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या आपल्या प्रिय कार्यक्रमात मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। हा सुंदर दिवस, ताजा दिवस आणि नवीन उमेद आपल्यासोबत आहे। तसंच जीवनात प्रत्येक दिवस एक नवी संधी असते बरं का। कालचे छोटे मोठे कष्ट, चिंता किंवा निराशा यांना बाजूला ठेवूयात आणि आज आपण हसत खेळत पूर्ण ऊर्जेनं आणि सकारात्मक विचारांनी भरून जाऊयात। कारण सकाळ ही फक्त सूर्योदयासाठी नसते तर आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी, नव्या स्वप्नांना उड्डाण देण्यासाठी असते। तर आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू आणि आजचा दिवस खरोखर खास बनवूया। चला तर मग मंडळी, आज आपण एकत्र बोलूया, हसूया, गाऊया आणि खूप सारी गाणी ऐकूयात, जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करूयात। त्याचबरोबर ऐकूयात हे सुंदरसं गाणं या सुंदरशा सकाळी। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.
1: एक लाजरा नुसता जरा मुखडा.

वेलकम बॅक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आज आहे 15 जुलै 2026, ही तारीख, वार आहे बुधवार, आणि आज आहे जागतिक युवा कौशल्य दिन. तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1926 कुलाबा ते मुंबईतील कॉफ्रड मार्केट अशी उपनगरीय बस सेवा सुरू झाली. 1927 र धो कर्वे यांच्या समाज स्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1955 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ घोषणेवर स्वाक्षरी केली. 1955 पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. 1961 स्पेननं स्त्री पुरुषांसाठी समान हक्क स्वीकारले. 1962 पुण्यात ज्ञान प्रबोधिनी संस्था सुरू झाली. 1996 पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. 1927 पर्यावरणवादी महेश चंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. 2006 ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरू झाला. 2014 पासून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, छान वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे, कारण आषाढी एकादशी जवळ येते आणि त्याचमुळे सगळे वारकरी, विठ्ठल भक्त हे पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. कानावर छान टाळ, मृदुंगाचा आवाज, विणेचा आवाज आणि विठ्ठलाचं नाव आपल्या येत आहे. आणि मस्त असं विठ्ठलाच्या नामाचं स्मरण करता हे सगळे वारकरी विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे, पंढरपूरला निघालेले आहेत. खरंच खूप छान वातावरण आहे. आणि मंडळी, याच निमित्त आपल्या अहिल्यानगर मधील सावेडी इथं एक वारी, एक दिंडी आली होती, ज्यांनी छान अभंगाचा कार्यक्रम केला. चला तर ऐकूयात हा कार्यक्रम.

म्हणजे आता सध्या आषाढी एकादशी निमित्त सगळे वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूरकडे निघालेले आहेत, त्यामुळे वातावरण अगदीच मंत्रमुग्ध झालंय. विठ्ठलाचं नाव आपल्या कानावर पडतं आहे, ताळ मृदुंग विणेचा आवाज, इतकं सुंदर हे वातावरण आहे. आणि नुकतंच ही आषाढी एकादशीची जी वारी आहे जी पंढरपूरला निघाली आहे, त्यातील एक दिंडी आपल्या अहिल्यानगरमधील सावेडी गावात आली होती आणि त्यांनी छान अभंग म्हटले, छान भक्तीत ते रमून गेले होते. हेच अभंग आता आपण ऐकलेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आपण पुन्हा अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सकाळचे 7 वाजलेत आणि मंडळी सकाळच्या या निखळ किरणांनी भरलेल्या क्षणात रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या आपल्या प्रिय कार्यक्रमात मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। हा सुंदर दिवस, ताजा दिवस आणि नवीन उमेद आपल्यासोबत आहे। तसंच जीवनात प्रत्येक दिवस एक नवी संधी असते बरं का। कालचे छोटे मोठे कष्ट, चिंता किंवा निराशा यांना बाजूला ठेवूयात आणि आज आपण हसत खेळत पूर्ण ऊर्जेनं आणि सकारात्मक विचारांनी भरून जाऊयात। कारण सकाळ ही फक्त सूर्योदयासाठी नसते तर आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी, नव्या स्वप्नांना उड्डाण देण्यासाठी असते। तर आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू आणि आजचा दिवस खरोखर खास बनवूया। चला तर मग मंडळी, आज आपण एकत्र बोलूया, हसूया, गाऊया आणि खूप सारी गाणी ऐकूयात, जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करूयात। त्याचबरोबर ऐकूयात हे सुंदरसं गाणं या सुंदरशा सकाळी। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं हे छानसं गाणं आणि म्हणणे हे जे चित्रपट आहेत ना देवाचे अशी ही बनवा बनवी असेल किंवा मग अनेक पिक्चर आहेत ज्यामध्ये अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डे हे सगळे आपल्याला एकत्र दिसलेले आहेत आणि हे पिक्चर हे मूवीज हे चित्रपट आपण कधीच विसरू शकत नाही. सल्यूट आहे त्या चित्रपटांना. म्हणजे सकाळचे 8:14 झाले आहेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे जाणून घेऊयात काल घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. म्हणजे एसटीच्या बसस्थानकांचा खाजगीकरणातून विकास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालाय. सराला बेटाच्या दिंडीत 70% तरुण आहेत. पांडुरंगानं राजकारण्यांना सदुस्ती देऊन

बुद्धी देऊन अहिल्यानगर मनमाड रस्ता करावा. तसंच सरालाबेटचे महंत रामगिरी महाराज यांचा वारकऱ्यांना आणि वाहन चालकांना सल्ला. संत कवी महिपती महाराज ताहराबाद यांच्या दिंडीचे अहिल्यानगरमध्ये आगमन. आमदार कोल्हे यांनी वारकऱ्यांच्या पायाला तेलानं मालिश करत दिंडीत सेवा दिली. प्रेरणा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांचं स्वागत. वारीत विठ्ठल भेटतो. महिला वारकऱ्यांनी सांगितला वारीचा अनुभव. रुई 36 इथं दिंडीतील वारकऱ्याला टेम्पोची धडक, एक जण जखमी. एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त तारकपूर आगारात वृक्षारोपण. चौपाटी कारंजा रांगोळीनं नटलं. ताहराबाद दिंडीच्या स्वागताची जय्यत तयारी चालू झाली होती काल. डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरुम. गटाराची पाईपलाईन फुटल्यानं घाण पाणी रस्त्यावर. साईबाबा संस्थानविषयी आक्षेपार्ह विधान करणारे गौतम खट्टर यांनी चूक केली मान्य. संत महिपती महाराज दिंडीचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला ताहराबादला घेऊन येत असतो, अर्जुन महाराज तनपुरे यांचं सांगणं. पोलीस अंमलदार शंकर चौधरी निलंबित. श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. काल घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचं 8:30 वाजलेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी च्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास खाजगीकरणातून करण्यात येणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आणि मंडळी, खरं म्हणजे पीपीपी म्हणजेच काय तर सार्वजनिक खाजगी भागीदारी, या धोरणानुसार ही कामं होणार आहेत. जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बसस्थानक आणि महामंडळाच्या जागांचा विकास या पद्धतीनं करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे एसटी बसस्थानकांचा खाजगीकरणातून विकास होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय हा झालेला आहे. आणि मंडळी, आपला अहिल्यानगरमध्ये जे माईवाडा स्टँडचं बसस्टँड होतं, माईवाडा बसस्टँड आपण म्हणून त्याला ओळखतो, ते स्टँडचं काम अजून चालू आहे आणि अनेक जे प्रवासी आहेत त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर त्या स्टँडचं काम व्हावं, जेणेकरून पुणे स्टँडवर जी गर्दी होती ती थोडीशी कमी होईल आणि आता अपेक्षा आहे की चांगलं छान आपलं बसस्टँड होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर. धक्का धक्का.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: हिरोइन आणि तू सत्याना।
1: रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना, रूप तुला नस्ताना एक्टिंग बॉम्ब अस्ताना, कोण हिरोइन तुझला कर लगा अक्का।
2: अब असं काय करता, अजून एक चान्स द्या ना।
3: सकाळचे 8:44 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत आणि मंडई सध्या ना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये असं आपण नेहमी म्हणतो, मात्र अहिल्यानगरमध्ये एक रस्ता असा आहे की जिथून प्रशासनापासून न्याय यंत्रणेपर्यंत सर्वांनाच तिथून जावं लागतं। याच रस्त्यावर खड्डे पडले, सर्वसामान्य लोकांसोबत या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही याच रस्त्यानं रोज या जा ये करावं लागतं आणि शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातून भिंगारकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालीय। याच रस्त्यानं पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थानाकडे जावं लागतं आणि त्यामुळं या रस्त्यावरून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सर्वाधिक ये जा सुरू असते आणि हा रस्ता हद्दीच्या वादामुळे कर्मचाऱ्यां प्रशासकीय अनास्थेचा शिकारही झाला असू शकतो। ते काहीही असलं तरी प्रशासकीय अनास्थेमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा फटका आता प्रशासकीय वाहनं, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागतोय, त्यामुळं तरी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

मी तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सकाळचे 8:54 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी ही सकाळ आहे आणि मंडई आपल्या ना खरं म्हणजे आता नुकताच पाऊस पडलेला आहे आणि खरं म्हणजे अजूनही पावसाची वाट पाहतायत. काही ठिकाणी झालाय तर काही ठिकाणी नाही. काही ठिकाणी एवढा झालाय की असा म्हणजे झालं होतं की थांब बाबा, आणि काही ठिकाणी थेंबही झालेला नाही असा पावसाने कहर केलेला आहे. पण मंडई याच पावसामध्ये काही ठिकाणी जे पर्यटन स्थळं आहेत ना ते बघण्यासारखे झालेत बरं का. तसंच आपल्या अकोले तालुक्यात निसर्गानं घडवलेला एक अद्भुत चमत्कार म्हणजे समुद्र सामरद येथील रिव्हर्स फॉल. जोरदार वाऱ्यामुळे धबधब्याचं पाणी खाली कोसळण्याऐवजी पुन्हा आकाशाच्या दिशेनं पडताना दिसतंय आणि हा नजारा पाहण्यासाठी सध्या हजारो पर्यटक सामरदमध्ये दाखल होत असून प्रत्येक जण हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. तर तुम्ही बघितलाय का सामरदचा हा अनोखा नजारा, कसा वाटतोय नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर आणि तिथे गेल्यावर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आणि आपण जेव्हा नैसर्गिक स्थळांवर अशा ठिकाणी जातो तेव्हा आपल्या फोटोच्या नादामध्ये आपण खूप दुर्लक्ष करत असतो, तर तसं करू नका. स्वतःची इतरांची काळजी घ्या, जपून जा, जपून या आणि छान पर्यटनाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत। टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत। यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय। आणि आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो। आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये। त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला, ऐकूयात हा संवाद। नमस्कार जय हरिमाऊली।
3: नमस्कार,
4: आपलं नाव काय?
3: गणेश तारडे।
4: आपली ही कितवी वारी आहे?
3: माझी पहिलीच वारी आहे।
4: अच्छा, म्हणजे काय असं वाटलं की आपण पण वारीला जावं?
3: मागच्या वर्षीपासून चाललो होतो वारीला जायचं, पण अडचणी मागच्या वेळेस झाल्या। परंतु यावेळेस इतकं व्यवस्थित वातावरण होतं, पांडुरंगांनीच मला साक्षात बोलवलं। मी पांडुरंगाच्या भेटीला व्याकुळ झालो होतो, परंतु निघलो, मला काही त्रास वगैरे काही झाला नाही। विठ्ठलाचं नामस्मरण करीत हळूहळू हळू वारी चालली पंढरीकडे। तर छान वाटतं, फार आनंद मिळतो सगळ्यांसोबत असं भजन करण्यामध्ये। याच्यामध्ये खूप इतकं छान वाटतं, मन असं रमून जातं। घरचं काही असं आठवण सुद्धा येत नाही यांच्या सगळ्या सोबतींबरोबर ती। आणि विठ्ठलाच्या नामस्मरण करीत करीत पंढरीला जाऊ। परमेश्वर भगवंताला तेवढीच प्रार्थना आहे का आम्हाला सगळ्यांना सुखरूप नेतपर्यंत।
4: तर या, ही तर तुमची पहिलीच वारी आहे, तर पुढच्या वारीत पण जाणार का, आता कंटिन्यू करणार का?
3: पुढच्या वारीला आता मी ह्या वारीला एकटा चाललो, पुढच्या वारीला
4: जोडीने जाणार। म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की इथं आल्यावर घरची पण आठवण येत नाही, तर कशा प्रकारे तुमचा दिवस जातो?
3: दिवस सकाळी 4 वाजता उठल्यानंतर काकड आरती होती, त्याच्यानंतर सगळेजण निघायचं करतात हळूहळू हळूहळू। दुपारपर्यंत एखाद्या ठिकाणी दिंडी थांबते, तिथं महाप्रसाद देतात। आमचे भक्तगण जे राहतात विठ्ठलाचे, ते आम्हाला महाप्रसाद देतात। चांगल्या पद्धतीने महाप्रसाद घेतो आम्ही। तिथून पुढं परत वारी पुढं चालते। पुढं गेल्यानंतर पुढचा परत संध्याकाळचा जो मुक्काम असतो, तिथं राहण्याची फार चांगली व्यवस्था करतात। तिथं आमचं जेवणा पाण्याचं सगळ्यांचं आंघोळीचं याचं त्याचं सगळी ठेप ठेवली जाते। आणि सकाळी परत आम्ही अशा पद्धतीने रोजचं रुटीन करीत करीत पुढं पुढे चाललो होतो।
4: आज तुम्ही रेडिओ नगरच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
3: विठ्ठल भक्तांना मी एवढंच सांगेन का सगळ्यांनी विठ्ठलाची सेवा करावी, परमार्थाची सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, समाजाची सेवा करावी। आणि असंच आपण आपल्या मुलांना पण त्याच पद्धतीने शिकवावं, एवढंच बोल।
4: धन्यवाद। जय हरी।
3: जय हरी।
2: मंडई, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत। निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागलीये ती त्या पांडुरंगाला भेटण्याची। आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली। त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीय. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार, जय हरिमाऊली.
1: माझे नाव बाप्पूसाहेब परसराम मुगली. मी राहुरी येथील ताहराबाद दिंडीमध्ये येतो. 2000 सालापासून येऊन राहिलेलो आहे. मला 25 फेब्रुवारी आत्ता सध्या माझ्यावर 75 वर्ष आहे. तरी मला अजून काही कुठलाही त्रास नाही किंवा कुठलाही आजार नाही. आणि मा महिपतीचं नाराज इतक्या पुण्यबळाकडे का भरपूर.
2: आणि तुम्हाला कसं काय गोडी निर्माण झाली?
1: महिपती महाराज माझी श्रद्धा होती, त्यामुळं

0: आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून वारी करता आहात, तर तेव्हाची वारी, तेव्हाची दिंडी आणि आताची दिंडी याच्यात काही बदल झालाय?
1: भरपूर बदल झालाय.
0: काय?
1: तेव्हा एवढे सुविधा नव्हते, आता भरपूर सुविधा मिळतात. कुठे निवारा मिळतो राहण्यासाठी, कुठे अन्नदान मिळतं, त्यामुळे काही तकलीफ होत नाही. पहिलं बोजा बैलगाडीत वाहत होती, आता गट्रक असल्या, साधनं असेल भरपूर, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो.
0: आणि तुम्ही जसं म्हणालात की पूर्वी आणि आता बदल झालेत आणि पुढेही बदल होतील, तर तुम्हाला काय पुढे पण येण्याची इच्छा आहे का?
1: हा, जोवर आत्मा चालते तोवर येणार मी, म्हणजे असं म्हणजे श्रद्धा येईल महिपती महाराज.
0: आणि वारीत येऊन एवढे दिवस तुम्ही वारीत येता, सगळे सहकारी तुमच्या सोबत असतात, तर कसं वाटतं?
1: एकदम फ्रेश वाटतं, भरपूर आनंद, खूप आनंद असतो. वारी मधला जो आनंद असतो तो कुठेच नाही.
0: आज आम्ही रेडिओ नगरचे आपले जे श्रोते आहेत, जे आपल्याला ऐकतात, त्या सगळ्या श्रोत्यांना, विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
1: विठ्ठल भक्तांना सांगेल की देवावर श्रद्धा ठेवा, आणि देवाची कुठल्याही देव श्रद्धा ठेवल्यानंतर देव तुमचं भरपूर चांगलं कल्याण करतो.
0: थँक्यू. जय हरी.
2: मंडळी, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागली आहे ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई, आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगर मध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार जय हरिमाऊली.
2: नमस्कार, माझं नाव शिवाजी भानुदास शिंदे, राहुरी तालुका, राहुरी जिल्हा अहिल्यानगर. मी माझं हे चौथं वर्ष हे दिंडी देतो सर. पहिल्या वर्षी माझ्या मित्रांनी मला बळ चालल, मी येतच नव्हतो. मी म्हटलं चालणारच नाही, आपण इतकी चालायची सवय नाही, पण मला इतकी आवड लागली त्याची की मी सगळ्याच्या अगोदर फोन करून विचारतोय का दिंडीला जायचं, दिंडीला जायचं. म्हणजे इतका मोठा आनंद याच्यामध्ये आहे. आणि याच्यामुळं 15-1 दिवस एकदम फ्रेश मध्ये जातात आणि सगळं सगळ्यांच म्हणजे संबंध चांगले तयार होतात जास्त.
3: आपल्या या दिंडीमध्ये गेल्या 4 वर्षापासून तुम्ही आहात, तर अनेक माणसांना तुम्ही भेटला असेल, अनेक वारकरी तुमच्या सोबत असतात, तर सगळ्यांचं वेगळे पण काही ना काही असतं, तर काही वेगळे पण असणारे आहेत का वारकरी?
2: आहेत ना वेगळे, पण आता आमच्या इथले ते भाऊराव सोनवणे आहेत, ते वर्षातून 3 दिंड्या करतात, पैठणची एक, पंढरपूरची एक आणि आळंदीची एक. म्हणजे इतकी कॅपॅसिटी आज वय त्यांचं 65 आहे, पण तरी पण वर्षातून 3 दिंड्या ते करतात. त्याच्यानंतर हे 75 वर्षाचे मुगले बाबा, ते सुद्धा म्हणजे 25वी दिंडी, म्हणजे 25 रविवारी.
3: आणि आपल्या दिंडीमध्ये सगळ्यात जास्त एज असणारा कोण व्यक्ती
2: आहे? पाटील.
3: आणि सगळ्यात कमी एज असणारे आहेत?
2: कमी एज असणारे आमचे मेवणे आहेत, पहिल्याच वर्षी आली ते गोरख मोहन काळे आहेत,
3: तर खरं म्हणजे आता तुम्हाला एक गोडी निर्माण झाली, तर पुढेही अशीच वारी चालू राहणार
2: 100%? 100% आहे. जोपर्यंत जोर चालतोय ना आता तोपर्यंत येत राहणार.
3: कसं वाटतं वारी?
2: एकदम फ्रेश वाटत.
3: तुमच्या मिसेस पण तुमच्या सोबत या वारीत असतात
2: ना? त्यांची इच्छा होती की माऊजीची दिंडी करायची आपल्याला वारी, तेव्हा मग ते माऊजीच्या वारीत गेले दिवशी.
3: आज तुम्ही रेडिओ नगरच्या श्रोत्यांना, विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
2: मनापासून प्रेम केलं, मनाची इच्छा असली तर अशक्य काहीच नाही या जगामध्ये, एवढंच मी सांगू शकतो.
1: मंडई, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागली आहे ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.
1: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई, आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगर मध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार, जय हरी माऊली.
2: नमस्कार, माझं नाव प्रकाश नवृत्ती कोकडे, मी बारगाव नांदो. मी तुम्हाला 11वी वारी ताराबादच्या वारी देणार. मी 11 वर्ष ज्यावेळेस निघलो सुरू दिला, तर घरून निघताना जे जोडीदार आहे आमचे भाऊराव सोनवणी, त्यांनी मला बळच काढलो. राहुरी देऊन माझी चपला वगैरे काही असं ना, ते दिसताना ते त्यांनी घेतलेलं आहे. पण आज असं वाटतं का वारी ही जवळ आपल्या आत्ता व्यवस्थित चालतात हे, पण वारी कंट करणार.
3: दिवसभर वारीमध्ये काय काय होतं?
2: दिवसभर वारीत टाळ मुरदुंग याच्या वादात, याच्या नादामध्ये ना आपण काय चालतो, काय म्हणजे काय थकवा वगैरे काहीच जाणवत नाही. त्याच्यामुळे ही वारी ही आनंदाची वारी. याच जी वारी ना कायम वारी जावं असं वाटतं, कायम जोपर्यंत.
3: ही वारी कुठे कुठे थांबते, थांबा कुठे कुठे?
2: ही वारी ज्यावेळेस तिला ताराभर निघते, त्याच्यानंतर बारागाव नांदूर येते. पहिला मुक्काम असतो, दुसरा मुक्काम देन, तिसरा मुक्काम आपल्या असे मुक्काम करत करत असे
3: 11 वर्ष झाले. 11 वर्षामध्ये असं कधी झालंय का असं वाटलं की आता नाही जायचं वारीला?
2: असं कधीच होत नाही. वारी 15 दिवस महिना राहिले का जोडीदार वगैरे आमचे कधी निघते, कधी निघते, एकमेकाला फोन वगैरे, आणि आम्ही आमच्या सगळे हसून खेळून जोडीदार सगळे असतो.
3: आणि खरं म्हणजे ही वारी जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यांना एकच आशा असते विठ्ठलाला भेटण्याची. जेव्हा विठ्ठलाला बघता तसं तेव्हा काय वाटतं?
2: विठ्ठलाला बघता म्हणजे आम्ही जाताना फक्त डायरेक्ट आहे ना, कधी बारी दर्शन हे फक्त बाहेरून प्रदक्षिणा घालतो, कळसाचं दर्शन घेतलं, त्याच्यातच एवढा आनंद वाटतो. जस काय विठ्ठलाला आपण भेटण्यासारखं घरी येताना देखील आम्ही ताराबाला येताना विठ्ठल आमच्या ताराबाजूज घेऊन येतो. आम्ही काही लोक फक्त जात राहिली नंतर वजू केला विठ्ठलाला ताराबाजला घेऊन येतो. 15 मुरळी म्हणून आम्ही त्यांना ताराबाजला घेऊन येतो 15 जानेवारीला. आणि तिथं मोठा का उत्सव असतो आमचा 15 दिवसाचा एकादशी.
3: आज जर विठ्ठल आपल्याला ऐकत असतील तर काय सांगाल त्यांना?
2: विठ्ठल ऐकत असताना त्यांना आनंद होत असं, माझे वारकरी माझ्याविषयी इतकं हे करतात प्रेम. आणि आपण त्याचं म्हणू येतो तेव्हा विठ्ठल आपल्या याच्यातच आहे. विठ्ठल जे वारीमध्ये आपण दिसतात हे सगळं विठ्ठल म्हणजे आपल्या सगळं आपल्यातच आहेत. जेव्हा विठ्ठल हे आपल्यातच येतात म्हणजे आनंद होतो.
3: म्हणजे प्रत्येक वारीमध्ये तुम्ही फक्त वारकरी चालत नाही तर विठ्ठल पण आपल्यासोबत चालत असतो.
2: विठ्ठल आपल्या चालतो असं सकाळी आमचं अनुभव आहे ना, शिवाजी शिंदे यांचा एक असा अनुभव झाला का संगम येते. संगम येथे 2 वर्षापूर्वी त्यांना असा थकवा आला. आम्ही हॉस्पिटलमध्ये तिथं आमचा मुक्कामची सोय असते, पण तिथं गेल्याच्या नंतर एक असं विठ्ठलच म्हणून असं भेटला आम्हाला. पण त्यांनी आल्याच्या नंतर हातपाय वगैरे इतकी जशी मालिश केली ना, हे नको नको म्हणते, त्यांची मालिश केली 5 मिनटं त्यांचा पायाचा आराम आहे ना इतकं फ्रेश झाले. त्याच्यानंतर आम्ही म्हणलो आपल्याला विठ्ठल चित्त भेटले आणि ते नंतर कुणी इकड गेले काय ते आम्हाला अजून त्यांचा जाणवलं.
3: म्हणजे छान अनुभव पण येतात आणि विठ्ठल सोबतच असल्याचा भास देखील आहे. भास म्हणण्यापेक्षा आहेतच ते आपल्यामध्ये.
2: विठ्ठल आपल्या आहे तर संघच आहे.
4: सकाळी सुद्धा भेटले. सकाळी सुद्धा भेटले
2: आणि येताना ते झालं विषय. येताना आम्ही शेवटा त्यांना आहे ना विठ्ठलाला तारा भरला. आम्ही मुरळी म्हणून आम्ही त्यांना आणण्यासाठी जातो आणि 15 दिवसांनी मोठा उत्सव असतो आमचा. ताराबाजी ते ना मोठा उत्सव असतो आणि तिथं 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. ज्यावेळेस विठ्ठल आता जाताना तिसरे आमच्या पावली घडी कार्यक्रम असतो ना जाताना त्याच्या पाऊल बुक्याच्या रांगोळीमध्ये पाऊल उठतात
3: त्याच्या. अरे वा. म्हणजे ताराबाद मध्ये अक्षरशः विठ्ठलाचं
2: आगमन होतं. तिथं जायच्या वेळेस मग ते विठ्ठामीची रांगोळी टाकतो. बुक्याची रांगोळी असते तर पाठीच्या नंतर ते बरोबर पाऊल उठतं आणि अशी दिसतात जाताना दिसतात.
3: आणि हे पूर्वीपासून होत आले आणि अजूनही होत
2: आहे.
3: आणि महिपती महाराज यांच्या बद्दल सांगता येईल.
2: महिपती महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर आता ते संत होता. त्यांना ज्यावेळेस वारी करायची पण ते त्यांचे थकल्याच्या नंतर ज्यांना त्यांना प्रवास होत नव्हता जे 12 नंतर झाले तिथं ते पडले. तर पडल्याच्या नंतर त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. म्हणजे माझ्या जेणे काय आता वारी ते तेव्हा पांडुरंगा तूच मला भेटायला 12 वाजेमध्ये तेव्हा त्याच्यानंतर 15 दिवसाची जी वारी असते तिथं विठ्ठल त्यांना भेटायला
3: विठ्ठल भक्तांना काय सांगाल.
2: विठ्ठल भक्तांना तुम्ही सेवा करणार तुमचा विठ्ठल भक्त मला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय दुसरं अजून काय सांगणार. आणि थकवा हे कधी जाणवत जे त्याच्या नामाने नामस्कारण जे चालतात तेव्हा तर त्याला थकवा हा कधी जाणवत नाही. काय पाय दुखणार नाही. आनंदाच्या भरात जातो येतो काहीच नाही त्रास होत नाही.
1: मंडळी सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागली आहे ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगर मध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार, जय हरिमाऊली.
1: मी रामनाथ जगन्नाथ तिरमळ, देवळाली प्रवर, मी 27 वर्ष झाली.
2: 27 वर्ष झाले. पण तुम्हाला कशी निर्माण झाली, गोडी कशी निर्माण झाली?
1: गोडी म्हणजे सुरुवातीला आमच्या आई बरोबर आलो. ती माणिक बाबा होती ना, यांच्या अगोदर ती माणिक बाबा आणि आमच्या आईचे त्यांच्या बरोबर आलो होतो. लहानपणी दिंडी केलेली मी 15 वर्षाची असताना, तिथून पुढे मग सुरू झालो. माझं 27 वर्ष पूर्ण झाली. 28-29 वर्ष चालू आहे.
2: अरे वा, कसे होते ते माणिक बाबा?
1: माणिक बाबा म्हातारे होते आणि बारीक वय झालं होतं, तो 100 वय होते ते माणिक बाबा. त्याच्यानंतर मग ट्रस्ट झाले रावरी कारखाना आहे आमचा. रावरी कारखान्यातून 2 रुपये टनाप्रमाणे पैसे कापले होते. ते पैसे कापून मग तिथं मंदिर बांधलं, मोठं भव्य मंदिर. पुढं तारा बांधलं महिपती महाराज. ते बांधल्यानंतर तिथून पुढं मग ती यात्रा भरली. आता आम्ही यात्रा ही 15 दिवस आषाढी वारीला जातो. तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर तिथून परतेजण पायी येते पादुका घेऊन महाराजांच्या, महिपती महाराज त्या पादुका घेऊन परत गेल्यानंतर 15 दिवसांनी दुसऱ्या एकादशीला, आषाढी एकादशी दुसरी पंधरवडे एकादशी ना, त्या एकादशीला तिथं महोत्सव असतो. 5 दिवस कार्यक्रम चालू आहे म्हणजे ताराबादचा.
2: हो, आणि 5 दिवस काय काय असतं?
1: काय भजन कीर्तन आणि ह्याच्या दिंड्या जातात ना रावरी तालुक्यातून. त्या रावरी तालुक्यात रिटर्न येतात आणि परत 15 दिवस तिथे येतात. त्या सगळ्या दिंड्या रावरी तालुक्यातल्या शेजारी पाजारी शेजारी गावातले दिंड्या तिथे येतात.
2: तेव्हाची म्हणजे 27 वर्ष पूर्वीची वारी आणि आताची वारी काही बदल झालाय?
1: काही बदल म्हणजे आता शरीर थकला, आता शरीर थकला, आता नाही जमत.
2: त्या 73 वय असूनही तुम्ही धाडस केलं आणि वारीला चाललाय. घरचे काही म्हंटले का?
1: नाही नाही, घरचे देते थोडे, पण आधार द्यावा लागतो. काही नाही, काही नाही, हाईट जोडीदार आहे आणि आम्ही 15 लोकांची गॅग आहे. आमचा सेपरेट टेम्पो आहे, त्या टेम्पो मध्ये बोज वगैरे टाकतो आणि आम्ही पायी चालतो दिवसभर. त्यांचा आमचा काही संबंध राहत नाही. संध्याकाळी फक्त बोजे घेऊन जायला टेम्पो राहतो, येताना त्या टेम्पो देतो.
2: तर खरं म्हणजे एवढा अनुभव तुमचा आहे वारीचा, तर काय वाटतं, कसं वाटतं वारीला?
1: एकदम फ्रेश वाटतं. माझं वजन आहे ना आता 66 किलो आहे. मी वजन करून आलेलो आहे, पण डॉक्टरनी कमीत कमी 71 ते 72 दरवर्षाचा नियम येतो. 4 ते 5 किलो वजन वाढत माझं दरवर्षी.
3: इतकं चालू
1: परत 1-2 महिने कॉन्स्टंट होते. 66 गेल्यानंतर 72.
2: अरे वा. तर आज हे जे नवीन सगळे आलेत कार्यकर्ते, आता 4 वर्ष झाले, काही 11 वर्ष, काही पहिलंच वर्ष, त्यांना काय सांगाल?
1: त्यांना काय सांगावं? समजा तू जोपर्यंत शक्य होत आहे तोपर्यंत तुम्ही वारी करा. हे शक्य होईल तोपर्यंत तोपर्यंत हे होत. पण आम्ही कसं आहे, आम्ही आता मी म्हातारा आहे, 72 वर्ष वय, परंतु हे जे जोडीदार आहेत ना, गप्पा गोष्टीतून एकदा कीर्तन हे उभं राहिलं म्हणजे टाळ वाच टाळ घेतले मी संपला विषय. काही हाशीन भाग सगळं हलक होत.
2: तर विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
1: काय सांगावे, अशीच समजा शक्य होईल तेवढी वारी करीत राहा, माळा घाला, असं वाईट काम करू नका.
2: आणि आपल्या सावळ्या विठ्ठलाला काय सांगाल?
1: सावळ्या विठ्ठलाला आता काय रस्तीने आता चालत
0: राहते. मंडई, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागलीये ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत। टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत। यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय। आणि मंडई, आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो। आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये। त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला, ऐकूयात हा संवाद। नमस्कार, जय हरिमाऊली।
3: नमस्कार, माझं नाव संपत गोविंद काकडे।
2: किती वर्षापासून वारकरी
3: आहात? 2014 पासून वारीमध्ये येत आहोत। तिथं 4 वर्ष पुढं मला पॅरलस झाल्यानंतर मला म्हणलं कस काय आपण आता वारीत जाणार। पुढं वारी आली, मग 1 महिना मी ॲडमिट झालो, मिनिट झालो। मला संत काही महिपती महाराज प्रसन्न झाले, मला फार आनंद झाला। मला बोलता येत नव्हतं सुरुवातीला, म्हणजे आमचे संत काही महिपती महाराज श्रद्धा ठेवल्यामुळं वारीत येऊ लागलो। आत्ता काय
2: वारीत आल्यावर कसं वाटतं?
3: वारीत एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो। वारी जवळ येत जसे येईल तसा उत्साह वाढतो, ऊर्जा येते माणसाला। आपण म्हणतो आता लय पाय दुखत, आपण नाही जाऊ शकत, पण ते नाही राहत जा आनंद।
2: काही काळ तुम्ही आजारी होतात आणि आजारी पडल्यानंतरही तुम्ही जेव्हा नीट झालात तेव्हा लगेच वारीला आलात, तर असं काही थकल्यासारखं हे झालं आजारी पडल्याच्या नंतर?
3: नाही, महिपती महाराज कृपा असल्यामुळे मी थकलो नाही, मी नीटच होत गेलो।
2: तुम्ही वारीत यायला कशी सुरुवात केली, कस काय आवड निर्माण झाली?
3: अहो म्हणलं आपण मोटरसायकल प्रवास करतो आपण इकडे तिकडं, इतक्या लांब कस काय जाते बहुत पंढरपूरला, आपण इतके जात नाही। आणि ते एक जण मला केला आग्रह त्यांनी, व तुम्ही वारीमध्ये चला, तुम्हाला भजन येतो म्हणता येतो चाला स्वरात, काय हरकत नाही। म्हणलं येतो म्हणल्यावर ते जे गोडी लागले ना तिथं पुढं सुरू झालं ते कार्यक्रम, राहतच नाही घरी जाऊशीच वाटत।
2: तर आज खूप जण आहेत तुमचे मित्र, आता आहेत नवीन वारकरी आहेत, जुने वारकरी आहेत, त्यांना काय सांगाल?
3: त्यांना सांगा असंच ना, मग जे आपण आम्ही आनंद उठतो तसं तुम्ही लुटा, म्हणजे बरं असत ते वारी मध्ये।
2: आणि आपल्याला जे ऐकणारे विठ्ठल भक्त आहेत त्यांना काय सांगाल आज?
3: त्यांना काय सांगणार आहे, आता आनंद लुटायचा भक्त काय वारीत मध्ये
2: असं। मंडळी, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत। निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागली आहे ती त्या पांडुरंगाला भेटण्याची। आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली। त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीय. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार जय हरी माऊली.
1: नमस्कार, जय हरी, जय श्रीराम.
0: तुमचं नाव काय आहे आणि या वारी बद्दल किंवा तुम्ही या वारीत किती वर्षापासून सहभागी होता?
1: माझे नाव शिवाजी जगन्नाथ निर्मळ, राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आणि मी ताहराबाद संत कवी महिपती महाराज पायदिंडी सोहळ्यातील मी माझ्या वाऱ्या आतापर्यंत 28 झालेल्या आहेत. आणि ह्या वारीमध्ये माझे योगदान, मी स्वतः मेडिकल सेवा देतो आणि सर्व काही राहिलेली काम सोपफुर्तीने करतो.
0: या वारीचा इतिहास काय?
1: इंग्रजांच्या अगोदरपासून आतापर्यंत, आता ही चालू आहे वारी 2026 ची, तर ती 298 वेळा झालेली आहे. 298 ही वारी चालू आहे ताहराबाद ते पंढरपूर. आणि आम्ही पांडुरंगाला बोलवण्यासाठी 15 दिवसाच्या पुढच्या एकादशीला पांडुरंग आमच्या ताहराबादला येऊन साक्षात्कार देतात.
0: आणि या वारीची सुरुवात कशी झालेली आहे?
1: या वारीची सुरुवात पहिल्या वेळेला बैलगाडी, त्यानंतर अगोदर पैपई, नंतर बैलगाडी, त्याच्यानंतर पैपई, असं करून आतापर्यंत इंग्रजांच्या काळापासून चालू असून आतापर्यंत ह्यो परंपरा आणि प्रवास चालू आहे.
0: आणि तुमची ही कितवी वारी आहे?
1: माझी ही 28 वारी आहे. आणि त्यामध्ये मी सुद्धा सर्व सोडून या दिंडीत सहभागी आहे.
0: तुम्हाला या वारीची किंवा दिंडीची गोडी कशी निर्माण झाली? आता 28 वर्ष होत आहेत, तर कशा प्रकारे तुम्हाला आवड निर्माण झाली?
1: त्याच्यात एक अभंग आहे, संसार करून परमात्मा साधावा. त्यानुसार आम्ही पंढरपूरच्या वारीचं दर्शन करून पुन्हा रिटर्न 15 दिवसांनी येतो. आणि त्याच 335 किलोमीटर रन आम्ही फक्त 13 दिवसात पार करतो.
0: आणि बाबा, आज तुम्ही रेडिओ नगरच्या माध्यमातून आपले जे श्रोते आहेत, जे विठ्ठल भक्त आहेत, त्यांना काय सांगता?
1: त्यात एकच म्हणणं आहे की संसार करून परमात्मा साधा. आपण शेतीचे नोकरीचे काम बघून 15 दिवस पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावे आणि पांडुरंगाला मागणं मागावं की पाऊस आणि निसर्गाला साथ देऊन आपण निस्वार्थी सेवा करून स्वच्छता राखावी, हीच परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम, जय हनुमान, जय भाद्रा.
0: मंडई, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागलीय ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील वारकऱ्यांशी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य

0: सुविधांचा लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आषाढी एकादशी जवळ येते आणि याच पर्वानिमित्त सगळे वारकरी जे आहेत, सगळे विठ्ठल भक्त जे आहेत ना, ते पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंग, विणेचा आवाज आणि विठ्ठलाच्या जयघोषात पायी दिंड्या पंढरपूरकडे जाताना आपण पाहतो आहोत. यामुळे अतिशय भक्तिमय, मंत्रमुग्ध आणि प्रसन्न वातावरण झालंय. आणि मंडई, आपण दररोज खूप साऱ्या दिंड्या बघतो ज्या पायी जातात, त्यांना पाहून आपल्याला देखील आनंद होतो. आणि मंडई, नुकतंच काल आपल्या अहिल्यानगर मध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झालीये. त्यातील वारकऱ्यांशी आपण काल मनसोक्त संवाद साधला. ऐकूयात हा संवाद. नमस्कार, जय हरी माऊली.
1: जय हरी. मी राजू चव्हाण, देवळाली प्रवर. मी महिपती महाराज दिंडी सोहळ्याचा चोपदार आहे. गेले 31 वर्षापासून वारी करतोय. म्हणजे माझं निम्म आयुष्य मी याच्यात वारीतच घातलं. परंतु वारीची आवड मी पहिल्यांदा वारीत मजा म्हणून आलो. परंतु महिपती महाराजांची कृपा अशी झाली का, त्यांनी सेवेकरी बनवलं आणि त्यांच्या याच्यावरच माझं वजन 89 किलो असूनही मी अत्यंत मस्तपणे या ठिकाणी वारी करतोय. कुठलाही त्रास नाही. आणि जवळजवळ 3 जिल्ह्यातून वारकरी या ठिकाणी आले आणि त्या 3 जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना, म्हणजे संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे आणि नाशिकवरून पण या ठिकाणी वारकरी आमच्या दिंडी सोहळ्यात आहेत. त्यांचे या ठिकाणी आमचे संबंध निर्माण झाले. घरी असतो तर एवढे संबंध निर्माण झाले ना, ती सगळी वारकरी मंडळी आमच्या प्रेमाची माणसं. घरच्यांपेक्षा ही नातेवाईकांपेक्षा श्रेष्ठ मंडळी ही का. यांचं प्रेम एकमेकावर इतकं अत्यंत सलोख्याचं आहे आणि परमेश्वराने सगळ्यावर कृपा केलेलीच आहे. पाऊस दिलाय, सगळं काही, सगळ्याला आबादी आबादी आहे. सगळे भारतामध्ये तर काही विचारायलाच नको, सगळे सुखशांतीमध्ये नांदत आहेत. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. त्याच्यात नगर जिल्ह्यात आमचं महिपती महाराजांचं जे देवस्थान आहे, का महिपती महाराजांनी 288 संतांची चरित्र लिहिली. म्हणून या महाराष्ट्राला, जगाला संत काय ते कळाले. महिपती महाराजांनी लिहिली नसती तर नसते कळाले. महिपती महाराजांनी लिहिली ती, देवांनी त्यांना सांगितली ती, त्यांनी लिखाणा स्वरूपात लिहिली ती. आणि त्याच्यामुळं ही संत चरित्र मिळाली एवढ्या मोठ्या महान संतची. आमची वारी ही पांडुरंगाला मूळ लावून ताहराबादला आणतो आम्ही. आमची जी पालखी परत येते त्या पालखी बरोबर पांडुरंग ताहराबादला येतात. 5 दिवस ताहराबादला पांडुरंग असतात. तिथं पाऊलघडीचा कार्यक्रम होतो. ज्यावेळेस पांडुरंग, महिपती महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं तू माझ्यासाठी येणार आहे, परंतु तो आला आणि गेला याची खून जगाला पटण्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. म्हणून त्या आजही एक पाऊलघडीचा कार्यक्रम असतो. त्या पाऊलघडीच्या कार्यक्रमामध्ये आमोशाच्या वेळेस पहाटे भजनाच्या याच्यात गुलाल बुक्क्याचे उधळण होती आणि त्यामधून पांडुरंग जाण्याची जी खून आहे, ज्यावेळेस ती पाऊलघडी उचलली जाते त्यावेळेस पांडुरंगाचे लहान बाळाचे पावलं त्या ठिकाणी आजही उमटली जातात. मी तुम्हाला ही विनंती करतो का, तुम्ही स्वतः या बघा. हा, हे काय अतिशोक्ती नाही. गेल्या अनेक 298 वर्षापासूनची वारी आमची, ही वारी 298 वर्षाची आज ही आम्ही चाललोय. तुम्ही आमचं या ठिकाणी दिंडी सोहळ्याची मुलाखती घेतल्या वारकरी, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जय महिपती.
2: जय महिपती. आणि जसं तुम्ही म्हणालात की महिपती महाराजांनी तुम्हाला सेवेकरी म्हणून घेतलं, तर महिपती महाराज कसे होते, काय होते त्यांचे वैशिष्ट्य?
1: महिपती महाराज हे एका राजाच्या पदरी कामाला होते तिथं. त्याच्यानंतर त्यांनी असा निरोप पाठवला का, त्या काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून त्यांना बोलवलं. तर त्यांनी महिपती महाराजांनी त्या ठिकाणी त्यांची देवपूजा चालू असताना त्यांनी काय किती गेले नाही, तो सेवक जे आला होता न्यायला तर त्याच्याजवळ त्यांनी निरोप दिला का माझी देवपूजा झाल्याशिवाय मी येणार नाही. मग त्यानंतर ते त्यांना बोलवलं. देवपूजा झाल्यानंतर ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी एक राजीनामा पत्र दिलं आणि तिथं तिला एक नी देवापुढे ठेवली आणि तिथं सांगितलं जे माझ्या वंशामध्ये जो कोणी सरकारी नोकरीमध्ये काम करेल त्याची वंश बुडेल. स्वतःच्या वंशाला शाप देणारा एकच संत होतो महिपती महाराज. 7 पिढ्याचा शाप, आता 8वी पिढी आहे, आता शीख मुक्त झाली आणि आज तुम्ही बघा त्यांचा वंश वाढणार नाही म्हणून सांगितलं होतं त्यांनी. असा एवढा मोठा संत महाराष्ट्रात नाही.
2: तर तुम्ही इथे येता म्हणजे इतक्या वर्षापासून येता, रोज चालत राहता आणि तुम्ही एक सेवेकरी देखील आहात, तर कसं वाटतं हे सगळं?
1: फार आनंद. या आषाढीच्या वारीची वाट आम्ही वर्षभर पाहतो. फार या आनंदाची ही सगळे मित्रमंडळी आमची जीवाची माणसं. पाहुणे पाहुण्यांचा पाहुणे रावळ्यांपेक्षा आमची खरी जीवाची माणसं आहे यांची आम्ही वाट पाहतो. वर्षभर कुणी ना कुणी भेटत असतं. कधी आपल्या माझ्या कधी कधी ओळखीला येत नाही, परंतु त्यांनी जे अरे घातलं का आपण समजायचं हे वारकरी आपल्या गणपती महाराज. खूप आनंद. जीवनामध्ये काहीच मागणं नाही अशी माझी भक्त पंढरीची वारी चुकू न दे हरी एवढंच मागतो म्हणे. आणि गणपती महाराजांना चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायण. मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ केला पण सिद्धी न्यावा मज संभाळावी देवा. महीपती निडळवना त्याची उद्या करुणा हे गणपती महाराजांचा अभंग आहे. त्या व्यक्तीप्रमाणे सगळे वारकरी ज्या ज्या ज्या अभिलाषेने या ठिकाणी दिंडी सोहळ्यात सामील झाली त्या त्या अभिलाषेने त्यांची वारी पूर्ण होते. आणि एकदा आलेला वारकरी परत तो आल्याशिवाय राहत नाही, घरी थांबत नाही.
2: जय हरी. आणि सगळ्या वारकऱ्यांना तुमच्या दिंडीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: ही वारी अशीच अविरतपणे चालू राहावी.
1: धन्यवाद.
0: मंडळी, सध्या सगळे वारकरी विठ्ठल भक्त जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचं पर्व आणि सगळ्यांना आस लागलीये ती त्या पांडुरंगाला भेटण्याची. आणि नुकतंच काल आपल्या अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांची दिंडी दाखल झाली. त्यातील सहभागी वारकऱ्यांनी आपल्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्यात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यांचे अनुभव सांगितले, त्यांना आलेली प्रचिती देखील सांगितली आहे. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची आणि या सगळ्या वारकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच नेहमी आनंदात वारी दिंडी करत राहा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न.
1: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 10:42 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 15 जुलै. जगभरात जागतिक युवा कौशल्य दिन आज साजरा होतोय आणि आज मी तुमच्याशी याचबद्दल बोलणार आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं ना, काहीतरी वेगळं करायचं, स्वतःला सिद्ध करायचंय, आपल्या कुटुंबाला आणि समाजाला काहीतरी द्यायचंय. पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नसते तर कौशल्य हवं असतं, खरी तयारी हवी असते. मित्रांनो, आजच्या या वेगवान जगात जिथे AI, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा सगळं काही वेगानं बदलतंय, जुन्या पद्धतीनं चाललं तर मागे राहण्याची भीती असते. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघानं हा दिवस आपल्यासाठी ठेवला आहे. यावर्षीचा संदेश आहे की स्किल फॉर अ शेअर्ड फ्युचर, म्हणजे सामायिक भविष्यासाठी कौशल्य. फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर एकमेकांना समजून घेण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी, नवीन कल्पना घडवण्यासाठी आणि एक चांगलं शांत समावेशक जग घडवण्यासाठी कौशल्य शिकायचे आहेत. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते बरं काय. अनेक तरुण आज डिजिटल स्किल्स, कोडिंग, डिझाईन, उद्योजकता किंवा हस्तकला शिकून स्वतःचा रस्ता स्वतःच घडवत आहेत. एखादा तरुण आज गावात बसून जगभरात काम करतोय. एखादी मुलगी छोट्या बिझनेसमध्ये कुटुंब सावरतीये. हे सगळं शक्य होतंय कारण त्यांनी कौशल्य आत्मसात केली आहेत. तर आज मी तुम्हाला आवाहन करते की नवीन काहीतरी शिकायला सुरुवात करा. एखादा कोर्स, एखादी वर्कशॉप, एखादी छोटी ट्रेनिंग तर आपल्या मुलांना, बहिणींना, मित्रांना प्रोत्साहन द्या. कारण जेव्हा आपण कौशल्य विकसित करतो तेव्हा फक्त आपलं भविष्य उजळत नाही, सगळ्यांचं भविष्य उजळतो. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी आहे, आपल्या स्वप्नांसाठी आहे. चला आजपासून एक छोटा आपण ठोस पाऊल उचलूया. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा दिवस महत्वाचा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे युवक कौशल्य दिन. आज जागतिक युवक कौशल्य दिन आहे, महत्वाचा दिवस आहे. युवकांनी कौशल्य हे अंगीकृत केले पाहिजे, जे पुढे जाऊनही महत्वाचं असेल. मंडळी, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता आपण ऐकत असतो एक कविता, तर आज ऐकूयात कुसुमाग्रज यांची कविता. हे मराठीचे एक महान कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. त्यांची कविता युवकांसाठी प्रेरणादायी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. तिचं नाव आहे उठा. चला तर ऐकूयात ही कविता. उठा जागे व्हा चला पुढे, उठा जागे व्हा चला पुढे, स्वप्नांच्या पंखांवर उडा रे तरुणांनो. जग हेच अंगण आहे तुमचं, यशाची शिखरं तुम्हाला हाक मारतायत. मेहनतीचा घाम हाच अमृत आहे, कौशल्याची ज्योत हृदयात ठेवा. अडथळे येतील पण घाबरू नका, अडथळे येतील पण घाबरू नका, प्रत्येक पडझड ही नव्या उंचीची तयारी असते. तुम्ही तरुण आहात, भविष्याचे शिल्पकार, हातात घ्या कलम, घ्या साधन, घ्या स्वप्न. देशासाठी, स्वतःसाठी, जगासाठी एक दीप बनून जगाला प्रकाश द्या रे. अतिशय सुंदर ही कविता आहे, जिचं नाव आहे उठा. तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्की कळवा. मंडळी, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता नगरचा अंतरंग या शोमध्ये. आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हम खड़े थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार श्रोते, हो मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, मुलीचं लग्न म्हटलं की घरात कपडे, दागिने, हॉल, जेवण, पाहुणे अशा तयारीची लगबग सुरू होते। पण खरंच एवढीच तयारी पुरेशी आहे का? खरी तयारी म्हणजे मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं, तिच्या नावावरती बँक खाते, आवश्यक कागदपत्र, स्वतःचे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास आणि नव्या नात्यांमध्ये संवाद कसा साधायचा हे शिकवणं। सासर हे नवीन घर असतं, पण माहेरची साथ कायम असते हा विश्वास तिच्या मनामध्ये रुजवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबांचा प्रवास असतो, त्यामुळं मुलीला सगळं सहन कर असं न शिकवता योग्य गोष्टींसाठी ठामपणे उभं राहायला हे शिकवा। दागिने आणि साड्या काळानुसार बदल त्यातच, पण शिक्षण, आत्मविश्वास आणि संस्कार आयुष्यभर साथ देत असतात आणि म्हणूनच मुलीच्या लग्नाची खरी तयारी तिच्या व्यक्तिमत्वाची करा, बाकीची तयारी तर आपोआपच सुंदर होते। तर मंडळी, याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज एक झटपट आणि हटके रेसिपी मी घेऊन आलेली आणि रेसिपीचं नाव आहे नारळाचे स्टफ्ड अप्पे. सारणासाठी ताजा किसलेला नारळ, थोडा गुळ, वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ हे एकत्र मिक्स करा. आता तयार इडली किंवा अप्प्याचं पीठ घ्या. अप्पे पात्रामध्ये थोडंसं पीठ घाला, त्यावरती नारळाचं सारण ठेवा आणि पुन्हा थोडंसं पीठ घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी भाजून घ्या. गरमागरम अप्पे तुपासोबत किंवा मधासोबत खायला अप्रतिम लागतात. मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या चहासाठी किंवा पाहुण्यांसाठी सुद्धा हा एक वेगळा आणि चविष्ट पदार्थ आहे. एकदा तुम्ही हे ट्राय नक्कीच करा आणि नारळाची ही युनिक रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण नेहमी ऐकतो की स्त्री म्हणजे माया, प्रेम आणि त्यागाचं प्रतीक. हे खरं जरी असलं तरी प्रत्येक व्यक्ती तिच्या वागण्यावरून ओळखली जात असते, केवळ लिंगावरून नाही. कधी कधी स्त्री सुद्धा दुसऱ्या स्त्रीवरती अन्याय करू शकते. सासू सुनवाद असेल, कामाच्या ठिकाणी मत्सर असेल, टोमणे, मानसिक त्रास किंवा एखादी व्यक्ती जाणून बुजून दुसऱ्याला कमी लेखणं, हे सुद्धा वास्तव आहे. चुकीचं वर्तन पुरुषाचं असो किंवा स्त्रीचं, त्याचं समर्थन कधीच करता येत नाही. माणुसकी, आदर आणि संवेदनशीलता हेच खरे गुण आहेत. त्यामुळे मंडळी, चला तर मग दुसऱ्या स्त्रीला स्पर्धक नव्हे तर सहकारी समजण्याचा प्रयत्न करूयात, एकमेकींना पुढे नेऊयात. कारण स्त्रीने स्त्रीची ताकद बनलं तर समाज आणखी सक्षम होऊ शकतो. याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कम बॅक मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा सुरू झालाय आणि घराची काळजी घेणं ही आता तितकंच महत्वाचं झालंय. सर्वप्रथम घराचं छप्पर आणि खिडक्यांमधून पाणी गळत नाहीये ना हे तपासा. विद्युत उपकरणं ओलाव्यापासून दूर ठेवा आणि खराब वायरिंग त्वरित दुरुस्त करून घ्या. घराभोवती पाणी साचू देऊ नका, त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असते आणि डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. ओले कपडे घरामध्ये जास्त वेळ ठेवू नका, त्यामुळे बुरशी आणि दुर्गंधी निर्माण होते. महत्वाची कागदपत्र प्लास्टिक फोल्डर मध्ये मस्तपैकी सुरक्षित ठेवा. तसंच टॉर्च, औषध, चार्ज केलेला मोबाईल आणि आवश्यक वस्तू जवळ ठेवा. थोडीशी काळजी घेतली तर पावसाळा अधिक सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकतो. तर मंडळी, या टिप्सचा नक्कीच वापर करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या काळामध्ये सोशल मीडियावरती शेकडो मित्र असतात, पण मन मोकळं करायला एखादीच व्यक्ती असते. आज अनेक नाती क्षणभंगूर झालेले आहेत. गरज संपली की संवाद संपतो, वेळ संपली की नातंही संपतं. पण खरं नातं तेच जे आनंदात नाही तर अडचणीच्या काळात सुद्धा सोबत उभं राहत असतं. नात्यांमध्ये अपेक्षांपेक्षा विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा महत्वाचा असतो. प्रत्येक नातं जपण्यासाठी वेळ द्यावा लागतो. फक्त ऑनलाईन ऑफलाईन राहून नाते टिकत नाही, तर मनानं जोडलेलं असणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजच आपल्या जवळच्या व्यक्तीला एक फोन करा, 2 प्रेमाचे शब्द बोला. कारण पैसा, प्रसिद्धी पुन्हा मिळू शकते, पण तुटलेली माणसं आणि तुटलेली नाती पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. तर मंडळी, याच विचारासह भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, पाऊस जितका आनंद देत असतो ना तितकाच त्वचेसाठी काही अडचणी सुद्धा घेऊन येतो। या दिवसांमध्ये हवेत आर्द्रता जास्त असल्यानं चेहऱ्यावरती तेलकटपणा, मुरुम, बुरशीजन्य संसर्ग आणि खाज येण्याची शक्यता वाढत असते। त्यामुळे दिवसातून 2 वेळा सौम्य फेस वॉशनं चेहरा स्वच्छ धुवा, भरपूर पाणी प्या आणि बाहेरून आल्यावरती चेहरा व हात पाय स्वच्छ धुण्याची सवय लावा। पावसाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावणं विसरू नका, कारण अतिनील किरणांचा परिणाम ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा होत असतो। खूप जड मेकअप टाळा आणि त्वचेनुसार हलका मॉइश्चरायझर वापरा। आहारामध्ये ताजी फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्या। निरोगी त्वचा फक्त क्रीममुळे नाही तर योग्य आहार आणि स्वच्छ सवयींमुळे मिळत असते। पावसाचा आनंद घ्या, मनसोक्त घ्या आणि त्वचेची सुद्धा काळजी तितकीच प्रेमाने घ्या। भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि खळबळ

0: ठरल्यामुळं सरकारची मोठी आर्थिक बचत होणार आहे. जुलै 2026 ते डिसेंबर 2029 या 42 महिन्यांच्या कालावधीत सरकारचे तब्बल 57,960 कोटी रुपये वाचणार आहेत. दरम्यान या योजनेवरती कॅगनं तीव्र आक्षेप नोंदवलाय. गरज नसताना सुद्धा कोट्यवधींचा निधी सरकारी तिजोरी बाहेर काढण्यात आला असा ताशेरा कॅगनं मारलाय. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच आपलंय. निवडणुकीच्या तोंडावरती महिलांची मतं मिळवण्यासाठी योजना जाहीर करायची आणि नंतर त्यांना योजनेमधून बाहेर काढायचं असा सरकारचा डाव असल्याचा थेट आरोप विरोधकांनी केलाय. मात्र महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. EKYC पूर्ण केलेल्या सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळतच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसंच बीड जिल्ह्यातून 28 लाख महिलांची नावं वगळल्याचा विरोधकांचा मुद्दा पूर्णपणे निराधार असल्याचं सांगत त्यांनी बीडची एकूण लोकसंख्याच 30 ते 32 लाख असल्याचं स्पष्ट केलंय. तर आता या योजनेच्या पुढील घडामोडींवरती आपलं लक्षच राहील मंडळी. पण तुम्ही सुद्धा अशाच अपडेट ठेवत राहा आणि अशाच अपडेट्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आषाढी वारी म्हटलं की डोळ्यांसमोर टाळ, मृदुंग, भंग आणि विठुरायाच्या नामाचा गजर उभा राहतो. पण या वारीचा एक मजबूत आधार असतो, त्या म्हणजे आपल्या वारकरी महिला. डोक्यावरती तुळशीचं वृंदावन, हातात टाळ, ओठांवरती अभंग आणि मनात विठ्ठलाची भक्ती, अशा हजारो महिला अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करतात. घराची जबाबदारी सांभाळत त्या श्रद्धा, शिस्त आणि सेवाभावाचं सुंदर उदाहरण घालून देतात. वारीमध्ये सर्वांना समान मान, एकमेकांना मदतीचा हात आणि साधेपणातलं समाधान हेच वारकरी महिलांकडून शिकण्यासारखं आहे. त्यांची भक्ती ही केवळ देवापर्यंत पोहोचवण्यासाठी नसते मंडळी, तर माणुसकी जपण्यासाठी सुद्धा असते. आणि म्हणूनच वारकरी महिला या आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि स्त्री शक्तीचा खरा अभिमान आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत त्या समाजाला प्रेम, समता आणि सेवाभावाचा संदेश देत राहतात. आणि हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे मंडळी. तर अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव आहे प्रवीण मुट्याल, संचालक स्नेहालय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सुंदर ड्रेस सोबत योग्य हेअरस्टाईल असेल तर तुमचं व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसतं. ऑफिस फंक्शनसाठी साधा लोबन किंवा नीट पोनीटेल उत्तम असतं. तसंच लग्न समारंभासाठी सॉफ्ट कर्ल्स, फ्लॉवर बन किंवा ब्रेडेड बन आकर्षक दिसत असतो. पारंपरिक साडीवरती गजरा लावलेला अंबाडा नेहमीच उठून दिसतो. आणि बर्थडे पार्टीसाठी हाफ अप हाफ डाऊन आणि हलक्या वेव्हचा लुक मस्तपैकी वाटतो. चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरस्टाईल निवडणं ही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. महागडी हेअरस्टाईलच सुंदर दिसते असं नाही आहे. तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं हसू हेच सर्वात सुंदर स्टाईल आहे. तर मंडळी, मस्तपैकी असेच तुम्ही सुद्धा फॅशनेबल राहा, अपडेटेड राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, कारण आज आपण भरपूर अशा गप्पा मारल्या, अनेक गोष्टी जाणून घेतल्या. लाडक्या बहिणींची जी योजना आहे, त्यांची जी अपडेट आहे, त्या सुद्धा आपण जाणून घेतल्या आहेत. त्यावरती सुद्धा आपण बोललेलो आहे आणि अनेक युनिक गोष्टींची आपण चर्चा केली आणि अशाच युनिक आणि मनोरंजक गोष्टीसह भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये, ठीक आहे, सकाळी 11 वाजता. पण आता थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालयाशी गेले अनेक वर्षापासून प्रेमाने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने जोडलेल्या आपल्या हितचिंतकांचा आज वाढदिवस आहे। प्रियंका राहुल चारंगुडी त्याचबरोबर गौरी पुंड आणि साई पंधारे यांचा आज वाढदिवस आहे। यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। तुमच्यासारख्या माणसांच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि कायमच्या सहकार्यामुळे स्नेहालयाचा हा सेवेचा प्रवास अधिक समृद्ध होत आहे। आज या आनंदाचे क्षणी आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओ मधून आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि मनापासून शुभेच्छांचा वर्षाव करत आहोत। ईश्वरांनी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, समाधान, उत्तम आरोग्य, भरभराट आणि यशाची नवी क्षितिजे खुली होत राहोत। तुमच्या चेहऱ्यावरील हसू असंच कायम फुलत राहो आणि तुमचा स्नेह स्नेहालय परिवारावर असाच कायम राहो। रेडिओ नगर 90.4 एफएम च्या टीम कडून आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून सर्वांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा। आज यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचे आपण सुंदर असे गीत ऐकणार आहोत। तर आपण प्रथम ऐकूया प्रियंका राहुल चारंगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आवडीचं सुंदर असं गीत हिल हिल पुरी हिला। हे सुंदर असं गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्ज वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था हे आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे. तर मंडळी, प्रत्येक बालकाला सुरक्षित आनंदी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी अनेक जण अहोरात्र कार्य करत आहेत. आज आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाचे बाल कल्याण अधिकारी श्री सुभाष राठोड सर. बाल हक्क, बाल संरक्षण, मुलांच्या अडचणी आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाचं महत्व याविषयी ते आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता ऐकूया त्यांच्याशी झालेली ही विशेष मुलाखत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर सर, आपलं सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोत्यांना स्वतःची आणि तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाची थोडक्यात ओळख करून द्या.
1: माझी ओळख अशी आहे की मी प्रथमतः जालना जिल्ह्यामधून MSW पास आउट झालेलो आहे. MSW झाल्यानंतर मी औरंगाबादला 2 वर्ष व्यसनमुक्ती केंद्रावर समुपदेशक म्हणून कार्य केलेलं आहे. त्यानंतर या RKSK राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये 1 वर्ष काम केलेलं आहे, जे की आपलं महिलांसोबत खेडेगावामध्ये जे काम चालू असतं ग्रामीण लेवलला, त्या लेवलला 1 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर मला स्नेह

0: सुरुवात केलेली आहे.
1: की सुरुवातीला तुमचा प्रथम दिवस कसा होता अगोदर आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर?
0: प्रथम दिवस अतिशय चांगला होता, कारण की प्रथम दिवस माझं वेलकम करण्यात आलं, सर्व मुलं जमा झालेले होते. वेलकम करून एक छोटासा कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये ओळख करून दिली आणि मुलांची पण ओळख करून घेतली. त्यावेळेस एक वेगळाच आनंद वाटला की आपण आता मुलांमध्ये काम करणार आहोत आणि मुलांसाठी आपल्याकडनं भरपूर असं कार्य घडणार आहे. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद वाटला आणि तेव्हापासून मग मी हळूहळू मुलांसोबत काम करत गेलो.
1: जसं की सर आपण म्हणताय, अगोदर पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत होतात आणि आता आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये बालकल्याण अधिकारी म्हणून काम करताय, तर तुम्हाला अनुभव काय?
0: जो अनुभव पहिला होता, जो की समुपदेशनाचा होता, व्यसनमुक्ती केंद्रावर, तिथे फक्त आपण समुपदेशन करायचो. पण आता येणं मुलांसोबत समुपदेशन प्लस त्यांना आपण संस्कार देणे असेल किंवा त्यांना पूर्ण आपलं शिकवणं असेल, लहानपणापासून कसं राहायचं, कसं वागायचं, कोणत्या पद्धतीने आपण पुढे जायचं, अभ्यास करता कशा पद्धतीने करायचा, किंवा तुमच्या आरोग्याविषयी काय काय प्रश्न निर्माण होतात, त्याबद्दल मग मला उत्सुकता होती की आपण मुलांमध्ये काम करता करता हे सगळं आपल्या गोष्टी होणार आहेत. तेव्हापासून मग ही सुरुवात झाली.
1: सर, या कामामध्ये असा एखादा प्रसंग आलाय का ज्याने तुम्हाला मनाला स्पर्श करून गेला आहे, ज्यावेळी या कामाचं महत्व तुम्हाला अधिक जाणवलं आहे असं तुम्हाला वाटतंय का, कधी कोणता प्रसंग?
0: ह्या कामामध्ये असा एक प्रसंग आहे की जे आपण आता मुलांना आपण सांभाळतो, लहानाचे मोठे करतो आणि ते जेव्हा बाहेर जातात आणि काहीतरी कामाला वगैरे लागतात आणि त्यानंतर त्यांचा कॉल येतो की सर मी आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये राहून बाहेर मी जॉब करत आहे आणि हे श्रेय सगळं तू स्नेहालयला देतो आणि तेथील कर्मचाऱ्यांना देतो, त्यावेळेस असं मन भरून येते की नाही आपण जे कार्य केलंय त्याचं आपल्याला काहीतरी फळ भेटतंय. तो आनंद असा कुठंच भेटत नाही, तो आनंद फक्त आपल्याला त्या क्षणाला भेट.
1: तर सर आपण म्हणलंय जसं की एखादा मुल आपल्या इथून जर शिकून गेलाय, तो एक पासआउट होतोय, कुठेतरी जॉबला लागतोय, तर त्यानंतरचा तुम्ही एक प्रसंग सांगू इच्छिताय का, तो मुलगा आपल्या इथे केव्हापासून होता?
0: मी आलो 2021 पासून जॉईन केलेला आहे स्नेहालय संस्थेमध्ये. 2021 पासून ज्यावेळेस मी जॉईन केलं त्यावेळेस तो मुलगा 10वीला होता आणि त्यानंतर 2 वर्षानंतर ते 12वी पासआउट झाला आणि त्याला मग त्याला हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा होती. तर आपण त्याला काय केलं की बँगलोरला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स लावून दिला आणि तिथे त्याने असे आपण 5 मुलांना लावून दिलेले होते, पण 5 मुलांचा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर त्यांची इंटर्नशिप 5-स्टार हॉटेलला बँगलोर वगैरे इकडे देण्यात आली. त्यानंतर फक्त तिकडनं मुली इकडे पाठवले आणि मी त्यांना मग सोडायला पुणे येथे गेलो. कानरोड हॉटेलमध्ये त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे झाला, तिथे पण तिथे त्यांचं सिलेक्शन झालं. तेव्हापासून ते 2 मुलं कानरोड हॉटेलला जॉबला लागले आणि 2 मुलं हयात हॉटेलला, हयात पॅलेस पुणे, आणि आतापर्यंत त्यांचा जॉब कंटिन्यू चालू आहे.
1: तर सर आतापर्यंत आपण स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये बालकल्याण अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला सर्वाधिक जास्त कोणत्या आव्हाने येतात का, कोणत्या अडचणी येतात का?
0: अडचणी म्हणजे फक्त एवढं आहे की जे आमचं प्रकल्प आहे जो की नगरच्या आउटसाईडला आहे, तिथून आम्हाला फक्त रात्री अपरात्री मुलांना बाहेर घेऊन जायचं असेल, आजारी मुलं असतील त्यांना बाहेर घेऊन जाताना अडचण येते, कारण की वाहन व्यवस्था असते. परंतु कधी कधी आपल्याला अति तात्काळपणे मुलांना घेऊन जावं लागतं, मग त्यावेळेस अति तात्काळपणे आपल्याला वाहन व्यवस्था उपलब्ध रात्री होत नाही, मग त्यावेळेस आम्हाला अडचण येते. टू व्हीलर अवेलेबल असते पण काही प्रसंगात असं होतं की आपण टू व्हीलरवर मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, तशा वेळेस आपल्याला 4-व्हीलरची आवश्यकता असते. मग ते आपण मानस ग्राम प्रोजेक्ट आहे पलीकडे, मग त्यांना आपण सांगून तिथे गाडीची व्यवस्था करून मुलांना आपण घेऊन येतो हॉस्पिटलला. फक्त तेवढं एक मोठं आव्हान आम्हाला जास्त जाणवतंय.
1: तुम्ही म्हणताय की समुपदेशनाचं पण काम तुम्ही मुलांसोबत करताय, तुम्ही कशा प्रकारे त्यांचं समुपदेशन करताय?
0: जर नॉर्मल समस्या असेल, नॉर्मल विषय असेल तर त्यांच्यासोबत आम्ही संवाद करतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. जर जास्तच अवघड असेल समस्या तर आम्ही ते रेफरल आहे जे की ऑनलाईनच आहे आपलं स्नेहालयच्या ॲपनुसार, मग ते आपण रेफरल पाठवतो की काउन्सिलरकडे, जे आपले सागरसर आहेत FBCचे, त्यांच्याकडे आपण रेफरल पाठवतो आणि मुलांना जी समस्या आहे ती समस्या आपण त्या रेफरल फॉर्ममध्ये टाकतो. तो किती वेळा आहे, कोणत्या वर्गात शिकतो आणि त्याचं काय समस्या आहे, त्याला कोणत्या कोणत्या समस्या जास्त जाणवतात आणि त्या समस्यामधून त्याला बाहेर पडता येत नाही, मग त्या बाबतीत आपण रेफरल फॉर्ममध्ये त्यांना रेफर करून समुपदेशनासाठी त्यांच्याकडनं वेळ मागतो आणि त्यांच्यानुसार आपण त्याला पाठवतो.
1: तर मुलांच्या साधारण कशा समस्या असतात की एकदम आपण तुम्ही म्हणताय जसं की अवघड असले तर आपण दुसरीकडे पाठवतो, परंतु जर आपल्या तिथलच्याच मुलांच्या काही अशा समस्या आहेत का की त्या सांगू शकता?
0: आपल्या नॉर्मल समस्या एकमेकाचे वाद होत असतील, ते मुलं एकमेकाचे वाद झाले की आपल्याला येऊन सांगतात, मग त्या तशा वेळेस आपण त्यांना मार्गदर्शन करतो की नाही आपण ह्याच्या वादामधून आपल्याला काही प्राप्त होणार नाही, आपण वाद करू नये, या वादातून फक्त आपल्या एकमेकाचे मन दुखवले जातात. त्या ते न होता आपण फक्त एकमेकाला समजून घेतलं तर आपल्याला आणखीन आपल्याला शिकायला पण त्याच्यातनं मिळेल. आणि जर समस्या समजा कशी की त्याच्यामध्ये जर असेल वर्तनाची समस्या, वारंवार आपण ते मुलाला ते सांगतो पण ते वर्तन वारंवार त्याच्याकडनं घडत असेल, मग त्याच्यासाठी आपण समुपदेशनाशी रेफर करतो की कारण आपल्याकडनं आपण वारंवार संवाद तर साधतोय पण त्या मुलामध्ये काही फरक होत नाहीये, त्यानंतर आपण समुपदेशनाशी त्याला पाठवतो.
1: स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आणखीन काय?

0: अडचण येते.
1: हा, बालकल्याण अधिकारी म्हणून काम करताना फक्त अडचण येते कधी कधी की आपलं जे नेटवर्क आहे, ऑनलाईन काम जे करायचं असतं आपलं, मिशन वाचल्यावर आपल्या मुलांचा काळजी आराखडा भरावा लागतो, जो की मग भरताना जर नेट असेल तर आपल्याला भरायला सोपं जातं, आणि नेट नसेल तर ते अडकत अडकत मग ते पूर्ण काम होत नाही. ती एक अडचण येते की नेटचा इश्यू. वायफाय आहे पण वायफाय कधी चालू असतो कधी नसतो. तशा वेळेस आपण मोबाईलचा जरी वायफाय दिला तर तो नेटवर्क तेवढा पुरेसा होत नाही. मग त्यावेळेस आपल्याला फक्त ऑनलाईन काम करण्यासाठी अडचण निर्माण होते.
0: तर सर, तुम्ही मुलांशी तर संवाद साधतात, परंतु प्रत्येक पालक, शिक्षक आणि सामान्य नागरिकांना बाल संरक्षणाबाबत कोणत्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
1: पालकांसोबत संवाद करत असताना मुलांच्या ज्या प्रगतीच्या बाबी आहेत त्या पण सांगतो, आणि जर ज्या अधोगतीच्या आहेत, जे की मुलांच्या ज्या चुका झालेल्या असतात त्या चुकाबद्दल पण आपण पालकांसोबत संवाद करतो, आणि पालकांना सांगतो की त्याच्याकडनं वारंवार ह्या चुका घडतात, तुमचा मुलगा हुशार आहे परंतु ह्या चुका त्याच्याकडनं घडतात, आम्ही तर त्याच्यासोबत बोलतोच आहे, पण तुमच्याकडनं जेवढं करता येईल तेवढं तुम्ही थोडं मुलांसोबत संवाद साधला आणि भेटायला आले तर त्याच्यामध्ये अजून सुधारणा होईल. ह्या गोष्टी आपण पालकांसोबत शेअर करतो.
0: कधी पालक क्रॉस गेले ते का की माझा मुलगा हा असा नाहीये तुम्ही असं म्हणताय, असं कधी क्रॉस गेले?
1: बऱ्याच केस मध्ये असं होतं की माझा मुलगा तर असा नाहीये पण तो इथे येऊनच असा झालेला आहे. मग त्यावेळेस त्यांना आपण समजावून सांगतो की नाही, पहिल्यापासून मुलगा तुमचा तिकडनं आला तर ठीक होता, परंतु जे त्याच्या सुप्त गुण होते आधीचे त्याला वाव भेटला नाही घरी, पण इथे येऊन मुलांसोबत राहून राहून ते गुण त्याचे बाहेर येत आहेत, तेव्हापासून मग त्याच्यानंतर तो बोलायला लागलाय. मग अशा पद्धतीने त्यांना आपण सांगतो की नाही, त्या मुलामध्ये लगेच आपल्याला गुण दिसून येत नाही, पण जसं जसं तो बाहेर राहत तसं तसं त्याच्यातले गुण आपल्याला दिसतात, आणि त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. तेव्हा मग त्यांना समजते की नाही, आपलं घरी होता तेव्हा बरा होता, पण नंतर त्याच्यातले जे गुण आहेत ते वयानुसार त्याच्यात येणारच आहेत, म्हणून मग ते पण ऍक्सेप्ट करतात.
0: तर मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यात, प्रकल्प त्याविषयी कसे काम?
1: मुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रथमतः ऍडमिशन झाल्यानंतर मुलांचं त्याचं बघतो की आपण तो ज्या एरियातून आलेला आहे त्याचं शिक्षण रेग्युलर झालेलं आहे की तो कधीतरी गेलाय की शाळेत गेला नाहीये, त्यानुसार आपण आल्यानंतर त्याच्यासोबत संवाद जे आपण सुरुवातीचे 15 दिवस असतात ते आपण त्याचे फक्त ऑब्झर्वेशन करतो आणि त्याच्यासोबत संवाद साधत असतो. त्या संवादामधून कळून येते की हा कितपत याने अभ्यास केला आहे आणि याला आपण कोणत्या लेवलला पुढे न्यायचं आहे. मग त्याच्यातून कळून येते की याला मराठी मीडियम जमतंय की इंग्लिश मीडियमला याला टाकायचं आहे, किंवा जर पहिल्यापासून जर इंग्लिश मीडियमला असेल आणि त्याला काहीच येत नसेल, मग तशा वेळेस आपण त्या मुलांसोबत संवाद करून मराठीचं पण जमतंय का बघतो, आणि मराठी जमत असेल तर मराठी मीडियमला पाठवतो, इंग्लिशला हुशार असेल तर आपले स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्याच्यामध्ये आपण त्याला प्रवेश घेऊन देतो. आरोग्याचं आपलं स्नेहालयचं केअरिंग फ्रेंग हॉस्पिटल आहे, तिथे आपण मुलांचं ऍडमिशन झाल्या 24 तासामध्ये त्याची प्राथमिक तपासणी करून घेतो. त्यामध्ये आपल्याला सर्व कळून येते की मुलांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, जर आणि मुलांसोबत संवाद करताना आणि पालकांसोबत संवाद करताना त्यांच्याकडनं जाणून घेतो ह्या मुलाला पहिल्यापासून असा कोणता आजार आहे का, की तो वारंवार होतो. जर पालकांनी सांगितलं हा आजार वारंवार होतो, काही मुलांना आता 2 मुलं आहेत त्यांच्या पालकांनी सांगितलं की त्यांना फिट येते, मग आपल्याला त्याच्यावर काम करायला सोपं जातं. जर आपण ते पालकांकडनं कळालंच नाही तर आपल्याला पहिल्यापासून सर्व कामं करावं लागतात. मग ते पालकांनी जर सांगितलं आपल्याला, मग तिथून पुढे त्याचा कसा कोर्स करायचा, डॉक्टरकडे कसं घेऊन जायचं, मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्या गोळ्या औषध दिलेल्या असतात ते आपण त्याला केअरटेकरच्या माध्यमातून देतो.
0: आणि सर, एखादा असा प्रसंग सांगू शकताय की आपल्या इथून सक्सेस होऊन गेलेला आहे विद्यार्थी, त्याचा एखादा?
1: येस, सांगू शकतो. जो की असे आपले भरपूर मुलं सक्सेस होऊन गेलेले आहेत, पण एका मुला सांगतो की तो सक्सेस झाला, बाहेर जाऊन त्यांनी बऱ्यापैकी स्टेबल झाला. आणि ठीक, मी आलो तेव्हापासून 2021 पासून मी जॉईन केलेलं, तेव्हापासून बघितलं की माझ्या हॉलमध्ये 4-5 मुलं असे चांगले कामं करायचे, सगळं एका अॅक्युरेट त्यांचं सगळं दिनचर्या पाळायचे, परंतु एका मुलाला अशी सवय होती की तो स्वतःची दिनचर्या पूर्ण करत करत मुलांना पण सहकार्य करायचा, अभ्यासात असेल किंवा रूममध्ये राहताना कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, स्वच्छता कशी ठेवली पाहिजे, तो तेव्हापासून त्याला ती सवय होती. तर मी ओळखून घेतलं की त्याचं ऑब्झर्वेशन केलं की याला मुलांना सोबत घेऊन पण राहायचंय, स्वच्छता पण ठेवायची आहे, अभ्यासामध्ये पण सोबतच ठेवायचंय. तर त्याचं ऑब्झर्वेशन करत करत मग त्याने त्याच्यामध्ये असं हाऊसकीपिंगचा कोर्स निवडला. हाऊसकीपिंगच्या कोर्ससाठी मग त्याला आपण 12वी पास, इथून 12वी पास झाला तो. पास झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं, सर की मला हाऊसकीपिंग करायचंय, मला याच्यात आवड आहे, मला हाऊसकीपिंग केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट पण करायचं आहे, असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही त्यानुसार संवाद करून सरांसोबत, जे की अध्यक्षक आहेत आमचे चंद्रकांत सर, त्यांच्यासोबत संवाद केला की ह्या मुलाच्या याची इच्छा आहे. मग सरांनी वरिष्ठांसोबत संवाद करून बँगलोरला जे साथिया फाउंडेशन आहे त्यांच्या थ्रू हाऊसकीपिंगचा कोर्स चालतो की आपली याच्या आधी पण आपली मुलं तिथे कोर्स केलेले आहेत हे सरांना माहीत होतं तर आपण मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांच्यासोबत संवाद केल्यानंतर मग त्याला आपण कोर्सला तिकडे बँगलोरला पाठवलं तिथे 3 महिन्याचा त्यांनी कोर्स केला कोर्स झाल्यानंतर मग त्यांनी आता जॉब करतो आहे पुण्यामध्ये
0: आपल्या स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आल्याच्या नंतर असं तुम्हाला जाणवलं की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काही चेंजेस झालेले आहेत
1: हा बऱ्या प्रमाणात चेंजेस झालेले आहेत कारण मी सुरुवातीला बाहेर वेगळ्या क्षेत्रात काम केलं आणि त्यानंतर मुलांसोबत काम केलं जो माझ्यातला मुलगा आहे तो इथे येऊन जागा झाला म्हणजे खेळ असेल प्रत्येक खेळामध्ये मला मुलांसोबत खेळायला पण आणि मुलं पण एकदम आधी कसं होतं की मुलांसोबत नको नकोस वाटायचं पण इथे आल्याच्या नंतर हळूहळू जसं त्यांच्यात रमत गेलो खेळत गेलो त्यांना समजून घेत गेलो ते मुलं पण मला समजून घेत गेले मला त्याच्यात अशी आवड निर्माण झाली की आता असं होतं कधी कधी की आपण मुलांमध्येच काम करत राहावं पहिल्यापासून माझं डीएड झाल्यामुळे मी मुलांसोबत आधीच काम केलेलं आहे मुलांसोबत माझं डीएड झाल्यानंतर मी 1 वर्ष मुलांसोबत शाळेमध्ये काम केलेलं आहे शाळेमध्ये काम करताना मुलांसोबत तो पण अनुभव माझ्यासोबत होता आणि इथं आल्याच्या नंतर मग प्रत्यक्ष मुलांसोबत 24 घंटे राहून काम करायचा आनंद वेगळाच कारण की प्रत्येक मुलांना आपण थोडा वेळ भेटला की मुलांना सोबत घेऊन फिरणं असेल प्रकल्पामध्ये त्याची समस्या ऐकून घेणं आपलं त्याला थोडस सांगणं की ही समस्या त्याच्यावर तू असं असं करू शकतो ते सांगता सांगता आपल्यातलं पण एक गुण असा जागा होतो की ऐकून घेणे प्रथमतः आपण मुलांचं जेवढं ऐकून घेऊ त्यानंतर आपण त्याला सांगू शकतो की तो असं असं केलं पाहिजे ऐकून घेण्याची क्षमता माझी खूप अशी वाढत वाढत गेली आणि आता मुलाची जी समस्या असेल आता मुलगा कोणी माझ्याकडे येत असेल कोणताही मुलगा मला थोडं त्याच्याकडे बघितलं की लगेच समजून येते की याला ही समस्या असणार आहे म्हणजे एवढी विकसित बुद्धी ते मुलांमध्ये राहून राहून झालेली आहे
0: तर सर आजच्या काळात मुलांसमोर कोणती नवीन संकटे किंवा आव्हाने उभी आहेत ज्याबद्दल पालकांनी अधिक जागरूक राहायला हवं आहे
1: आजच्या काळामध्ये ऑनलाईन क्षेत्र जे की आता मुलांना मोबाईलचा जास्त वेळ आहे त्या मोबाईलचा वेळ आहे मोबाईलचा यूज मुलांनी फक्त शिक्षणामध्ये थोडकाच करावा थोड्याच प्रमाणात शक्यतो मोबाईलचं टाळावंच मुलांनी जर प्रगती करायची असेल तर कारण की आपण म्हणतो की मुलं मोबाईलवर अभ्यास करतील मुलं मोबाईलवर जास्त प्रमाणात अभ्यास करत नाही तो एक क्षेत्र आहे की मुलांना अधोगतीकडे नेऊ शकतो कारण की आत्ताच्या जगामध्ये त्याच्यावर असं भरपूर साठा आहे जो की चांगला पण आहे आणि वाईट पण आहे पण मुलं आपले शक्यतो जास्तीत जास्त ते वयामानानुसार वाईटकडेच वळतात त्याच्यामुळे मोबाईल ही एक आताची अडचण खूप मोठी आहे
0: तुम्ही सांगू इच्छित आहे का मुलांना कशा प्रकारे तुम्ही सेल्फ डिफेन्स शिकवलं पाहिजे किंवा आणखीन कोणते कौशल्य नवनवीन पालकांनी मुलांमध्ये विकसित केले पाहिजे आत्ताच्या परिस्थिती
1: आत्ताची परिस्थिती बघता मुलांमध्ये आपण हे शिकवलं पाहिजे की प्रामाणिकपणे कसं वागायचं आणि बाहेर आपण जेव्हा वावरतो त्यावेळेस आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे सर्वांना आणि सगळ्यांसोबत चांगलं वागलं पाहिजे की कोणाला पण अशी मनात अशी ईर्ष्या धरू नये की यांचं वाईटच करायचंय हेच करायचंय त्या गोष्टीमुळे मुलांमध्ये खूप असं विपरीत परिणाम होतात आणि निगेटिव्हिटी वाढत जाते तर पालकांनी मुलांमध्ये सतत सांगत राहिलं पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे ह्या करू नये पालकांनी जर संवाद साधला तर मुलांमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये फरक पडतो
0: आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये जे काही आपले प्रोग्राम्स होतात किंवा कोणकोणत्या तुम्ही ऍक्टिव्हिटीज राबवतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
1: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रथमतः मुलांचं सकाळी सकाळ सत्रामध्ये व्यायाम घेतो अर्धा तास जे की मुलांना उठवल्यानंतर ते फ्रेश झाले की नंतर आपण त्यांचा व्यायाम घेतो व्यायाम झाल्यानंतर त्यांची मग दिनचर्या चालू होते परत आपण संध्याकाळी शाळेतून मुलं आले की 4 ते 6 2 तास आपण त्यांचा खेळ घेतो त्या खेळामध्ये आपण विविध प्रकारचे खेळ आहेत व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे बास्केटबॉल आहे कबड्डी क्रिकेट ते आपण प्रत्येक दिवस वेगवेगळे खेळ असे नियोजित केलेले आहेत वारानुसार आपण खेळ घेत जातो त्यांचे शनिवार रविवार असेल तर आपण त्यांना जास्त वेळ असल्यामुळे क्रिकेट घेतो सोमवारी हॉलीबॉल मंगळवारी कबड्डी आणि नंतर संगीत खुर्ची छोटी मुलं आहेत त्यांचे त्यांच्यासाठी आपण संगीत खुर्ची छोटे छोटे खेळ असतात ते मामाचे पत्र हरवलं वगैरे ते खेळ आपण मुलांसाठी कंटिन्यू घेत राहत त्याच्यामध्ये मुलांची अशी क्षमता वाढते की आपण जे त्यांचा थकवा असतो दिवसभराचा ते खेळाच्या माध्यमातून एकमेकांसोबत ते राहतात आणि ते खेळाच्या माध्यमातून तो थकवा कमी होतो
0: आपल्या इथे साधारणतः कोणत्या वयोगटातील मुले आहेत
1: स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये साधारणतः 6 ते 18 वयोगटातील मुलं आहेत
0: त्यांचे डिव्हायडेशन कसं केलं
1: त्यांचं आपण हॉलनुसार डिव्हायडेशन असं केलं की 6 ते 10 वयोगटातील जे मुलं आहेत छोटा गट तो आपण त्यांचा एक छोटा गट केलेला आहे 10 ते 12 हा एक गट केलेला आहे 12 ते 15 एक गट आणि 15 ते 18 हा मोठा गट नाही वेगवेगळे हॉल केलेले आहेत त्यांचे आपण त्यांचे 5 हॉल आहेत 4 हॉल आपले हे डिव्हायडेशननुसार आहेत आणि जो एक हॉल आहे जो की याच्याही बाधित मुलं आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण हॉल केलेला आहे ते मुलं आपल्या सर्व मुलांसोबत मिळून मिसळून राहतात परंतु त्यांचा एक स्पेशल हॉल केलेला आहे
0: ते मुलं आहेत मग हे पण मुलं असतात मग असं कुणी पालक किंवा इतर कुणी क्रॉस जातात का नाही का हे पण एच आय व्हीचे मुलं इथं आहेत किंवा आपले मुलं आहेत
1: असं कधी असं कधी जाणवलं नाहीये. परंतु जो आपले अधिकारी लोक येतात त्यावेळेस मग ते विचारतात की स्नेह बालगृहाचे हॉल कोणते आणि स्नेहाशाचा हॉल कोणता आहे. मग त्यावेळेस आपल्याला अडचण येते. त्याच्यामुळे आपण आधीच सर्व मुलं आपले एकत्र ठेवत होतो. मग त्याच्यानुसार त्यांचं सजेशन आले की आपली मुलं वेगवेगळे ठेवले पाहिजे. तेव्हापासून आपण ते हॉल तयार केलेले आहेत.
0: आणि पुढील 5 वर्षांमध्ये आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये तुम्ही कसा बदल करू इच्छित आहे की काय झालं पाहिजे नेमकं? आपला स्नेहस्पर्श प्रकल्प कोणत्या स्टेपला गेला पाहिजे
1: पुढील 5 वर्षांमध्ये? मला असं बघायचं आहे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये जेव्हा आपण कर्मचारी काम करतात तेच काम जे आपल्या प्रकल्पात मुलं आहेत त्यांनी ते काम हळूहळू कर्मचारी सोबत येऊन करावं आणि हा बदल घडून आणायचा प्रयत्न मी 5 वर्षात करणार आहे. आज मुलांनी म्हणजे आमच्या सोबत राहून काम केलं पाहिजे आणि त्यांना ते कामाची जाणीव झाली पाहिजे. जे आपल्या प्रकल्पात काम चालू आहे ते आपण कर्मचारी कसे करतात कोणत्या पद्धतीने पुढे नेत. नवीन चेंजेस असे आहे की जे मुलं मोठी मुलं आहेत त्यांना जिम नाहीये तर ह्या 2-3 वर्षांमध्ये मुलांना आपली जिम तिथं तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आधी आपले मुलं स्नेहालयमध्ये राहत होते त्यावेळेस त्यांना तिथं जिम होती. ती जिम आता आपल्या इकडे फक्त ओपन जिम आहे. पण ओपन जिम मुळे काही मुलं ओपन जिम करतात परंतु त्यांना इच्छा असते की आपण पण जिम करायला पाहिजे जिमला जायला पाहिजे. कारण ते शाळेला गेले कॉलेजला गेले तिथे त्यांचे मित्र भेटतात तेव्हा ते मित्र त्यांच्यासोबत संवाद करतात मी जिमला जातो हे करतो. मग तेच मुलं येऊन कधी कधी सांगतात की सर आपल्याला पण जिम असायला पाहिजे आम्ही पण जिम मध्ये जाऊन थोडं वर्कआउट केलं तर आम्हाला पण त्याचा फायदा होईल. तर हा एक चेंजेस करावा असा वाटतो जास्त प्रमाणात.
0: आणि तसंच तुम्ही म्हणत होते की आरोग्याबाबत सुद्धा मुलांची काळजी घेतात ते त्यांना रात्रीचं किंवा कुठं बाहेर घेऊन जाताना अडचण येते. मग त्यावर तुम्ही कसं मात करणार ह्या 5 वर्षात?
1: की याच्यासाठी आम्हाला स्पेशल एक अँब्युलन्स तिथे अवेलेबल असली तर आम्हाला मुलांना घेऊन जायला योग्य होईल. आणि कारण अँब्युलन्स असेल जेव्हा आपल्या तत्परतेने घेऊन जायचं वेळ येईल तेव्हा आपल्याला घेऊन जाता येईल.
0: नक्कीच सर. तर सर एखादा असा प्रसंग आलाय की म्हणजे एखाद्या वेळेस नाहीच गेले बा तुम्ही प्रकल्पामध्ये तर असे काही विद्यार्थी आहेत का सर तुम्ही का नव्हते आले आम्ही हे गेम खेळलो आम्ही ते खेळलो असं कधी प्रसंग आलाय का?
1: खूपदा असं मी ज्या वेळेस सुट्टीला गावाकडे जातो आणि गावाकडनं परत येतो आणि मी जेव्हा गेटवर दिसलो मुलांना की सर्व मुलं पळत येतात आणि त्यांच्या मनात त्यांचा आवाज असतो सुभाष सर आले सुभाष सर आले. जवळ येतात आणि बरेच मुलं सांगत राहतात सर तुम्ही गेल्यानंतर हे घडलं आम्ही असं खेळलो इकडे गेलो तिकडे गेलो. हे पण सांगतात की तुम्ही नसताना मुलांनी शाळा चुकवली सर. मग ते शाळा चुकवलेल्या मुलांची नावं पण सांगतात हे मुलं शाळेत गेले नाही अशाशी मुलं इकडे धिंगाणा घालत फिरले बाहेर गेले. ह्या सर्व गोष्टी मुलं आल्याला लगेच शेअरिंग करतात की तुम्ही नसताना असं झालेलं आहे. आणि जेव्हा आपण प्रकल्पात पाया ठेवतो मुलं येतात जवळ त्यावेळेस वेगळाच आनंद होतो की आपण नवीनच जागेवर आलो असं वाटतं की नवीन मुलांचा आनंद बघून की आपण नव्हतो तर मुलांना आपली एवढी आवश्यकता होती. मग त्यानुसार अजून मनाला उत्साह वाढतो की आपण मुलांसाठी अजून काहीतरी केलं पाहिजे अजून काहीतरी केलं पाहिजे.
0: स्नेहस्पर्श प्रकल्पातील मुलांच्या आयुष्यात शिक्षण आरोग्य आणि प्रेमळ वातावरण आलं पाहिजे. आता हल्ली मुलांना कोणी ऐकून घेत नाहीये कारण की ते आता घरात पण वातावरण कसं असतं की मुलाला मोबाईल देतात त्याच्याशी संवाद पालक सुद्धा साधत नाहीत आणि तो शाळेतून मुलं आल्याच्या नंतर पण त्याच्याशी एवढं कोणी बोलत नाहीत. तर एक असतं की भांडण वगैरे झालं तर माझंच ऐकून घ्या माझं कुणीतरी ऐकलं पाहिजे असे आहेत का विद्यार्थी?
1: हा असे प्रसंग होत आहे की ज्यावेळेस असे मुलं आहेत परंतु त्यांना आपण सर्वांना सोबतच ठेवतो आणि कोणाला असं जवळ घेत नाही सगळ्यांना सेम एका लेवलला ठेवलेलं आहे. आपण जेव्हा असं करू की एखाद्या मुलाला आपण जवळ घेऊन त्यालाच वारंवार बोलू मग तशा वेळेस दुसऱ्या मुलांना राग येतो की सर तुम्ही त्यालाच का जवळ घेता आणि त्यालाच का बोलता आम्ही पण इथंच आहेत ना आम्हाला तुम्ही पण बोलले पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करतो सर्वांना सारखंच बोलतो आणि सारखं सर्वांना ठेवतो असं कोणालाच हे नाही की तू जवळचा तू लांबचा. की ज्यावेळेस भांडणं मुलांची झालेली असतात आणि प्रथम पहिला मुलगा आला आणि त्यांनी सांगून गेलं लगेच दुसरा येतो त्याचं जर आपण हे केलं थोडंसं पहिल्याच ऐकलेलं असतं आपण आणि त्याच्यावरून आपण रिॲक्शन देतो कधी कधी मग त्या मुलाला वाटतं की सर तुम्ही त्याच ऐकलं माझं ऐकलंच नाही. मग तुम्ही माझ्यावर थोडंसं दबाव टाकताय की तूच गुन्हा केलाय पण त्याच ऐकल्यानंतर तेव्हा बऱ्या प्रमाणात तसं होत आहे. सर्व मुलांमध्ये ही ईर्ष्या असते की माझंच ऐकलं पाहिजे सर आणि माझीच बाजू घेतली पाहिजे पण ते आपल्याला बाजू घेता येत नाही आणि ती बाजू आपण घेतच नाही. दोघांच आधी ऐकून घेतो त्यानंतर आपण निर्णय परत येतो की दोघांचं पण काही चुकलेलं नाहीये तुमच्यामध्ये थोडासा संवाद कमी झाला त्याच्यामुळे तुमची भांडणं झाली. हे छोट्या गटामध्ये होतच राहतात मुलांमध्ये वारंवार हे घटना घडतात पण त्यांना समजून सांगावं लागतं की उदाहरण पण द्यावं लागतात की असं केल्यामुळे असं झालेलं आहे. मग त्यानंतर त्यांना समजतं आणि त्यानंतर ते शांत होतात.
0: आणि सर आपल्या इथं प्रोसेस काय असते मुलांची ऍडमिशन वगैरे करून घेताना?
1: मुलांची ऍडमिशन करून घेताना आपली अशी प्रोसेस आहे की जो मुलांचं वय 6 वर्ष पूर्ण पाहिजे. आपले मुलं सर्व बालकल्याण समिती अंतर्गतच असतात जे की चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे नगर तिथून मुलांची ऍडमिशन आपल्याकडे पाठवल्या जातात. ऍडमिशन झाल्यानंतर आपण सर्व त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय करतो आणि नंतर त्याला आपण ऍडमिशन देतो बालघरामध्ये.
0: आता स्नेहस स्पर्शमध्ये तुम्ही बाल कल्याण अधिकारी म्हणून काम करतायत, तुम्ही बालकांसोबत काम करताना तुम्हाला आवडते, परंतु असं एक तुमचा वैयक्तिक छंद कोणता आहे की जो तुम्ही आतापर्यंत जोपासलेला आहे?
1: मला लहानपणापासूनच कबड्डी आणि क्रिकेट खेळायचा खूप छंद आहे आणि ते मी गावाकडे घरी शाळा चुकून पण खेळलेलो आहे. म्हणजे तो असा नाद आहे की आता सर्व मुलं खेळत असतील तर आपल्याला पण त्याच्यात असं वाटतं की मी त्याच्यात असायलाच पाहिजे. पण काही वेळेस असं होते की घरच्यांचं फोर्स असतं की नाही आपल्याला जे काम करायचं ते काम करायचंय, बहुधा ते आपल्याला राहून गेलेलं होतं. पण जेव्हापासून मी स्नेहस्पर जॉईन केलं तेव्हापासून माझे ते जे छंद दोन होते ते छंद मला खूप जोपासायला सोपं गेलेलं आहे. कारण की मुलांना कबड्डी शिकवताना माझा पण त्याच्यात खेळ होऊन जातो आणि क्रिकेट शिकवताना पण त्याच्यात पण मी खूप प्रमाणात क्रिकेट खेळतो.
0: आता तुम्ही जसं म्हणता तुम्हाला कबड्डी आणि क्रिकेट आवडतोय, तर मुलांना शिकवताना तुम्हाला काय अनुभव आलाय?
1: मुलाला शिकवताना माझा एक अनुभव असा झाला होता की मी ज्यावेळेस 10वीला होतो, ज्यावेळेस आपल्या जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा चालू होत्या त्याच्यामध्ये माझा संघ होता आणि शेवटला अशी स्थिती आली, दोन्ही संघाचे बरोबर पॉईंट झालेले होते आणि शेवटचा पॉईंट पाहिजे होता. त्यावेळेस पुढचा रेडर आलेला होता, आम्ही त्याला लाईन क्रॉस करू देत नव्हतो, परंतु असं झालं की मी कॅच करायला गेलो आणि तो माझ्याकडनं सुटून गेला. तो प्रसंग मला आतापर्यंत आठवतो की ती माझ्याकडनं एका चुकीमुळे आम्ही तो डाव हरलो आणि जिल्हा लेवल पासून थांबलो. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक मुलांना सांगत असतो की प्रत्येक क्षण हा कबड्डीमध्ये असो की खेळामध्ये असो, आपल्या जीवनामध्ये कोणताही सण असेल त्याला आपण न्याय दिला पाहिजे आणि त्या क्षणालाच मान्य केलं पाहिजे की आपल्याकडनं घडलेलं आहे आणि ते आपण ऍक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे.
0: नक्की सर. बालकांचे अधिकार काय आहे, हक्क काय आहे, त्याविषयी थोडक्यात सांगताय का?
1: आता मुलं ज्या याच्यातून आलेले असतात, वातावरणातून किंवा ज्या एरियातून आलेले आहेत, नंतर मुलांची असं इच्छा असते की आम्हाला पण आमचं घर भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण पुनर्वसनावर काम करत असताना आपण त्यांचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आणि ज्या मुलांना घर वगैरे नाहीत त्यांना मग आपण कोणत्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, मग त्यांचं जे समाजामध्ये राहण्यासाठी आपण त्याला एकदम अशी हेल्प करतो की मुलांनी समाजामध्ये जर गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आपण त्याला तसं वातावरण आणि तशी आपण माहिती देत जातो आणि त्यानंतर मुलाला आपण बाहेर जेव्हा 18 वर्ष होतात पूर्ण त्याच्यानंतर आपण त्याला बाहेर पाठवतो.
0: आपल्याला सर्वसामान्य नागरिक पण ऐकत आहेत सर, तर सर्वसामान्यांना सुद्धा समजले पाहिजे की बालकांचे नेमका हक्क काय काय आहेत आणि त्यांची विटंबना कुठे होऊ नये किंवा त्यांना कुणी असं दबावाखाली आणू नये, तर त्यासाठीचे कोणते आपले कायदे सांगू इच्छित आहे की काय केलं नाही पाहिजे मुलांसोबत, अधिकार काय आहेत?
1: जो आपल्या बालकांचे जे हक्क आहेत, बालकांच्या हक्कामध्ये आपण त्यांचा महत्वाचा हक्क जगण्याचा हक्क आहे, राईट ऑफ सर्व्हाइव्ह, सर्व्हायवल करणं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, तर जन्मनोंदणी असेल त्यांची, अन्न पाणी आरोग्य सेवा आणि सुरक्षित निवारा. त्यांना सर्व मुलांना असं वाटतं की आपल्याला चांगला निवारा भेटला पाहिजे, सुरक्षितता त्यांना वाटली पाहिजे की आपण आता बालगृहात राहतो तर आपल्याला पूर्ण सुरक्षा पाहिजे की आपल्यावर असं कोणी दडपण आणू नये, मारहाण होऊ नये, मग आपण त्याला ती चांगला निवारा दिला पाहिजे. त्याच्यानंतर विकासाचा हक्क आहे मुलांचा, जो की राईट ऑफ राईट टू डेव्हलपमेंट, मुलांच्या मध्ये जो विकास करायचा आहे त्याच्यामध्ये आपला प्रामुख्याने शिक्षणाचा हक्क आहे त्यांचा, जो की आपण त्यांना दिला पाहिजे, त्याच्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. त्यानंतर खेळ, विश्रांती आणि मनोरंजन हा मुलांचा महत्वाचा हक्क आहे. कारण प्रत्येक मुलाला शाळा पण म्हणून चालत नाही, काही मुलांना खेळामध्ये पण आवड असते, त्याच्यानुसार आपण त्याचं आवड बघून त्याला खेळामध्ये पण पाठवलं पाहिजे. आणि मनोरंजनासाठी आपण मुलांसाठी बालगृहामध्ये असं करतो की प्रत्येक शनिवारी त्यांना आपण चित्रपट दाखवतो, प्रेरणादायी असेल किंवा कॉमेडी असेल ते चित्रपट आपण मुलांसाठी ते दाखवतो त्यांना. आणि त्यांच्यामध्ये कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून याच्यासाठी पण आपण बरेचसे असे जे लेक्चर असतात ते लेक्चर पण अरेंज करतो आणि त्या लेक्चरमधून मुलांना पण भरपूर काही असं व्यक्तिमत्वाची विषयी गोष्टी शिकायला मिळतात. संरक्षणाचा हक्क आहे मुलांचा, जो की बालमजुरी असेल, अत्याचार, शोषण, तस्करी आणि दुर्लक्षापासून संरक्षण करण्यासाठी संरक्षणाचा हक्क मुलांचा आहे. सुरक्षित वातावरण त्यांना आपण बालघरामध्ये देतो आणि बाहेर पण बाहेरच्या आयुष्यामध्ये पण त्यांना ते हक्क आवश्यक आहेत. सहभागाचा हक्क, जो की स्वतःचे मत मांडण्याचा हक्क मुलांना पाहिजे, स्वतःच मत मांडता आलं पाहिजे त्यांना. बालकाच्या मताचा आदर पण केला गेला पाहिजे बाहेर समाजामध्ये असेल किंवा बालघरात असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मताचा पण अधिकार त्यांना आहे. वय आणि समजुतीनुसार निर्णय प्रक्रियेत सहभाग, जर एखाद्या मुलाविषयी आपण काही निर्णय घेत असू त्याच्यामध्ये आपण त्याला सहभागी करून घेतलं पाहिजे, कारण तो त्याचा हक्क आहे की आपण त्याच्यावर लादू शकत नाही की तू ह्या क्षेत्रात जा त्या क्षेत्रात जा, आपण त्याला पण विचारलं पाहिजे, तो हक्क पण त्याला आपण दिला पाहिजे.
0: नक्की सर. तर सर एकंदरीत तुम्हाला आपल्या पूर्ण स्नेहालय टीम सोबत काम करून कसं वाटतंय?
1: स्नेहालय टीम सोबत काम करून एकदम आनंदही वाटते, कारण की प्रत्येक टीममेट असा आहे की आपल्याला ज्या गोष्टी अवगत नाही त्या गोष्टी आपल्याला अवगत करून देतात, आणि कुठं आपल्याला समस्या आली की तत्परतेने ती समस्या सोडवण्यासाठी सर्व जण आपल्याला हेल्प करतात. ही गोष्ट मला खूप आवडते, कारण स्नेहालयमध्ये सर्व एकत्रितपणे काम केल्यासारखं वाटतं. असं हे की नाही की पदानुसार कोणीही काम करत नाही, सर्व एक साखळीने काम करतात, म्हणजे एका लेवलला येऊन काम करतात. कोणाला पदाचा गर्व आतापर्यंत मला दिसलेला नाहीये, त्याच्यामध्ये ही गोष्ट मला खूप अशी आवडलेली आहे.
0: नक्की सर, खूप छान. आपल्या नगरवासियांना काय संदेश देऊ इच्छित आहे
1: आताच्या काळामध्ये? असा संदेश देऊ इच्छितो की मुलांकडे लक्ष द्या, मुलांची काळजी घ्या, कारण आताचं वातावरण एकदम असं वाटतं की जे घटना घडत आहेत त्या घटनांमध्ये आपले बालकं सहभागी होऊ नये, आणि त्याच्यामुळे आपण त्या मुलांसोबत वारंवार संवाद केला पाहिजे. मुलगा घरातून बाहेर गेलाय, संध्याकाळी परत आलाय, त्याला विचारलं पाहिजे की तू दिवसभर काय केलंस, कोणत्या गोष्टी केल्या, कुठे गेला, कारण की आपण जर ह्या गोष्टी विचारत गेलो तर मुलाला वाईट मार्गाकडे जाण्या चान्स भेटत नाही, कारण की त्यांना माहीत असते की आपण काय केलं संध्याकाळी आपल्याला सांगायचं आहे. हे एक संदेश देऊ इच्छितो की मुलांना वारंवार संवाद केला पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये सर्व असं दिसून येते की जॉबच्या मागे पाठीमागे पळत आहेत आणि मुलांकडे दुर्लक्ष होत आहे, मग त्यावेळेस आपल्या भरपूर अशा घटना घडतात. त्यामुळे मग जॉब करता करता मुलांकडे पण जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, एवढा संदेश मी देऊ इच्छितो.
0: नक्की सर, धन्यवाद सर की तुम्ही शेवटला जो मेसेजिंग केलाय की मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, सगळे जॉबकडे जातात. हे खरं आहे सर की जॉबच्या याच्यामध्ये त्यांची प्रोफेशनल लाईफच ते जगतात, हे फक्त नाही का जॉब. म्हणजे जर कोणी टीचर असलं तर टीचिंगच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त त्यांचं करिअर कसं पुढे जाता येईल, परंतु आपला मुलगा कोणत्या क्षेत्रात जायचंय आणि कोणत्या नाही त्याकडे ते लवकर लक्ष नाही देत, हे खरं आहे. खूप खूप धन्यवाद सर की जो तुम्ही मेसेज दिलाय, आपले सर्व नगरवासी सुद्धा नक्कीच फॉलो करतील. थँक्यू.
1: थँक्यू मॅडम.
0: मंडळी आताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पातील बाल कल्याण अधिकारी सुभाष राठोड सर. सर आपण इतकी महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मंडळी, प्रत्येक मुलाचं बालपण सुरक्षित, आनंदी आणि हक्काचं असणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपणही सजग राहूया, बाल हक्कांचा आदर करूया आणि गरज पडेल तिथे मदतीचा हात पुढे करूया. आजचा हा विशेष संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल. यानंतर आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना तर आपल्याला वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या ना. तर आज वाढदिवस आहे सई पंधारे यांचा, हे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. सई पंधारे ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपल्या संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. आज साई पंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. ये सच है या भगवान है, हे गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. ते वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. रात्री 9 वाजता सुंदर आणि आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, परंतु त्या अगोदर आपण बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM या स्टुडिओ मध्ये. आज वाढदिवस आहे गौरी पुंडे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. गौरीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज गौरीताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आहे जिंकण्याचा मोह नाही, श्री स्वामी समर्थांचं हे सुंदर असं मनाला स्पर्श करणारं, भक्तिभावांनी भरलेलं हे सुंदर असं गीत आपण ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत. आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत

नमस्कार रसिक श्रोते हो, देवांचा देव महादेव, पतित पावन श्री शंकर, त्रैलोक्यात ज्याचा संचार आहे त्या सदाशिवाने 12 ज्योतिर्लिंगांच्या रूपाने भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य केलं आहे. आम्ही सादर करीत आहोत 12 ज्योतिर्लिंगांचा सांगीतिक आविष्कार. लेखन आणि काव्य शांता शेळके, संगीत धनंजय खरवंडीकर. प्रथमतः सोरटी सोमनाथ. ह्या सोरटी सोमनाथावर अनेक संकटं आली. गजनीच्या महमदाने मूर्ती भंगून टाकली, करोडो रुपये किमतीच्या हिऱ्या माणक्यांची लूट केली. मूर्ती तर भंगली पण शिव मात्र अभंग राहिले. तोच हा पावन सोमनाथ.

आता आंध्र प्रदेशातील श्री शैल्य मल्लिकार्जुन. इथल्या कदली वनात श्रीशंकर आले ते पार्वतीवर रुसूनच, पण तिने भिल्लिणीचा वेळ

धारण करून शंकरांना मोहित केलं. मग इथल्या आदिवासींनी शिवपार्वतीचा विवाह लावून दिला आणि मग शिवलिंगाच्या रूपानं श्रीशंकर या ठिकाणीच येऊन राहिले. या शिवलिंगाची पूजा जाईजुईच्या फुलांनी करतात. जाईजुई म्हणजेच मल्लिका, म्हणून हा मल्लिकार्जुन. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जिथे शिरकमल वाहण्याचा निर्धार केला होता तेच हे अत्यंत निसर्गरम्य स्थान.

महाकालेश्वर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेली विक्रमादित्याची नगरी उज्जयिनी. इथे महादेव महाकालेश्वर होऊन राहिले. महाकवी कालिदास मेघदूतात म्हणतात, इथल्या शंकराच्या मस्तकावर जी चंद्रकोर आहे तिचे चांदणे 12 महिने उज्जयिनी नगरीत पडते, म्हणून इथे रात्री कधीच अंधकार नसतो. अत्यंत सुंदर आहे हे ज्योतिर्लिंग.

किंवा ओंकार मांधाता. नर्मदा नदीच्या प्रवाहात एक डोंगर आहे, त्यामुळे तिथे नदीचा प्रवाह दुभंगला आहे. ह्या डोंगरावर हे शिवलिंग वसलेलं आहे. हा सगळा भाग ओंकारासारखा दिसतो, म्हणूनच या देवस्थानाला ओंकार मांधाता हे नाव पडलं आहे. शिवभक्तांना अत्यंत

परळी वैजनाथ. मराठवाड्यात परभणी स्थानकापासून जवळच परळी वैजनाथ हे ठिकाण आहे. देवादानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा 14 रत्नांमध्ये धन्वंतरी आणि अमृत ही दोन रत्न निघाली. अमृतावर जेव्हा दैत्य झडप घालायला निघाले तेव्हा श्री विष्णूंनी ती दोन रत्न शंकराच्या पिंडीत गुप्त केली. महादेवाला बेल आणि तुळस फक्त याच ज्योतिर्लिंगावर वाहतात. हे ज्योतिर्लिंग अत्यंत महत्वाचे आहे.

श्री रामेश्वर। रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर श्री रामांनी समुद्रावर सेतू बांधला, लंकाधिपती रावणाचा वध केला। या युद्धात जी अपार हत्या झाली त्यामुळे श्रीराम फार दुःखी झाले। हनुमंताच्या हस्ते इथे शिवलिंग स्थापन करावे असे अगस्ती ऋषींच्या आज्ञेवरून ठरवले, पण हनुमंताला येण्यास विलंब झाला। तेव्हा सीतामाईंनी वाळूचे एक शिवलिंग करून त्याची इथे स्थापना केली। हनुमंताने आणलेले शिवलिंगही इथेच आहे, भक्त या दोन्हींची पूजा करतात। सीतेने स्थापन केलेल्या या शिवलिंगाचे नाव श्री रामेश्वर।

काशी विश्वेश्वर। वाराणसीचे काशी विश्वेश्वर हे भारतीयांचे एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थस्थान आहे। ऐकूया या काशी विश्वेश्वराचा महिमा।

त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या तीरी ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. गौतम मुनींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवशंकर गंगेसह इथे येऊन राहिले. ती गंगा म्हणजेच गोदावरी. याच पर्वतावर गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली. त्यांची समाधी इथेच आहे.

केदारनाथ। 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात अवघड जागी वसलेले ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ। हे स्थान 6 महिने बर्फाने आच्छादित असले। जवळच्या गौरीकुंडात गरम पाण्याचे झरे आहेत। इथेच श्री शंकरांनी आपला पुत्र गणेश

याचे मस्तक छाटले आणि नंतर गजमुख बसवून त्याला सजीव केले. इथल्या गरम पाण्यात स्नान करून मस्तक विहीन गणेशाचे दर्शन घ्यावे असा इथे संकेत आहे.

घृष्णेश्वर, ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगांची याद नाही, ते पवित्र स्थान म्हणजे घृष्णेश्वर। राष्ट्रदंत इच्छेवरून त्या घृष्णरायेश्वराचं भव्य आणि सुंदर मंदिर बांधले। पुढे थोर शिवभक्त मालोजी राजे त्यांनी घृष्णेश्वराच्या

मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

पुस्तकातून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. दुपारचे 3 वाजलेत. मी आहे आपल्या सोबत RJ आदी आणि सुरू करतोय थोड्या गप्पा थोडी गाणी हा माहिती आणि मनोरंजनात्मक शो.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. आज आहे जागतिक युवा कौशल्य दिन. तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश. 15 जुलै 2014 संयुक्त राष्ट्र महासभेनं जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून हा दिवस घोषित केला. ही घोषणा तरुणांना सशक्त बनविण्यासाठी आणि त्यांना 21व्या शतकाच्या कार्यबलासाठी तयार करण्यासाठी तसंच कौशल्य विकासाचे महत्व स्वीकार करण्यासाठी केली गेली. मित्रांनो, युवक जगातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहे. त्यांच्याजवळ भविष्याला आकार देण्याची क्षमता आहे आणि उचित कौशल्यासह युवा अर्थव्यवस्थांमध्ये योगदान करू शकतात, सामाजिक बदल घडवून आणू शकतात, तसंच अधिक शांततामय आणि टिकाऊ जगाची निर्मिती करू शकतात, ज्याची सध्या संपूर्ण जगाला खूप आवश्यकता आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात तरुणांना केवळ तांत्रिक कौशल्याचं म्हणजे AIचंच नव्हे तर डिजिटल स्किल्स, ग्रीन स्किल्स आणि सोशल स्किल्स असणं खूप आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी या दिनासाठी एक विशेष संकल्पना म्हणजे थीम ठरवली जाते. मित्रांनो, यावर्षीसाठीची थीम आहे सामायिक भविष्यासाठी कौशल्य, अर्थात स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर. भारतात 2015 सुरू झालेल्या स्किल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो तरुणांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिली जातात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे PMKVY ही योजना भारतात यासाठीच सुरू केली. तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा विकास घडवून आणावा ही अपेक्षा. डिजिटल स्किल्स, ग्रीन स्किल्स आणि सोशल स्किल्स असणं खूप आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी या दिनासाठी एक विशेष संकल्पना म्हणजे थीम ठरवली जाते. मित्रांनो, यावर्षीसाठीची थीम आहे सामायिक भविष्यासाठी कौशल्य, अर्थात स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर. भारतात 2015 सुरू झालेल्या स्किल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो तरुणांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिली जातात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे PMKVY ही योजना भारतात यासाठीच सुरू केली. तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा विकास घडवून आणावा ही अपेक्षा. कौशल्य विकासाबाबत अधिकृत माहिती आणि प्रशिक्षण केंद्रांची नोंदणी करण्यासाठी आपण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरपूर माहिती मिळवू शकता. तर मग वाट कसली बघताय? घ्या प्रशिक्षण आणि करा सुरू आपला स्वतःचा व्यवसाय इथं तिथं जगात कुठंही, जसा आपला

0: म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. आज आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे, म्हणजे आषाढ महिन्याचा आज पहिला दिवस. आणि हा दिवस आपल्या देशात खूप महत्त्वाचा, कारण हा दिवस संपूर्ण भारतात महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. महाकवी कालिदासांच्या मेघदूतम या अजरामर खंडकाव्याची सुरुवातच आषाढस्य प्रथम दिवसे या ओळीनं होते. आणि म्हणून या काव्यमय उल्लेखामुळं आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हा महान संस्कृत कवी आणि नाटककार कालिदास यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या साहित्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. महाकवी कालिदासांच्या जीवनाविषयी अनेक रोचक कथा सांगितल्या जातात. त्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध जरी नसली तरी काही कथा आपल्याला माहिती आहे आणि त्या पण खूप रोचक आहेत, बरं का. एक कथा अशी आहे, एक अशिक्षित मूर्ख माणूस धनाच्या लोभापायी एका राजकन्याची फसवणूक करून तिच्याशी विवाह करतो. दिसायला सुंदर असल्यामुळं त्याचं अज्ञान त्याच्या रूपाआड लपतं, पण सोंग खोटेपणा जास्त काळ टिकत नाही हो. आणि राजकन्येला त्याचं मूळ रूप कळतं, तो गयावया करतो, पण राजकन्या त्याचा अपमान करून त्याला हकलून देते. आता पश्चाताप होऊन तो आत्महत्या करण्यासाठी निघून जातो, पण रस्त्यावर एक काली मातेचं मंदिर लागतं. तिथं गेल्यावर तो चिंतन करू लागतो, विचार करू लागतो, आणि यातच त्याची समाधी लागते. 7 दिवसानंतर काली माता प्रसन्न होऊन त्याला दृष्टांत देते की तू मरणाचा विचार सोडून शिक्षण घे, कष्ट कर, सर्व कला शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्य निर्मिती करून राजकन्याशी सुखाचा संसार कर. मग काय, देवीच्या सांगण्यावरून महाकवी एका गुरूंना शरण जातो. गुरु से ही जिंदगी होती है शुरू असं म्हटलं जातं. आणि त्या गुरूंकडं त्यांची सेवा करून ज्ञानार्जन करून 12 वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर, आता 12 वर्ष म्हणजे आजकाल आपण आपलं माहिती 10वी 12वीचं वर्ष जे आहे ही एक खूप मोठी तपश्चर्या असते. आणि 10वी 12वी बोर्डानंतर आपल्याला खूप मोठं यश मिळतं, आपण तेव्हा म्हणतो खूप मोठी तपश्चर्या केली आणि चांगलं फळ मिळालं. तेव्हा त्यानं देखील 12 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर विद्वत्त सभांमध्ये जाऊन तो बोलू लागतो आणि आपल्याकडं जे ज्ञान आहे तेथील विद्वानांना सांगू लागतो. असं करता करता त्याच्या सासऱ्याच्या राज्यात देखील येतो. तिथली विद्वत सभा जिंकतो. सासरे आणि त्याची पत्नी त्याला ओळखत नाही, पण तो स्वतः ओळख करून देतो आणि त्यांची क्षमा मागतो. त्याची प्रचंड विद्वत्ता पाहून पत्नीही खुश होते, आश्चर्यचकित होते, आणि त्यांचा संसार पुन्हा सुरू होतो आणि सुखाचा होतो. कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी, रघुवंश, कुमार संभव ही महाकाव्य, शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोवर्षीय ही नाटकं, मेघदूत हे खंडकाव्य आणि ऋतुसंहार हे आणखी एक काव्य. शिवाय अनेक ग्रंथ निर्मितीत महाकवींचं योगदान आहे असं म्हटलं जातं. काली मातेचा भक्त म्हणून कालिदास नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महान पंडिताला रेडिओ नगर आणि आपल्या सर्व श्रोता परिवारातर्फे विनम्र अभिवादन.
1: खड्गं चक्रगदेषु चाप परिदान् शूलं शुण्डी शिर शङ्खं सन्दद सिंह

वेलकम बॅक मित्रांनो. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आणखीन रंजक माहिती आपण ऐकणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आज महाराष्ट्रातले एक महान शिक्षणतज्ज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, साहित्यिक आणि प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्मदिन. चला थोडं त्यांच्याविषयी जाणून घेऊया. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म 15 जुलै 1927 रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या कलेढोण या गावात झालंय. प्राथमिक शिक्षक असलेले त्यांचे वडील अनंतराव भोसले आणि आई अनुसयाबाई यांना 4 मुलं होती. त्यातले थोरले लष्करी अधिकारी, दुसरे प्राथमिक शिक्षक, तिसरे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हे आपल्याला माहीतच असेल. त्यांचे हे बंधू विटा या छोट्याशा गावात शिवाजीरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढचं शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, पुण्याच्या वाडिया कॉलेज, कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये पूर्ण केलं. राजर्षी शाहू महाराजांच्या बोर्डिंगच्या कमवा आणि शिका या योजनेचा लाभ देखील त्यांनी घेतलाय. पुढे कायद्याची पदवी पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमध्ये पूर्ण करून साताऱ्यात काही काळ वकिली देखील गेली आहे. 1957 फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान, नावातच किती कठीणता वाटते नाही का, आणि हे कठीण असणारे विषय सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. आणि याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे 25 वर्ष प्राचार्य पदाची धुराही सांभाळली आणि म्हणून त्यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणून ओळखलं जातं. 1988 ते 1991 या काळात छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पद देखील त्यांनी सांभाळलं. ते एक प्रसिद्ध व्याख्याते होते, भारतीय तत्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य अशा कितीतरी विषयांवर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला देखील सहज समजेल असं अभ्यासपूर्ण व्याख्यान ते द्यायचे. वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी व्याख्यानमाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला अशा अनेक व्याख्यानमालेत त्यांची व्याख्यानं गाजली. शिवाय कन्याकुमारी इथं विवेकानंद शिला स्मारक उभारण्यासाठी शिला स्मारक समितीच्या वतीनं त्यांनी देशभर व्याख्यानमालांचं आयोजन केलं होतं. पुण्याची प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती दरवर्षी 15 जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार प्रदान करते. आजपर्यंत हा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, साहित्यिक प्राध्यापक द मा मिराजदार, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, डॉ ह वी सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, साहित्यिक आणि वक्ते डॉ रामचंद्र देखणे यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत चिंतन, दीपस्तंभ, जागर खंड 1 आणि 2, जीवनविध, देशोदेशींचे दार्शनिक, प्रेरणा, यक्षप्रश्न, मुक्तिगाथा महामानवाची, स्वामी विवेकानंद चरित्र आणि हितगोष्टी अशा या महान व्याख्याते आणि अभ्यासकाचं दिनांक 29 जून 2010 रोजी मुंबई इथं निधन झालं. रेडिओ नगर परिवार आणि सर्व श्रोते मित्रांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बालगंधर्व हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आज आहे त्यांचा स्मृतिदिन. नारायण श्रीपाद राजहंस हे त्यांचं खरं नाव. 26 जून 1888 रोजी सांगली जिल्ह्यातल्या नागठणे या गावात जन्म घेतलेले बालगंधर्व संगीत आणि नाट्यक्षेत्रात अतिशय प्रसिद्ध झाले. स्त्री आणि पुरुष दोन्हीही भूमिका अत्यंत प्रभावीपणे नाटकात साकारणारे बालगंधर्व एक गायक देखील होते बरं का. ऐकूया सुरुवातीला त्यांनी गायलेलं एकच प्याला या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांचं गीत आणि मग आणखीन माहिती घेऊया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. पंडित बालगंधर्वांनी विविध नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या. त्यातल्या काही उत्कृष्ट अशा भूमिका म्हणजे 1911 सालच्या मानापमान नाटकातली भामिनी, 1916 सालच्या स्वयंवर नाटकातली रुक्मिणी, 1920 सालच्या एकच प्याला नाटकातली सिंधू, 1909 सालच्या संगीत शारदा नाटकातली शारदा आणि मृच्छ कटिक नाटकातली वसंत सेना या होय. त्या काळी स्त्री पात्र साकारण्यासाठी महिला मुली तयार होत नव्हत्या, त्यामुळं बालगंधर्वांनी स्त्री पात्र भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारल्या. संगीत स्वयंवर, संगीत मानापमान, संगीत एकच प्याला, संगीत सौभद्र, संगीत शारदा, संगीत शाकुंतल, संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत द्रौपदी हे त्यांचे नाटकं अत्यंत गाजलेले आहेत. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रानं 3 व्यक्तींवर जीवापार प्रेम केलेलं आहे. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक दैवत आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्यातले पहिले छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि तिसरे म्हणजे बालगंधर्व. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1955 मध्ये आणि पद्मभूषण पुरस्कार 1964 मध्ये मिळवलेल्या या महान कलाकारानं दिनांक 15 जुलै 1967 रोजी वयाच्या 79व्या वर्षी या जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. बालगंधर्वांनी गायलेल्या या नाट्यगीताबरोबरच मी आर जे आदी थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधून आपला निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि आज आहे 15 जुलै 2024 आजची तारीख, आणि आज आहे वार बुधवार. फायनली 5-6 दिवसानंतर, 1 आठवड्याच्या खूप मोठ्या विश्रांतीनंतर पावसानं आज पुन्हा एकदा चांगलीच हुलकवणी दिली आहे आणि चांगलाच पावसानं जोर आज दुपारी धरलेला आहे. नक्कीच आज आपल्या नगर शहरामध्ये, सिटीमध्ये आणि जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं नक्कीच होतं, आणि त्याचबरोबर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही भागामध्ये चांगलाच मुसळधार पाऊस जो आहे तो आज नगर जिल्ह्यामध्ये झाला आहे, सिटीमध्ये सुद्धा झाला आहे, शहरामध्ये सुद्धा. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. सो नक्कीच हा रब्बी हंगामासाठी आणि दुपार पेरणीसाठी योग्य पाऊस आहे, त्यामुळे हा पाऊस पडणं तितकाच गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र यामुळे आनंद आहे. अनु आहे तुमच्यासोबत, आपल्या शोला सुरुवात झाली आहे. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही अपडेट्स आता आपण वळणार आहोत. पावसाळ्याचे सध्या दिवस सुरू आहेत आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं आज पुन्हा एकदा पुनरागमन केलंय, वेलकम बॅक केलेलं आहे पावसानं सुद्धा. आणि दुपार पेरणीसाठी योग्य असणारा हा पाऊस आहे. पावसाळ्यामध्ये ना बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी पाण्याची टपकीस असतात तिथे डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. आणि या डेंग्यू मलेरियापासून स्वतःसाठी कुटुंबाचं रक्षण करा. घरामध्ये जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर पाण्याची टपकी सतत सातत असते तर त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती व्हायला फार लवकर मदत होते. त्यामुळे परिसरामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठल्याही स्वरूपामध्ये पाणी साचू देऊ नका. डासांची पैदास इथे झपाट्यानं वाढते. डेंग्यू आणि मलेरिया टाळण्यासाठी तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कोरडा ठेवा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा. पाणी साचू देऊ नका. झोपताना मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिप्लेसमेंटचा वापर करा. स्वच्छ परिसर ठेवा. निरोगी कुटुंब हीच आपली जबाबदारी आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीमध्ये सगळ्या नागरिकांना मनपानं, अहिल्यानगर मनपानं एक आवाहन केलंय. ते असं आहे की सगळे नागरिक, धर्मादाय संस्था, मंदिर, ट्रस्ट, धार्मिक संस्था या सगळ्यांना जाहीर आवाहन करण्यात आलंय. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीमध्ये विशेष करून रस्त्यामध्ये, रस्त्याच्या कडेला जी मंदिरं आहेत, गुरुद्वारा, चर्च, दर्गा, मजार, कबर अशा वास्तू असल्यामुळे वाहतुकीला नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, रुग्ण, अग्निशमन, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतली जी वाहनं आहेत त्यांना अडथळा येतो आहे. अहिल्यानगर शहरामध्ये सध्या लोकसंख्या वाढती आहे, वाहनं वाढत आहेत आणि या सदर रस्त्यांवर अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं हटवण्याचं, निष्कासित करण्याचं, स्थलांतरित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. ही सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या 7 दिवसांच्या आत संबंधितांनी स्वतः निष्कासित करावीत, स्थलांतरित करावीत किंवा धार्मिक स्थळं बेकायदेशीर अतिक्रमित आहेत असं समजून मुदतीअंती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यांनी जाहीर नोटीसीद्वारे आवाहन केलंय. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज, तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहल असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. शासनाच्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे आणि याचं समूळ उच्चाटन करणे नष्ट करणे या अधिनियमन 2013 अंतर्गत शासन निर्णयानुसार आता आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम होतोय. 31 जुलैपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत सहाय्यक आयुक्त प्रवीण कुरगंटीवार यांनी. समितीवर 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून किमान 2 महिला सदस्य यामध्ये समावेश अनिवार्य राहील. समाजसेवक अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि या संबंधित क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या व्यक्तींचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी पासपोर्ट आकाराचं छायाचित्र, आधार कार्ड, स्वपरिचय, संक्षिप्त अहवाल देणं आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत या महिन्यातील 31 जुलै आहे. अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडीना का नगर मनमाड रोड, अहिल्यानगर या पत्त्यावर कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे तुम्ही पोहोचवू शकता. 31 जुलै नंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी spldswo.nagar@gmail.com या अधिकृत ईमेल ऍड्रेसवर तुम्ही संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमावर मनापासून स्वागत. आज म्हणजे 15 जुलैला आपल्या शहरामध्ये जे अमरधाम आहे, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीतील या अमरधाममधल्या सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून जो उपलब्ध झालेला सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी आहे, या निधीतून आता इथली विकास कामं हाती घेण्यात आली आहेत आणि ही कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. कामाची गुणवत्ता कशी आहे, प्रगती कशी आहे, नियोजन कसं होतं आहे याचा आढावा आज आयुक्त यांनी घेतला. अमरधाम हे केवळ सार्वजनिक ठिकाण नाही आहे तर आपल्या आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्यासाठी एक श्रद्धा, स्मृती आणि संस्कार जपणारं शहरामधलं महत्त्वाचं अत्यंत पवित्र स्थान आहे. त्यामुळे इथली विकास कामं जी रखडलेली होती, परिसराची स्वच्छता असेल, पावित्र्य असेल, सन्मान हा कायम राखणं ही आपल्या सगळ्या नगरकरांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि यावेळी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी PMC प्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज अमरधाम हीच आपल्या प्रियजनांप्रती नक्कीच खरी श्रद्धांजली ठरेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: काल आपण ऐकताय सिंहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे, माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेबाबत आपण जाणून घेतलं. पण शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी मोठा दिलासा जो आहे तो मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या निकषामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. 2019 कर्जमाफी योजनेमध्ये सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून आता नियमित कर्जमाफी त्यांनाही करण्यात आली आहे. 2026-27 नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना आता प्रोत्साहनपर लाभ मिळतोय. सहकार आणि पणन विभाग, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्यानं ही माहिती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
2: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागानं महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं दिलेल्या जमिनीच्या भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे ही दुसरी सुधारणा नियम 2026 मध्ये सुधारणा केल्यात. या संदर्भातली अधिसूचना

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. आषाढी पालखी सोहळ्यामध्ये सध्या वारकरी सहभागी होत आहेत. त्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत चरण सेवा उपक्रम राबवला जातोय. आणि या उपक्रमाअंतर्गत मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोकाटे वस्ती, करजुळे हरिया, तालुका पारनेर, अहिल्यानगर जिल्हा यांच्या माध्यमातून आण्यामध्ये श्री रंगदास स्वामी पायदिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी चरण सेवा ही मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण औषधाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे 190 वारकरी होते. औषधी तेलानं मालिश करण्यात दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण आणि थकवा कमी होण्यासाठी यामुळे मदत झाली आहे. पुढच्या प्रवासासाठी वारकऱ्यांना नवचैतन्य लाभलंय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमामध्ये मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधले 30 डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि व्हॉलंटियर्सनी आपला सहभाग नोंदवला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. पेन्शन धारकांसाठी एक महत्वाचा दिलासा आहे. निवृत्ती वेतनासाठी आता साध्या कागदावर शपथपत्र देता येणार आहे. निवृत्ती वेतनासाठी बँकेमध्ये जॉईंट बचत खातं उघडण्यासाठी असणारी मुद्रांक पेपरची जी अट होती गेल्या अनेक वर्षांपासून, ती रद्द करण्यात आली. 1 ऑगस्ट 2026 पासून ही गोष्ट अंमलात आणली जाणार आहे. अधिदान आणि लेखा कार्यालय मुंबई, राज्यातील सर्व कोषागार कार्यालय यांच्यामध्ये आता साध्या कागदावर शपथपत्र हे निवृत्ती वेतन धारकांकडून घेतलं जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी जे मुद्रांक पेपर लागायचं ते लागणार नसून साध्या कागदावर सुद्धा हा शपथपत्र होऊ शकतो. 5 ऑगस्ट 2026 पासून ही गोष्ट संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. आज आहे 15 जुलै 2026 आणि आजपासून सुरू झालाय आषाढ महिना. आज महाकवी कालिदास दिवस यांचा जन्मदिवस आहे आणि आषाढ महिन्याला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना म्हटल्यानंतर ना आपल्याला आठवती किंवा समोर येती ती म्हणजे वारी, पंढरपूरची वारी, आषाढी एकादशीचा दिवस आणि असा हा संपूर्ण आषाढ महिना. ज्या आषाढ महिन्यामध्ये आखाडही तळला जातो, तळलेले अनेक पदार्थ या दिवसांमध्ये केले जातात. अगदी फार पूर्वीपासून ही संस्कृती पाळली जाते, ही पद्धत जपली जाते. अध्यात्माच्या दृष्टीनं आषाढ महिना खास आहे कारण या महिन्यामध्ये आषाढी एकादशी, पंढरपूरची वारी, अनेक दिंडी पालखी सोहळे पंढरपूरकडे पायी प्रवास करताना दिसतात, प्रस्थान करताना दिसतात. आणि हा महिना खास असतो, पावसाची रिमझिम सुरू असते, बरसात, छान हिरवागार निसर्ग जो आहे तो पावसामुळे समृद्ध झालेला दिसतो. आषाढी वारी, दिंडी, पताका, वैष्णवांचा मेळा, हे सगळं चित्र दिसायला अगदी सुरेख दिसतं. श्रोते हो, महाकवी कालिदास दिन म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस आपण कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याबद्दलही आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आज आहे 15 जुलै 2024 आणि आजपासून आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे। आषाढ महिना म्हटल्यानंतर निसर्गाचा, नवचैतन्याचा, वारकरी परंपरेचा असणारा हा संपूर्ण महिना आपला जातो। पावसाच्या सरी एकीकडे शेतकरी पेरणीसाठी लगबग, पृथ्वी छान हिरवीगार झालेली दिसते पावसामुळे, जीवनाला, आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देणारा खरंतर हा महिना आहे। आणि या महिन्यामध्ये महाकवी कालिदास दिन आपण आज साजरा करतो आहोत आणि या निमित्तानं आज आपण संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत आहे आज आपल्या अहिल्यानगरचीच श्रीराधा लबडे आणि आज आपण तिच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये।
3: हॅलो, नमस्कार मंडळी, माझे नाव श्रीराधा लबडे। मी सध्या BSc स्टॅटिस्टिक्स करत असून मूळची अहिल्यानगरचीच आहे। आषाढ महिना सुरू होत आहे। आज आपण अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या अशा आषाढ महिन्याबद्दल थोडक्यात पण अर्थपूर्ण विचार जाणून घेणार आहोत। आषाढ महिना म्हणजे केवळ पंचांगातील एक महिना नाही, तर तो भक्तीच्या, निसर्गाच्या, नवचैतन्याचा आणि वारकरी परंपरेच्या उत्कर्षाचा काळ आहे। पावसाच्या सरी सुरू होतात, शेतकरी पेरणीला लागतो आणि पृथ्वी हिरवागार शालू नेसते, त्यामुळे हा महिना जीवनाला नवसंजीवनी देणारा मानला जातो।

या महिन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची वारी. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ज्ञानोबा तुकोबाच्या या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात, अभंगांच्या स्वरात ही वारी चालत राहते. ही वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर तो समर्पण, श्रद्धा आणि एकतेचा जिवंत उत्सव आहे. आषाढ महिन्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जमतात. वारकरी पायपीट करून, कष्ट सहन करून विठुरायाच्या भेटीस जातात. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, श्रद्धा असेल तर मार्ग स्वतःहून तयार होतो.

तसेच या महिन्यात गुरुपौर्णिमाही येते. हा दिवस आपल्या गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देणारा आहे. आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस असतो. आपल्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि दिशा देणारे गुरु असतील तर जीवन निश्चितच यशस्वी होते. आषाढ महिन्यात परंपरेनुसार लग्न, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य टाळली जातात, कारण हा चातुर्मास प्रारंभ मानला जातो. या काळात साधना, उपासना

नामस्मरण केले, संतांचे विचार आचरणात आणले तर जीवन अधिकच सुंदर होईल. शेवटी इतकंच सांगते की आषाढ महिना आपल्या निसर्गाशी आणि देवाशी जोडतो. तो आपल्याला शिकवतो की साधेपणातच खरे समाधान आहे आणि भक्तीतच खरी शक्ती आहे. पारंपरिकरित्या आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थातच आषाढ शुद्ध प्रतिपदा याच दिवशी मेघदूत या काव्याची सुरुवात मानली जाते. म्हणून कालिदास यांच्या कार्याची माहिती घेण्याआधी ऐकूयात काही गाणी.

तर आत्ताच आपण आषाढ या महिन्याबद्दल थोडक्यात पण अर्थपूर्ण विचार जाणून घेतले. आता आपण महाकवी कालिदास यांच्या कार्याची काही माहिती जाणून घेऊयात. आज आपण संस्कृत साहित्याचे मानदंड आणि जागतिक कीर्तीचे कवी व नाटककार कवी कुलगुरू महाकवी कालिदास यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेणार आहोत. भारतभूमीला अनेक थोर विचारवंत आणि साहित्यिक लाभले, परंतु कालिदासांचे स्थान साहित्याच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. त्यांच्या काव्यातील भाषेचे सौंदर्य, निसर्गाचे सूक्ष्म आकलन आणि मानवी भावनांचे अचूक प्रकटीकरण यामुळे त्यांना जगभरात भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाते. महाकवी कालिदासांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या जन्माबद्दल कोणतीही अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही, परंतु बहुतांश इतिहासकार आणि संशोधकांच्या मते कवी कालिदास हे गुप्त साम्राज्याच्या सुवर्णकाळात होऊन गेले. ते राजा चंद्रगुप्त यांचा आपण विक्रमादित्य म्हणून ओळखतो त्यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक मुख्य रत्न होते. त्यांची मुख्य कर्मभूमी भारताचे सांस्कृतिक केंद्र असलेले उज्जैन हे शहर मानले जाते. त्यांच्या साहित्यात उज्जैनच्या निसर्गाचे, तिथल्या क्षिप्रा नदीचे आणि महाकाल मंदिराचे अत्यंत सुंदर असे वर्णन आढळते, जे या सिद्धांताला अजूनही बळ देते.

कालिदासांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील इतिहास शांत असला तरी जनमानसात एक अत्यंत प्रसिद्ध दंतकथा प्रचलित आहे. असे म्हटले जाते की तरुणपणी कालिदास अत्यंत अज्ञानी आणि अक्षर ओळख नसणारे होते. ते इतके भोळे होते की ज्या झाडाच्या फांदीवर बसले होते तीच फांदी कुऱ्हाडीने कापण्या इतके आकलन मर्यादित होते. त्या काळी विद्योत्तमा नावाची एक अत्यंत विदुषी आणि अत्यंत बुद्धिमान राजकुमारी होती. तिला आपल्या ज्ञानाचा मोठा गर्व होता आणि तिने अट घातली होती की जो कोणी तिला शास्त्रार्थात म्हणजेच वादविवादात पराभूत करेल ती त्याच्याशीच विवाह करेल. तिचा हा अहंकार मोडण्यासाठी काही विद्वानांनी कालिदासांना सजवून राजकुमारीसमोर उभे केले. विद्वानांनी सांगितले की हे आमचे गुरु असून आज त्यांचे मुहूर्त आहे, त्यामुळे ते केवळ संकेतांनीच म्हणजेच इशाऱ्यांनी उत्तरे देतील. या वादविवादात राजकुमारीने दाखवलेल्या संकेतांचा कालिदासाने आपल्या परीने चुकीचा अर्थ पण विद्वानांनी त्याचा गहन अत्यंत गहन आणि तात्विक अर्थ लावून राजकुमारीला प्रभावित केले. अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला. परंतु विवाहाच्या पहिल्याच रात्री राजकुमारीला कालिदासांच्या अज्ञानाची सत्यता समजली. अत्यंत संतप्त होऊन तिने कालिदासांचा तीव्र अपमान केला आणि त्यांना महालाबाहेर काढून दिलं. आपण हा अपमान कालिदासांच्या जिव्हारी लागला. त्यांनी आत्मपरीक्षण केले आणि ज्ञानप्राप्तीसाठी देवी कालीची कठोर उपासना केली. देवीच्या आशीर्वादाने त्यांनी स्वतःच्या अथांग परिश्रमाने त्यांना अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्ता प्राप्त झाली. कालीचा दास म्हणून त्यांना कालिदास हे नाव मिळाले.

जेव्हा ते परम ज्ञानी होऊन घरी परतले तेव्हा दारावर टकटक केल्यावर त्यांच्या पत्नीने विचारले, अस्ति कश्चिद वाघवी वेषः, म्हणजेच तुमच्या वाणीत काही विशेष आहे का? कालिदास आता इतके महान कवी बनले होते की पत्नीने विचारलेल्या या प्रश्नातील पहिल्या 3 शब्दांचा आधार घेऊन त्यांनी संस्कृत साहित्यातील 3 अप्रतिम महाकाव्यांची रचना केली. अस्ति या शब्दावरून कुमार संभवची सुरुवात झाली. दुसरे म्हणजे कश्चित या शब्दावरून मेघदूतमची सुरुवात झाली. आणि तिसरं म्हणजे ही वाक या शब्दावरून रघुवंशम या महाकाव्याची सुरुवात झाली. महाकवी कालिदासांचे साहित्य प्रमुख 7 उत्कृष्ट कलाकृतींमध्ये विभागलेले आहे, ज्यांना संस्कृत साहित्याची 7 रत्ने असेही म्हटले जाते. यामध्ये 3 नाटके, 2 महाकाव्ये आणि 2 खंडकाव्यांचा समावेश होतो. कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. उपमा कालिदासस्य, निसर्गप्रेमी आणि मानवतावादी, संस्कृती आणि जीवनमूल्य. महाकवी कालिदासांनी त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाला देणारे काही सुप्रसिद्ध असे विचार मांडले, जे आजच्या आधुनिक युगातही तितकेच लागू पडतात. त्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध असा विचार आहे, कालचा दिवस हे केवळ एक स्वप्न आहे आणि उद्याचा दिवस ही एक केवळ कल्पना आहे. परंतु आजचा दिवस जर आपण व्यवस्थित जगलो तर प्रत्येक कालचा दिवस आनंदाने स्वप्न बनतो आणि प्रत्येक उद्याचा दिवस आशेचा किरण बनतो. थोडक्यातच सांगायचे झाले तर महाकवी कालिदास हे केवळ एका विशिष्ट कालखंडाचे किंवा भाषेचे कवी नव्हते, तर ते संपूर्ण जगाचे साहित्यिक होते. एका सामान्य अक्षराचे ज्ञान नसलेल्या माणसाने केवळ आत्मपरीक्षण आणि कठोर परिश्रम आणि साधनेच्या बळावर कवी कुलगुरु या पदापर्यंत पोहोचणे हा प्रवास प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्यातील परिपक्वता, भाषेची समृद्धी आणि मानवी संवेदनाचे सखोल दर्शन यामुळेच आजही शतकानंतर त्यांचे साहित्य तितकेच प्रासंगिक आणि वंदनीय आहे. त्यांच्या या महान साहित्याला आणि स्मृतीला अभिवादन करून मी याच ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमात. श्रोते हो, आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस आहे आणि महाकवी कालिदास दिवस यांचा जन्मदिवस सुद्धा आज आहे. आणि त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री राधा लबडे आपल्या आता सोबत आहे. आणि आषाढ महिन्याचं महत्व आणि त्याचबरोबर तिने आपल्याला महाकवी कालिदास दिनाबद्दल सुद्धा खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात. सगळ्यात आधी तुझं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपलं बालपण फार महत्वाचं असतं, किंवा बालपणीच्या आठवणी आपण किती मोठे झालो तरी विसरत नाही. तुझं बालपण कुठे गेलं?
1: मी मूळची अहिल्यानगरचीच. अहिल्यानगरमध्ये सुरुवातीच्या काळात पाऊलबुद्ध या शाळेत होती आणि त्यानंतर आपल्या इथेच दिल्ली गेटमध्ये रेसिडेन्सियल या शाळेत होती. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्यात गेली.
0: शाळेचे दिवस तुला आजही आठवतात का, कसे होते?
1: हो, आठवतात. खूपच सुंदर होते. म्हणजे आयुष्यात कधीच न विसरणारी गोष्ट म्हणजे शाळेतले दिवस आणि तेव्हा केलेलं मज्जा.
0: ओके. काही शिक्षक आपल्या आवडीचे असतात, त्यांचे विषय आपल्या आवडीचे असतात, तसे तुझेही काही शिक्षक आजही लक्षात आहेत का, स्मरणात आहेत का?
1: हो, मला इयत्ता 8वी पासून 10वी पर्यंत संस्कृत हा विषय होता आणि त्या विषयास कानाडे मॅडम ह्या होत्या. त्यांना मी आज पण विसरू शकली नाहीये आणि त्यांची शिस्त आणि त्यांचं फ्रँकली आमच्याशी बोलणं हे सगळं खूपच अविस्मरणीय होतं माझ्यासाठी.
0: नक्कीच. आता शिक्षणानिमित्त तू पुण्यामध्ये आहेस. नगर छान वाटतं की पुणे?
1: हा प्रश्न थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे नगरमध्ये एक आपुलकी आहे. म्हणजे नगरमध्ये कुठेही फिरा, काहीही करा, एक आपलेपण वाटतं. पण पुण्यात असं नाही वाटत कदाचित. हां, पुण्यामध्ये एक्सपोजर आहे. आपल्या नगरमध्ये अजून आपलं नगर डेव्हलप होत आहे म्हणून भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही आहेत. पण नगरची तोड पुण्यास नाही.
0: नक्कीच. BSc तू करते आहेस. याच फॅकल्टीमध्ये यावं किंवा यामध्येच प्रवेश घ्यावा असं का ठरवलंस?
1: कारण आजकाल MBBS, डॉक्टर, इंजिनिअरिंग किंवा IIT, NIT, IIIT हे सगळेच लोक करतात आणि मला आउट ऑफ द बॉक्स जायचं होतं. आणि जेव्हा तुम्ही BSc करता तर तुम्हाला जगभरात तुम्हाला स्कोप असतो तुमच्या डिग्रीला. की आता मी माझा सब्जेक्ट स्टॅटिस्टिक्स आहे, त्यावरून मी गव्हर्नमेंट जॉब करू शकते, त्याच्यानंतर मी कॉर्पोरेटमध्येही जाऊ शकते किंवा मी बाहेरच्या देशात जाऊन दुसऱ्याही काही गोष्टी करू शकते. त्यामुळे मला BSc हा एक चांगला ऑप्शन वाटतो.
0: नक्कीच. आषाढ महिन्याला सुरुवात होती आणि आषाढ महिना आणि महाकवी कालिदास दिवस या सगळ्या गोष्टीमुळे आज तू रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आली आहेस. आषाढ महिना म्हटलं की आपल्याला वारी दिसते पंढरपूरची, किंवा वारकरी दिसतात, अनेक दिंडी पालखी सोहळे आपल्याला इथून प्रस्थान करताना दिसतात. आषाढ महिना म्हटल्यानंतर आपल्या घरी तळण्याचे पदार्थ जे आहेत ते होतात, ज्याला आखाड असं म्हटलं जातं. आजही ही परंपरा जपली जाते. तुझ्या दृष्टीनं आषाढ समोर कसा येतो?
1: माझ्या दृष्टीने आषाढ म्हणजे एकतर ह्या महिन्यात शाळा सुरू होतात किंवा कॉलेज सुरू होतात, त्यानंतर दिंडी असते. माझे वडीलही दिंडीत जातात आणि एक चांगली एनर्जी असते, पॉझिटिव्हिटी असते, एक स्पिरिच्युअलिटी असते, छान वाटतं. आणि जसं की उपवासाचे दिवस असतात तर खिचडी वगैरे पण खायला भेटते.
0: नक्कीच नक्कीच. आषाढी वारी किंवा आषाढी एकादशी म्हटल्यानंतर उपवासाचे पदार्थ हमखास सगळ्या घरी होतात. अगदी वारी न करणारे सुद्धा आषाढी एकादशीचा उपवास धरतात. आज स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आली आहेस, रेडिओ स्टेशनमध्ये आली आहेस, कसं वाटतंय?
1: हा माझा पहिलाच अनुभव आहे. छान वाटतंय, काहीतरी नवीन करतेय. 10/10 एक्सपिरियन्स.
0: नक्कीच. गाणी ऐकायला आवडतात का?
1: हो.
0: आषाढ महिना आहे, आषाढी वारी सुद्धा लवकरच जवळ येते आहे, एकादशी येते आहे आणि यानिमित्तानं आज तू रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आहे, रेडिओ स्टेशनमध्ये आहे. सो रेडिओवर कुठलं गाणं आज तुला ऐकावं असं वाटेल?
1: रखुमाई.
0: नक्कीच. हे आषाढी एकादशीला रिलेट करणारं गाणं आणि या निमित्तानं आषाढ महिना सुद्धा सुरू झालेला आहे, तर हे गाणं खूपच चांगल्या पद्धतीनं रिलेट होतं. सो हे नक्कीच मी प्ले करेन. आणि आज तू स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलीस आणि या कार्यक्रमाचा एक भाग झालीस, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. थँक्यू.
1: थँक्यू. मलाही आवडलं खूप.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. भारतीय संस्कृत साहित्याला जागतिक स्तरावर ज्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलं, शब्दांचे अद्वितीय जादूगार, निसर्ग प्रेम आणि मानवी भावभावनांचे अप्रतिम चित्रण करणारे महाकवी कालिदास यांचं साहित्य आजही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आणि चिरंतन आहे. आज आपण कालिदास दिवस साजरा करतोय आणि त्यांच्या साहित्याचा, काव्य वैभवाचा आणि सांस्कृतिक वारशाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत

रामकृष्ण हरी, माझं नाव शोभा सुखदेव मते. आज कालिदास आणि त्यांची जी काही साहित्यकृती आहे त्या विषयावर बोलणार आहे. तर आषाढ महिन्याचा जो काही पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसाला महाकवी कालिदास दिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला आषाढस्य प्रथम दिवसी असं म्हटलं गेलेलं आहे. तर असं म्हणतात की असं म्हणतात नाही, म्हणजे महाकवी कालिदासांचा हा जन्मदिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. आषाढ शुक्ल प्रतिपदा भारताच्या साहित्याच्या इतिहासात अजरामर आहे, कारण हा कालिदासाचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. कालिदासांनी आपलं जे काही संस्कृत काव्य आहे, ते संस्कृत काव्य असेल साहित्य असेल, ते हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते संस्कृत काव्य हजारो वर्षापासून आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरलेलं आहे. कालिदासाच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास हा पूर्ण होऊ शकत नाही. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिशय उच्च दर्जाचं साहित्य भारतवर्षाला दिलेलं आहे. महाकवी कालिदास हे संस्कृत लेखक होते. त्यांनी भारतीय संस्कृत आणि प्राकृत भाषेतील महान त्यांना महान कवी आणि नाटककार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची नाटके, कविता, काव्य हे प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत असे जे काही पुराणं आहेत त्या पुराणांवर आधारित होते. कालिदासांनी त्यांच्या साहित्यामध्ये 3 नाटके, 2 खंडकाव्य, 2 महाकाव्य आणि इतरही काही छोट्या मोठ्या साहित्याच्या कृती लिहिलेल्या आहेत. त्यांना भारताचा शेक्सपियर्स म्हणून ओळखलं जातं. पण वास्तविक पाहता त्यांची जी काही साहित्य निर्मिती होती संस्कृत साहित्यातील, ती शेक्सपियर्सच्या पेक्षाही जास्त मोलाची आहे. त्याची तुलना करता येणार नाही, एवढे महान कवी हे कालिदास होते. तसं पाहायला गेलं तर कालिदासांचं जीवन हे खूप कष्टमय होतं. कालिदास लहानपणी कालिदासांचं म्हणजे महामूर्ख त्यांना म्हटलं जात होतं, कारण त्यांना कसलं संस्कृतचं ज्ञान नव्हतं, कसला अभ्यास नव्हता त्यांना, म्हणजे ते अज्ञानी होते, थोडक्यात ते अज्ञानी होते असं त्यांचं जीवन होतं. कालिदासांचं जे काही कालखंड आहे इसवीसन 4 शतकात किंवा 5 शतकाच्या दरम्यान कालिदास होऊन गेले असं काही अभ्यासकांचं मत आहे. त्यांचं वास्तव्य हे हिमालयाच्या परिसरात असावं असंही काही साहित्यिक किंवा काही इतिहासकार मानतात, कारण त्यांची जे काही साहित्यकृती होती त्या साहित्यकृतीमध्ये विशेष करून उज्जैन, कलिंग, काश्मीर या ठिकाणचं वर्णन आलेलं आहे, हिमालयाचं तपशील त्याच्यात आलेलं आहे. म्हणून काही इतिहासकारांचं असं मत आहे की कालिदासाचं जे काही वास्तव्य होतं ते वास्तव्य या परिसरात असावं. तर कालिदासाचं जे काही वैवाहिक जीवन होतं ते एवढं फारसं चांगलं नव्हतं, कारण कालिदास हे अतिशय महामूर्ख म्हणून विवाहाच्या अगोदर मान्यता पावलेले होते. तर एक राजा होता, त्या राजाची मुलगी होती विद्युत्तमा, आणि ती विद्युत्तमा अतिशय हुशार होती, शास्त्र पारंगत होती. आणि हुशार असल्यामुळं त्या राजाने ठरवलं की आपल्या मुलीचा विवाह चांगल्या व्यक्तीशी करावा. पण ती विद्युत्तमा नावाची जी काही मुलगी होती तिचं म्हणणं असं होतं की जो मला माझ्या विद्येमध्ये किंवा शास्त्रामध्ये हरवल त्याच्याशीच मी विवाह करेल, आणि वादविवाद जो माझ्याशी ह्या विषयावर करेल त्याच्याशीच मी विवाह करेल. आता ही जी काही विद्युत्तमा होती त्या विद्युत्तमाने अशी आत ठेवली म्हटल्यानंतर त्या ती खूप हुशार होती, अतिशय हुशार होती, विद्येमध्ये खूप पारंगत होती. मग त्या राजाने काय केलं, त्याने आपल्या राज्यातील सर्व विद्वानांना बोलावलं आणि तिच्याशी तुम्ही चर्चा करा बाबा, काय असेल तिचं म्हणणं ते पहा. तिचं तिने जे काही सांगितलं की जो मला वादविवादामध्ये हरवेल त्याच्याशी मी विवाह करेल. मग त्या राज्यातील अनेक विद्वान आले आणि त्यांनी तिच्याशी वादविवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळे जे काही प्रगाढ पंडित आले होते, जे काही विद्वान आले होते ते सगळे हरले. आणि हरले म्हटल्यानंतर मग त्याच लोकांना ह्या विद्युत्तमाचा खूप राग आला. खूप राग आला म्हटल्यानंतर त्यांनी ठरवलं की या विद्युत्तमाचा विवाह अशा व्यक्तीशी करायचा जो अतिशय महामूर्ख असेल,
खूप महामूर्ख असेल, ज्याला काही कळत नसेल, अशा व्यक्तीशी करायचा असं त्यांनी सूड घ्यायचं ठरवलं. आणि सूड घ्यायचं ठरवलं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, मग त्या व्यक्तीची व्यक्तीला शोधायचं ठरवलं. त्या राज्यातले जे काही विद्वान होते, त्या विद्वानी एक दिवस असेच जंगलातून जात असताना हा जो काही कालिदास आहे तो कालिदास एका झाडावर बसून झाडाची फांदी तोडत होता. त्या फांदीवरच तो बसला आणि तीच ती फांदी तो तोडत होता. मग तीच फांदी तो तोडत होता म्हटल्यानंतर मग त्या विद्वानांना वाटलं की याच्यापेक्षा चांगला व्यक्ती आपल्याला विद्युतमासाठी भेटणार नाही, असाच महामूर्ख व्यक्ती त्या विद्युतमाच्या गळ्यात बांधावा. मग त्यांनी काय केलं, त्या कालिदासाला ते घेऊन आले राज्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुझा विवाह लावून द्यायचा आहे आणि तुला आम्ही जसं सांगू तसं तुला करावं लागलं. आता हा कालिदास खूप मूर्ख होता, त्यांनी जसं सांगितलं तसं केलं. तो म्हटला ती जे प्रश्न विचारी ते फक्त मौन रूपी राहून, त्या विद्वानांनी सांगितलं त्या कालिदासाला ती विद्युत्तमा जे तुला प्रश्न विचारी तू फक्त मौन राहायचं आणि मौनातून तू तिला उत्तर द्यायचं. ती विद्युत्तमा अतिशय हुशार आहे, तू जर बोलशील तर तुझं जे काय आज्ञान आहे ते आज्ञान उघडं पडेल. ठीक आहे, त्या कालिदासाला ते घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या विद्युत्तमाला सांगितलं आणि विद्युत्तमा बी म्हटली तयार झाली, ठीक आहे म्हटली. मग विद्युत्तमाने एक बोट त्याच्याकडे असं केलं आणि एक बोट असं केल्यानंतर तिने पाहिलं आता हा काय करेल. आता कालिदासाला वाटलं आता तिने एक बोट दाखवलंय म्हटल्यानंतर मग कालिदासाने दोन बोट दाखवले. आता त्या दोन बोटाचा काय अर्थ आहे, कालिदासाने ती दोन बोट दाखवले तर ती म्हटली हा बरोबर आहे, एक बोटाचा अर्थ आहे ब्रह्म एक आहे. कालिदासाने दोन बोट दाखवले म्हणजे ब्रह्म तर आहेच आहे पण ब्रह्माबरोबर जीव पण आहे असा त्याचा अर्थ होतो, असा तिने त्याचा अंदाज घेतला आणि मग तो त्या विषयामध्ये म्हणजे हुशार ठरला गेला. त्याच्यानंतर तिने पाच बोट दाखवले आणि पाच बोट दाखवल्यानंतर त्यांनी ते पाच बोट दाखवले, त्याला काय वाटलं का ती पाच बोटांनी मला मारते का काय, म्हणजे झापट फटका लावते का काय, असं सांगते का काय, असं त्याला वाटलं. मग त्याला असं वाटल्यानंतर त्याने काय केलं, अशी मुठ्ठी दाखवली, मुष्टी, म्हणजे नाही का तू जर मला बोटा हाताने पाच बोटांनी मारणार असेल तर मी तुला मुष्टीने मारेन असं त्या कालिदासाचं म्हणणं होतं. आणि तिच्या म्हणणं काय आलं की हे जे काही पाच तत्वाचा जीव आहे, पाच तत्वाने हा जो काय शरीर बनलेला आहे त्याच्या संदर्भात ती सांगत होती. आणि त्याने मुष्टी दाखवल्यानंतर तिला काय वाटलं, ह्या पाच तत्वाव्यतिरिक्त मुष्टी म्हणजे मन त्याला जिंकणार आहे, मन जर ताब्यात आलं तर आपण या शरीरावर नियंत्रण ठेवू शकतो. अशा पद्धतीचं तिने ते प्रश्न त्याला विचारल्यानंतर त्या प्रश्नामध्ये यांनी मौन रूपाने असे उत्तर दिले आणि मौन रूपाने ते उत्तर दिल्याच्या नंतर तो जो काही कालिदास होता तो विजयी ठरला. आणि विजयी ठरल्यानंतर मग साहजिकच त्या कालिदासाचा विवाह त्या विद्युत्तमाशी झाला. आणि विद्युत्तमाशी झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्या विद्युत्तमाच्या लक्षात आलं का हा कालिदास काही ज्ञानी नाही, हा महामूर्ख आहे आणि हा महामूर्ख असल्यामुळे आपल्याला आपली फसवणूक झाली. मग तिने काय केलं की तिने त्या कालिदासाला घरातून बाहेर हकलून दिलं आणि तिने त्याला सांगितलं जोपर्यंत तू ज्ञानी होत नाही, जोपर्यंत तुला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू घरी यायचं नाही. हकलून दिल्यानंतर त्या कालिदासाला खूप पश्चाताप झाला आणि तो जीव देण्यासाठी घराबाहेर पडला. जीव द्यायलासाठी घराबाहेर पडल्यानंतर त्याला वाटेत कालीमातेचं मंदिर लागलं. कालीमातेचं मंदिर लागल्यानंतर त्या ठिकाणी तो कालीमातेच्या मंदिरात गेला, कालीमातेची आराधना त्याने केली आणि आराधना केल्याच्या नंतर रात्रंदिवस त्याने तो अनुष्ठानालाच बसला. त्या ठिकाणी कालिदास हे रात्रंदिवस अनुष्ठानालाच बसले, न काही खाता पिता त्याने कालीमातेची आराधना केली. आणि मग सात दिवसानंतर कालीमाता ही प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यानंतर तिने त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं हे कालिदास, म्हणजे त्यावेळेस कालिदासाचं नाव कालिदास नव्हतं पण त्यांनी कालीमातेची पूजा केली म्हणून तो कालीचा दास झाला आणि म्हणून त्याचं नाव कालिदास पडलं. तिने सांगितलं की तू मरणाचा विचार सोडून दे, शिक्षण घे, कष्ट कर, सर्व कलामध्ये शास्त्रामध्ये पारंगत हो, साहित्याची निर्मिती कर. आणि साहित्याची निर्मिती केली तर तुला या जगामध्ये किंमत मिळणार आहे, ज्ञानी माणसाला कोण ठोक करणार आहे, ज्ञानी माणसाला सर्वच जवळ करतात. मग त्यांनी ते कालीमातेचा ज्यावेळेस त्याच्या डोक्यावर वर धासता आला साहजिकच त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं
आणि सगळं ज्ञान प्राप्त झालं म्हटल्यानंतर कालीमातेचा भक्त म्हणून तो कालिदास नवरूपाला आला. आणि नवरूपाला आले म्हटल्यानंतर साहजिकच तो आपल्या घरी पण गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला त्याची हुशारकी शब्दातून त्या संस्कृत काव्यातून वाक्यातून दाखवून दिली. त्यानंतर कालिदासांनी मग आपली साहित्याची निर्मिती केली. आता कोणती कोणती साहित्य केली त्यांनी? दोन महाकाव्य केली, कुमार संभव आणि रघुवंशम. खंडकाव्य केली, मेघदूतम, ऋतुसंवार. आणि नाटक, अभिज्ञान शाकुंतल, विक्रमवंशीय, मालविकाग्निमित्र. अशा प्रकारचे त्यांनी साहित्यकृती निर्माण केली. आता साहित्यकृती निर्माण करत असताना कुमार संभव हे जे काही महाकाव्य होतं, या महाकाव्यामध्ये शिव पार्वतीचा विवाह आणि शिव पार्वतीच्या विवाहाविषयी त्या विवाहाची बोलणी करण्याकरता त्या कालिदासाने सप्तऋषी जे होते ते सप्तऋषी कसे त्या पार्वतीकडे गेले, जी पार्वती हिमालयाची कन्या होती. आणि म्हणजे इतकं सुंदर त्यांनी कुमार संभवमध्ये वर्णन केलेलं आहे, हिमालयाचा आणि मैनावतीचा विवाह. मग हिमालयाचा आणि मैनावतीचा विवाह म्हटल्यानंतर मैनावतीचं सौंदर्य, मैनावती कशी होती किंवा मग त्यांचा विवाह कशा प्रकारे पार पडला याच्या साहित्याने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पार्वतीचा जन्म झाला, म्हणजे ही हिमवान पार्वती जी होती तिचा जन्म झाला. मग तिचा जन्म कसा पवित्रतेतून निर्माण झाला आणि ह्या नंतर म्हणजे पार्वतीचा जन्म झाल्यानंतर मग पार्वतीचं जे काही जीवन होतं ते त्याचबरोबर ते हिमालयातील निसर्ग, नद्या, डोंगर, पर्वत सगळंच अतिशय बारकाईने वर्णन त्या कुमार संभवमध्ये आलेलं आहे. आणि त्या पार्वतीची बुद्धी कशी होती, तिचं कसं म्हणजे किती ज्ञान होती याचं अतिशय बारकाईने त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या पार्वतीला पूर्वजन्मातलं जे काही तिचं अध्ययन होतं, जे काही तिला ते सगळं कसं आठवत होतं याचं सुद्धा त्यांनी त्या काही श्लोकाद्वारे कुमार संभवमध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि कुमार संभव हे ना जे काही महाकाव्य आहे त्या महाकाव्यामध्ये वास्तविक पाहता पार्वती आणि महादेव यांचा जो काही मुलगा होता कार्तिकीय कुमारस्वामी, त्याला कुमारस्वामी म्हटलेलं आहे. त्या कुमारस्वामीवरूनच त्या ना त्या महाकाव्याचं नाव कुमार संभव पडलं होतं. मग त्या कुमार संभवाची निर्मिती त्या सगळं म्हणजे कार्तिकेयचं वर्णन आलेलं आहे, पार्वतीचं वर्णन आहे, महादेवाचं वर्णन आहे, त्या हिमालयाचं वर्णन आहे, अशा प्रकारे त्याचं वर्णन त्या प्रत्येक श्लोकामध्ये आलेलं आहे. प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि असं त्याच्यामध्ये असं म्हणतात की मनुष्य हा संसारामध्ये खूप कष्टाने कष्टाला घाबरतो आणि कष्टाला घाबरतो म्हणूनच कष्टाला म्हणजे अनेक अडचणी अनेक संकट येतात आणि त्या संकटाला घाबरून मनुष्य काय करतो, मोक्षाची प्राप्ती करण्याकरता मग हा वेगवेगळ्या पद्धतीने आराधना करायला लागतो. असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन त्या कुमार संभव या महाकाव्यामध्ये अतिशय बारकाईने खूप बारकाईने केलं. मग आता शिव आणि पार्वतीचा विवाह करायचा म्हटल्यानंतर त्या पार्वतीकडे बोलणी करायला जाण्यासाठी त्यांनी सप्तऋषी पाठवले,

केलेला आहे. आणि कुमार संभव मध्ये त्यांनी प्रकृतीचं चित्रण केलेलं आहे. कशी आहे प्रकृती, शृंगार रस त्याच्यात अद्भुत, शृंगार रसाचं अद्भुत वर्णन केलेलं आहे. कारण पार्वती दिसायला किती सुंदर होती, पार्वतीचे जे काही अलंकार असतील त्या अलंकाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आजूबाजूच्या सृष्टीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं अद्भुत वर्णन त्यांनी त्या कुमार संभव मध्ये केलं. आणि ते जे काय कुमार संभव हे महाकाव्य ते 17 खंडामध्ये विभाजित आहे. 17 खंडात विभाजित असल्यानंतर देवी पार्वती आणि महादेवाचा विवाह झाल्यानंतर तो कार्तिकेयचा जन्म झाला. आणि कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध होणार होता. तारकासुराचा वध होणार होता. त्या तारकासुराच्या वधाचं सुद्धा खूप सुंदर वर्णन या कुमार संभव मध्ये कालिदासाने केले. किती बारकाईने, किती म्हणजे असं म्हणतात की कालिदासासारखा संस्कृत महाकवी पुन्हा होणे नाही. इतकं सुंदर वर्णन करणारा हा कवी आहे. इतके बारकावे ह्या कवीने ह्या प्रत्येक महाकाव्य असतील, खंडकाव्य असतील, नाटक असतील त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांची दुसरी साहित्यकृती आहे ती म्हणजे रघुवंशम. आता ह्या रघुवंशम काव्यामध्ये रघुवंशी राजाचं सगळं वर्णन आलेलं आहे. रघुवंशी राजांचं सगळं वर्णन आलंय. त्या रघुवंशी राजांचं जे काही शिक्षा दीक्षा जीवनचरित्र गुणवर्णन याचं सगळं चित्रण त्यामध्ये आलेलं आहे. मग आता हे जे काही रघुवंशम आहे त्याच्यामध्ये राजाचं चित्रण विशद केलेलं आहे, त्यांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या रघुवंशीमध्ये जे काही प्रमुख राजा होते त्या राजांचं सुद्धा वर्णन आले. मग आता कोणते राजे त्याच्यात होऊन गेले, तर मनु, दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, लव, कुश, अतिथी, निषद, नल, नभ, पुंडरी, क्षेम, धन्वा, देवानी, पारियात्र, शील, उन्नाप, वज्रनाप, शंखन, विश्वसह, हिरण्यनाप, कौसत्य, ब्रह्मिष्ट, पुत्र, पुष्पराग, ध्रुवस्थानी, सुदर्शन आणि अग्निवर्ण. इतक्या राजांचं वर्णन त्या रघुवंशमध्ये आले. म्हणजे पहा, आता त्यांच्यावर महाभारत रामायणाचा किती मोठा पगडा असेल, रामायण किती बारकाईने ह्या कालिदासाने वाचलेला असेल, किंवा रघुवंशी जे काही राजा होते त्या राजांची किती बारकाईने यांनी माहिती घेतली असेल. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलं. बरं, आता ते रघुवंशी जे राजे होते त्या रघुवंशी राजांना शिकवणारे जे गुरु होते त्या गुरुचंही वर्णन त्यांनी रघुवंशमध्ये केलेलं आहे. मग गुरुवशिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, वाल्मिकी असतील, यांनी कशा प्रकारे ह्या रघुवंशी राजाला शिकवलं, त्यांचं चरित्र व्यक्तित्व घडवलं. आता आपलं प्रभू रामचंद्राचंच उदाहरण घ्या ना. प्रभू रामचंद्र कसे होते, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. वास्तविक ते देव भगवंतच होते, पण भगवंत असून त्यांनी मनुष्य रूपात त्यांना कार्य करायचं होतं ना. मनुष्य रूपात कार्य करायचं होतं म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या गुरुंनी तसं घडवलं ना. वशिष्ठ, विश्वामित्र यांनी त्यांना तसं घडवलं ना. त्यांचं जे काही चरित्र होतं ते विशाल चरित्र, व्यक्तिमत्व अगदी सत्यावर आधारित केलं का नाही. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारा, सत्याने चालणारा हा रघुवंशी राजा होता. आणि अशा राजांचं वर्णन ह्या रघुवंशमध्ये आलेलं आहे. आणि त्या रघुवंशम राजाला शिक्षण कसं दिलं जात होतं, त्या शिक्षणाचं महत्व या रघुवंशमध्ये सापडतं. म्हणजे याच्यामध्ये शिक्षणाचा उद्देश, पाठ्यक्रम, शिक्षण केंद्र, शिक्षणाची विधी कशी, शिक्षण सिद्धांत कसे, अध्यापक म्हणजे शिकवणारे शिक्षक कसे, कशी दक्षता घेतात ते, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवतात, स्त्रिया असतील, मुलं असतील त्यांना कसं काय शिकवलं जातं, त्या शिक्षणाचा नेमका प्रबंध काय, पर्यावरणावर आधारित काही शिक्षण आहे का, मानवाधिकार काही त्या शिक्षणातून दिले जातात का, काही मूल्य शिकवले जातात का त्या शिक्षणातून, किंवा शांतीसाठी काही शिक्षण आहे का, अनुशासन करण्यासाठी काही शिक्षण आहे. म्हणजे त्यांना ते राज्य चालवायचं होतं ना, मग ते राज्य चालवण्यासाठी सुद्धा शिक्षण होतं का नव्हतं, साहजिकच होतं. अशा प्रकारचे अतिशय बारीक बारीक मुद्दे ह्या कालिदासाने रघुवंशम या काव्यामध्ये केलेले आहेत. खूप सुंदर वर्णन त्या कालिदासाने त्या याच्यामध्ये, इतकं

0: बारीक लक्ष कुठल्याही लेख मला नाही वाटत कुठल्या लेखकाने इतकं बारकाईने इतके छोटे छोटे मुद्दे शोधून काढले असतील. रघुवंशी राजाचा इतका अभ्यास केला असेल, इतकं सुंदर त्यांनी त्या वर्णन त्या महाकाव्यामध्ये केलं होतं. आणि साहजिकच ते काय म्हणतात, हे जे शिक्षण तुम्ही घेतात त्या शिक्षणाचा, रघुवंशमध्ये सांगितलंय, या शिक्षणाचा उपयोग तुम्ही दुसऱ्यासाठी करा, जगासाठी करा, समाजासाठी करा. स्वतःसाठी तर कोणी करते, स्वतःसाठी शिक्षा तर कोणी घेणार आहे, पण त्या शिक्षणाचा ध्येय तुम्ही जे काही ज्ञान प्राप्त केले साहजिकच तुम्ही ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा. ज्ञान प्राप्ती झाली तुम्हाला तर तुमच्या विनयता येऊ द्या, तुमच्या म्हणजे शांतता असं नम्रता आली पाहिजे, असे मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि साहजिकच जो मनुष्य शिक्षण घेतो त्याला सुशिक्षित होतो, अभ्यास करतो, त्या तो शिलवान होतो. शिलवान झाला म्हटल्यानंतर त्याला तो अभ्यासात परिपूर्ण झाला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नम्रता येते आणि तो दुसऱ्यांना सुद्धा आदर देणं द्यायला सुरुवात करतो. आता याचबरोबर अजूनही रघुवंशमध्ये अजून एक उदाहरण आलेलं, राजा दिलीप याला मूलबाळ नव्हतं म्हणजे पुत्र प्राप्ती नव्हती, तर त्याने काय केलं, नंदिनी नावाची म्हणजे त्याला सांगितलं होतं की ते पुत्र प्राप्ती करण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल. ती नंदिनी नावाची जी काही कामधेनू गाई होती त्या गाईने सांगितलं की हे राजा तू माझी पूजा कर आणि माझ्या गाई माझं दूध काढ आणि ते दूध तू पी आणि तू दूध पिल्यानंतर तुला साहजिकच काय होणार आहे, ज्ञान प्राप्त होणार आहे. मग असं म्हटल्यानंतर त्या गाईचं वर्णन सुद्धा ते त्या रघुवंशमध्ये आलेलं आहे. गाईच्या वर्णनाबरोबरच त्यांनी काय केलं की त्या राजाचं वर्णन त्याच्यात आलेलं आहे. आणि मग राजाचं वर्णन आलं, गाईचं वर्णन आलं आणि तो कशा प्रकारे त्यांनी ते गाईचं दूध काढून तो एखादी तहान कशी लागते आपल्याला, तहान लागलेलं नंतर कसं माणूस ते दूध पितं, ते पाणी पितं घाटाघाटा, तसं तू त्या गाईचं दूध पिलं आणि त्याचं त्या दुधाचं वर्णन सुद्धा आलेलं आहे. श्वेत म्हणजे असं त्याला वर्णन म्हणजे शब्द आहेत त्याचे, तर त्याचं सुद्धा वर्णन त्या खूप सुंदर त्यांनी त्या काव्यातून सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं, कालिदास म्हणतात की जे ज्ञानी आहे, जे ज्ञान ग्रहण करतात त्यांचा उद्देशच हा असला पाहिजे की त्यांनी स्वतः तर ज्ञानी झालंच पाहिजे, त्यांनी दुसऱ्यांना सुद्धा ते ज्ञान दिलं पाहिजे आणि आपल्या समाजात त्याचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे संपूर्ण समाज हा प्रकाशित झाला पाहिजे असं कालिदासांचं म्हणणं होतं. आणि तेच वर्णन त्यांनी त्या रघुवंशमध्ये केलं. त्याच्यानंतर मालविकाग्नी मित्र नावाचं हे नाटक ते सुद्धा त्याची निर्मिती सुद्धा त्यांनी केली. ती अगदी थोडक्यात सांगते मी, ती या नाटकामध्ये कालिदास सांगतात की कोणतंच ज्ञान हे जुनं नसतं, जुनं झालं म्हणून ते चांगलं किंवा वाईट नसतं आणि नवीन असलं ज्ञान तरी ते चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. उलट विद्वान लोक नवं आणि जुनं पारखून त्यातला चांगला सार घेतात असं त्या नाटकामध्ये त्यांनी त्या ज्ञानाच्या विषयी सांगितलं. आता त्याच्यामध्ये ते सांगतात की अग्निमित्र नावाचा जो काही राजा होता, अग्निमित्र हा पुष्यमित्र शृंग घराण्याचा जो काही राजा होता त्याचा मुलगा होता. आणि ह्या अग्निमित्राच्या दरबारी हा कालिदास त्या ठिकाणी राहत होता. आणि त्या अग्निमित्राची जी काही मुलगी होती ती मुलगी मालविका, ती मालविका नाट्याचार्य गणदास याची शिष्या होती आणि त्याच्याकडे ती विद्या शिकत होती आणि त्यावरूनच हे मालविका अग्निमित्र म्हणजे ती मालविका अग्निमित्र ह्या नाटकाची निर्मिती झाली आणि त्याच्यात ह्या ज्ञानाविषयी माहिती आलेली आहे. त्यांनी त्याच्यात पण त्या मालविका अग्निमित्रमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षणावरच प्रकाश टाकलेला आहे. शिक्षणाचे जे काही गुण आहेत ते गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि ते म्हणतात की शिक्षक गुणी तर असलाच पाहिजे, त्या शिक्षकालाच ते कळायला पाहिजे आपण किती गुणी आहोत आणि आपण कसा आपल्या विद्यार्थी घडवला पाहिजे याचं अतिशय गुणी शिक्षकाचं खूप सुंदर वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर त्यांची दुसरी निर्मिती आहे ती म्हणजे मेघदूत. आता हे जे काही मेघदूत आहे हे अमर खंड काव्य आहे. आता हे मेघदूत हे महाकवी कालिदासाने इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिलेले एक अमर महाकाव्य आहे, अजरामर संस्कृत खंडकाव्य आहे. या खंडकाव्यात हे खंडकाव्य दोन भागात विभागलेलं आहे, पूर्व भाग आणि उत्तर भाग. पूर्व त्याच्यामध्ये हे काव्य यात विरहाच्या वेदना आहेत. या काव्यामध्ये काय आहेत, विरहाच्या वेदना आहेत, निसर्गाचं सौंदर्य आहे आणि अतिशय हृदयस्पर्शी असं चित्रण या मेघदूतामध्ये केलेलं आहे. आता हे जे काय मेघदूत आहे, हे मेघदूत तो एका मेघाला म्हणजे ढगाला सांगतोय, एका ढगाला सांगतोय. म्हणजे आता कुबेराचा शापामुळं एक यक्ष त्याला शाप मिळतो, म्हणजे त्याच्याकडून काहीतरी कामामध्ये कसूर झाली असेल कुबेराच्या दरबारात असताना किंवा काहीतरी झालं असेल, तर त्या कुबेराने त्या यक्षाला शाप दिला की तू एक वर्ष तुझ्या पत्नीपासून दूर, तुझ्या घरापासून दूर तुला राहावं लागणार आहे. मग त्याला एक वर्षाची शिक्षा मिळती, त्याला दूर राहावं लागतं. कुबेराच्या शापामुळे तो यक्ष त्याला आपली पत्नीला आपल्या घराला सोडून रामगिरी पर्वतावर येऊन राहावं लागतं. हाही राम हा जो काही रामगिरी पर्वत आहे तो नागपूर या ठिकाणी आहे आणि नागपूर या ठिकाणी एक वर्ष त्याला राहावं लागतं. म्हणल्यानंतर ज्यावेळेस वर्षा ऋतू सुरू होतो म्हणजे पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर त्या यक्षाला आपल्या पत्नीची तीव्र आठवण यायला लागते. तीव्र आठवण यायला लागते मग तो काय करतो, त्याच्यात साहजिकच त्याच्यात सगळं विरहाचंच वर्णन केलेलं आहे. विरहाचंच वर्णन केलंय म्हटल्यानंतर वर्ष ऋतू सुरू झाल्यानंत्तर त्या यक्षाला आपल्या पत्नीची तीव्र आठवण येते आणि तो आकाशातून जाणारा एक ढग असतो, त्या ढगाला बोलवतो. म्हणजे त्या ढगाला ढगाशीच बोलतो, त्या ढगाला आपला मित्र मानतो आणि त्या ढगाला सांगतो, त्या मेघाला सांगतो त्याच्या पत्नीसाठी अलकापुरी नगरीमध्ये एक प्रेम संदेश पाठवतो. आता ही अलकापुरी नगरी कुठं आहे, तर ती अलकापुरी नगरी फार हिमालयात आहे. मग आता ह्या हिमालयात हा यक्ष त्या मेघाजवळ, म्हणजे दोन याच्यात वर्णन आहे, पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. आता पूर्व मेघ म्हणते यामध्ये, पूर्व मेघामध्ये तो काय सांगतो, यक्ष त्या मेघाला रामगिरीपासून अलकापुरी पर्यंतचा जाण्याचा मार्ग सांगतो. आता रामगिरी कुठं आहे, नागपूर जवळ रामटेक, त्यालाच रामगिरी म्हटलेलं आहे. मग तिथून तितका इतका लांबचा रस जो काही प्रवास आहे तो प्रवास कसा करायचा, त्याचं वर्णन या पूर्व मेघामध्ये आलेलं आहे. म्हणजे जो काही पूर्वार्ध आहे त्या पूर्वार्धामध्ये मेघदूत ह्या खंडकाव्याच्या पूर्वार्धात जो काही लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये तो सांगतो का हा जो हे जे काही हिमालयापर्यंत जायचं आहे तुला, त्या अलकापुरीपर्यंत जायचं, त्या अलकापुरीपर्यंतचा जाण्याचा मार्ग सांगतो. सुरुवातीला मेघदूताच्या खंडकाव्याच्या सुरुवातीला तो काय करतो, ढोबळमानाने नकाशा त्या रामटेक ते अलकापुरी पर्यंतचा ढोबळमानाने नकाशा सुद्धा त्याने त्यामध्ये टाकला. म्हणजे किती वर्णन असेल ते, कसं वर्णन केलं असेल, किती बारकावे त्या महाकवीने त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे. का जाताना तो सांगतो की तुला प्रवासामध्ये अनेक डोंगर लागणार आहेत, नद्या लागणार आहेत, निसर्गाचं सौंदर्य तो सांगतो. अशा प्रकारचे झाडं आहेत, वृक्ष आहेत, अशा प्रकारच्या नद्या वाहतात, असं बारकाईने खूप बारकाईने त्याने त्या मेघाला सांगितलेलं आहे. त्याचं घर कुठे आहे ते सांगतो, कसं तुला जायचंय ते सांगतो, त्याला सांगतो की तुला जायचंय ना, त्या मेघाला सांगतो तुला जायचंय ना, तुला अनेक प्रकारची मंदिरे लागतील त्या भागात, कुठपर्यंत ते हिमालयापर्यंत जसपर्यंत पुरातन इतिहास आहे प्रत्येक मंदिराचा म्हणे, आणि त्या ठिकाणी तुला पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, रस्त्याने तुला असे असे वळणं घ्यावं लागतं. म्हणजे हे कोणाला सांगतोय तो, मेघाला. मेघ कसा आहे, निर्जीव आहे, बरोबर ना, तो सजीव थोडी का, पण तो कसं खंडकाव्यातून बोलतोय, खंडकाव्यातून तो बोलतोय. म्हणजे तो सांगतोय ती की तुला जायचंय कसं बाबा, रस्त्यावर कसे वळणं घ्यायचे, पानवाटे आहेत, झाडं झुडपं आहेत, त्यांना येणारी फुलं आहेत, या सगळ्या गोष्टीचं चपखल चपखल वर्णन यक्ष त्या मेघदूताला सांगतो. त्याचं वर्णन कोण करते, कालिदास करतोय. आता एका मंदिराचा उल्लेख सांगताना यक्ष काय म्हणतो, महाकाल मंदिर असेता आवेळ तरीही थांब जरासा, दृष्टीआड होईल सूर्य जो समयाची त्या करी प्रतीक्षा, सांज पूजेला शिवास प्रिय त्या डंबरूचे त्वा कार्य करावे, मेघ मंद्र स्वर गर्भित गभीर गर्जित सखया फळ सेवा. म्हणजे या ओळीतून तो काय सांगतोय मेघाला, यक्ष काय सांगतो त्या मेघाला, मेघाला की दिवस संपणार आहे, दिवस संपेपर्यंत तू त्या महाकाल मंदिरात थांब, ज्यावेळेस पूजा सुरू होईल, संध्याकाळची आरती त्या महाकाल मंदिरात होईल, त्यावेळेस तू काय कर, मोठ्याने गर्जना कर, आणि मोठ्याने गर्जना करून त्या महादेवाचं वाद्य असणार जे काही डमरू आहे ते डमरू वाजवायचं कार्य तू कर। साहजिकच त्याच्यामुळे तुला काय होणार आहे, त्या महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे, त्या महादेवाचा प्रसाद तुला प्राप्त होणार आहे, त्या सेवेचं फळ म्हणून तू स्वीकार कर। अशी तुला बरीच वेगवेगळे ठिकाणं लागणार आहे आणि त्या ठिकाणाचं तो अचूक वर्णन करतोय, म्हणजे इतका बारकाईने त्याचं वर्णन तो यक्ष सांगतोय त्या मेघाला, तू असं असं तुला जायचंय। आता हे जे काही काव्य आहे हे खंडकाव्य आहे मेघदूतात आलेलं, त्या कोणत्या वृत्तात लिहिलेलं त्यांनी सांगितलं मंदाक्रांता या वृत्तात लिहिलेलं हे मराठी म्हणजे हे काव्य आहे। तर ह्या काव्याचं आपल्या मराठी लेखकांनी, बऱ्याच मराठी लेखकांनी त्याचं मराठीत रूपांतर केलंय, जे काही आपले शांता शेळके असतील, बाबा बोरकर असतील, कृष्ण शास्त्री चिपळूणकर असतील, कुसुमाग्रज असतील, या सगळ्या मंडळींनी काय केलं म्हणजे त्याचे 50 टीका ग्रंथ केलेत आणि 28 पेक्षा जास्त काय केलेत, 28 पेक्षा जास्त त्याचे अनुवाद केलेत। आणि अनुवाद करून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही वा म्हणजे मी तर सांगते प्रत्येकाने हा मेघदूत वाचावा, कालिदासाचं वर्णन वाचावं, हे जे काही आपल्यासाठी दिलेत, नाही आपल्या संस्कृत वाचता येत नाही ना, आपल्या संस्कृत नाही कळत हे आपल्याला मान्य आहे, पण त्या संस्कृत भाषेवर अनेक भाष्यकाराने आपल्या भाषेत लिखाण करून ठेवलेलं आहे, आपल्या भाषेत ते लिखाण करून ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर साहजिकच आपण ते वाचू शकतो। मग आपल्याच लेखकाने लिहिलं आहे, कृष्णशास्त्री चिकुळणकरांचं वाचा, मेघदूताविषयी किती सुंदर त्यांनी मराठीत हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, ते सांगतात हे अमरखंड काव्य आहे, ते काव्य 2 याच्यात रचलेलं आहे, मंदाक्रांत वृत्तामध्ये लिहिले, मंदाक्रांत 17 अक्षराचं वृत्त आहे, त्या काव्यामध्ये शृंगार रस भरलेला आहे, निसर्गाचं अद्भुत मिश्रण त्याच्यात आढळतं। आणि हा ज्या खंडकाव्याचा नायक आहे ना यक्ष, तो विरहाने व्याकुळ झालेला आहे, त्याच्या पत्नीपासून दूर गेला ना, तर त्याला असं विरह निर्माण झाला। आणि आषाढ महिन्यात ज्यावेळेस तो पहिला ढग पाहतो ना, ज्यावेळेस म्हणजे असंच म्हटलंय की हा जो काही आषाढ महिना आहे, हा आषाढ महिना ची सुरुवात रिमझिम पावसाने होत असते, असं प्रत्येक अर्ध्या तासाने एक तासाने हा आषाढ पाळ्या त्याला पावसाच्या रिमझिम सरी या धरत्रीवर बरसत असतात, येत असतात, आणि गवताचे अंकुर फुटलेले असतात, झाडांना नवीन नवी पालवी फुटलेली असती, सगळ्या धरतीला आनंद झालेला असतो, सगळ्या जमिनीला पृथ्वीला आनंद झालेला असतो, त्याचं वर्णन करता येत नाही का, कारण असा कडक उन्हाळा, 4 महिन्याचा कडक उन्हाळ्याच्या प्रतीक्षेनंतर ज्यावेळेस ज्येष्ठ आषाढ श्रावण यामध्ये ज्या ह्या सरी बरसत असतात, त्यावेळेस साहजिकच प्रियकराला प्रेयसीची आठवण येणार, आणि ह्या आठवणीमुळे त्या पाऊस त्या ढग त्या ढगाला पाऊन त्या यक्षाला आपल्या यक्षिणीची आठवण येते, यक्षिणीची आठवण येते म्हणून तो काय करतो की आपला संदेश त्या मेघाकडे पाठवतो, त्यांना वर्णन करतो, तो सगळ्या स्थळांचं वर्णन करतो, नद्यांचं वर्णन करतो, पर्वताचं वर्णन करतो, त्या ढगाला प्रवासाचं सविस्तर वर्णन करून सांगतो, तू अलकापुरीत गेल्यानंतर माझ्या पत्नीला असा संदेश दे, असं मार्गदर्शन कर, असं खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गाचं अत्यंत विलोभनीय असं वर्णन, सजीव वर्णन, तो ढग निर्जीव असताना त्याच्या जवळ सजीव वर्णन केलं यक्षाने, आणि ते यक्षाचं जे काही हे आहे बोलणं आहे ते सगळं तंतोतंत या मेघदूतामध्ये आलेलं आहे। म्हणजे या काव्याचा मूळ गाभा जो आहे यक्ष आणि यक्षिणीचा विरह हा या काव्याचा मूळ गाभा आहे। विरहाची तीव्रता, आठवणीचं काहूर, प्रियकराच्या भेटीची तळमळ अशी भावना, प्रेम भावना या कालिदासांनी अत्यंत मार्मिकपणे मांडलेली आहे। शृंगाराचं वर्णन त्याच्यात केलंय, उत्कटता, कलात्मकता, निर्जीव ढगाला सजीव मानलंय, त्याला संदेशवाहक बनवलंय, त्याला मार्ग सांगितलाय, त्याला आपल्या भावना समजून सांगितल्या, इतकं सुंदर वर्णन त्या कवीने त्या कालिदासाने त्या ढगाच्या प्रवास वर्णनात केलं। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अलंकाराची म्हणजे याच्यात ह्या मेघदूतामध्ये अलंकार घातले आहेत, अलंकार म्हणजे आता साहजिक संस्कृत कवी म्हटल्यानंतर तो किती ज्ञानी असेल, त्याने कालिदासाच्या इतर काव्यातही खूप सुंदर अशा अलंकाराची रेलचेल आहे, असं काही नाही की ह्याच काव्यामध्ये आहे, इतर काव्यातही त्यांनी अलंकार घातले त्या मेघदूताची. त्या मेघदूतामध्ये अत्यंत सुंदर यथोचित असे अलंकार आहे. उपमा, उत्प्रेक्षा, अर्थांतरन्यास, भ्रांतिमत, विषम, विरोधाभास, व्यतिरेक, उदात्त असे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकारांनी त्यांनी या काव्याला काय केलं, अवर्णनीय केलं, सौंदर्य प्राप्त करून दिलं. अलंकारांनी मढवलं त्यांनी, अलंकारांनी मढवलं. विशेष म्हणजे उपमा अलंकार त्यांनी खूप सुंदर सुंदर उपमा दिल्यात त्या मेघदूतातील त्या प्रत्येक काव्याला. आणि अप्रतिम अशी उदाहरणं त्यांनी त्या त्या उपमा कौशल्याला साजिशी अशी उदाहरणं त्यांनी दिली. आता थोडक्यात सांगते, इंद्रधनुष्याच्या सानिध्याने मेघ आणि मयूर पिच्छाने विभूषित असा गोप वेशधारी श्रीकृष्ण याचं सामिन्य दर्शन, आम्रकूट पर्वताच्या चौफेर पिकलेल्या आम्रफलानी ओथंबलेल्या आम्राई. बघा आता त्या आम्राईला काय वर्णन केलं आम्राईचं, आम्रकूट पर्वताच्या पर्वत सांगितलं जिथं आंब्याचं सगळे ताटी आहे त्याला आम्राई म्हटलेलं आहे. आणि त्या आम्राईमध्ये अनेक आंब्याचे वृक्ष आहेत ते आम्रफलानी ओथंबलेले आहेत, त्याला ते पिकलेले आहेत. त्या पिकलेल्या त्या आंब्याचं त्यांनी वर्णन केलं. त्याच्या शिखरावर उपस्थित असलेला कृष्णमेघ, कृष्णमेघ म्हणजे तो मेघ, आणि तो मेघ त्या खालच्या ते झाड ताटवे पाहतोय म्हणजे त्या मेघाला उपमा दिली कृष्णमेघ. आणि खालच्या या आंब्राईला म्हणजे काय वर्णन केलं असं त्यांनी, किती सुंदर वर्णन केलं की ते असं गंगा नदीच्या शुभ्र वर्ण प्रवाहावर श्याम वर्ण मेघ उदक ग्रहणार्थ खाली वाकून पुढे चालू लागतात. म्हणजे भलत्या स्थली गंगा यमुनाचा आभास, जिच्या बाजूने गंगेचा प्रवाह वाकडे तिकडे वळणे घेऊन जात आहे, अशा प्रकारचं वर्णन. म्हणजे किती त्या गंगेला असेल, वृक्षांना असेल, किंवा त्या इंद्रधनुष्यांना असेल, किती सुंदर वर्णन त्या ह्या कालिदासाने त्या मेघदूतामध्ये केले. म्हणजे अशा अलंकार उपमा दिल्यात त्यांनी, थोडक्यात ह्या उपमा दिल्यात. आणि उपमा देऊन ते काव्य शृंगारिक केलंय, शृंगारिक. त्याच्यात शांत रस आहे, करुण रस आहे, डौलदार. म्हणजे मंदाक्रांतामध्ये त्यांनी या वृत्ताचा प्रवाह समृद्ध, शांत, डौलदार, शांत, करुण रस असं याच्यात ते परिपूर्ण असं त्यांनी बसवलेलं आहे. असं हे खंड काव्य आहे, अतिशय सुंदर वर्णन या खंड काव्यामध्ये त्यांनी ह्या मेघदूताचं केलेलं आहे. मग आता मेघदूताचं मेघदूताला ते मेघ आला तर त्यांनी फार मोत्याच्या दाण्याप्रमाणे जलबिंदूचा वर्षाव करीत असणारा मेघ असं, परत कैलास पर्वताच्या उतरणीवर बसलेला अलकानगरी सांगावरील पदर अवय असं इतकं वर्णन काय त्याचे उपमा दिल्या त्यांनी, काय त्या अलंकारांनी सजवले. तर मेघदूत खरंच वाचण्यासारखं हे खंड काव्य आहे. आपल्याला सगळ्यांना सांगते की मराठीत वाचण्याचा प्रयत्न करा. आपले जे काही लेखक आहेत त्या लेखकांनी खूप सुंदर वर्णन त्या शांता शेळकेने सुद्धा खूप छान त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या पूर्वमेघामध्ये तर त्यांनी सांगितलंय, पूर्वमेघामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो आणि पहिली पावसाची जी काही सर असते, एक दोन सरी पडल्यानंतर उन्हाळ्यात जी जमीन तापते ना, तर जमिनीतून विशेषतः जी नांगरलेली जमीन असते पा, खालून जमिनीतून जी माती असते ना ती अशी वर आलेली असते. आणि ती वर आलेली जी माती आहे ना, त्या मातीवर ज्यावेळेस पाऊस पडतो, हा खेडेपाडी शेत नांगरलेले असतात अशी ती काळी भोर माती ढेकळं असते मोठे मोठे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर पाऊस पडतो ना तर अत्यंत मधुर असा वास त्या मातीतून दरवळतो. आणि त्याची यथार्थ कल्पना म्हणजे साहजिकच त्या सुवासाचा उल्लेख मेघदूतात आला आहे. किती बारकाईचं त्याचं वर्णन आहे. आता शहराच्या ठिकाणी राहिलेल्या व्यक्तीला नाही समजणार याचा वास सुवास वगैरे काही, आषाढ महिन्यात पडलेला त्या पावसाचा त्या सरीचा हे. पण खेड्यामध्ये राहणारे जे आहेत, जे शेतामध्ये राहणारे खेड्यामध्ये, त्यांना या मातीचा सुगंध लगेच कळणार. त्या सुवासाचा अनेक वेळा त्या पूर्वमेघा श्लोक, त्याचा श्लोक पण सांगितलाय त्यांनी पूर्वमेघ श्लोक 16 नंबरच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. काही ठिकाणी ते म्हणतात की पाणथळ जागी देवकिळी उगवली, त्याला फुलं आलेत. मग ती फुलं कशी होती, छत्रीच्या आकाराची लहान मोठी फुलं होती. मग कोकणामध्ये त्याला शृंगार म्हणतात, काही ठिकाणी त्याला आळमी म्हणतात. ती कशी जमिनीवर वर आली, किंवा काही ठिकाणी सोनकेवडे आहेत, त्या सोनकेवड्याचे फळ उगवून आले, त्यांचा कसा चौकडे घनघमाट सुटला, आंब्याचे पाड पिकलेत, डोंगराच्या रांग कडा कडा पिवळा जर्द दिसायला लागला. म्हणजे अशा अतिशयोक्ती अशी उपमा त्यांनी त्या निसर्गाला दिल्या. त्या निसर्गाचं वर्णन केलंय आणि हे निसर्ग किती सुंदर नटलेला आहे. कदम वृक्षास कसा फुलांचा बहर आलेला आहे. जांभळीची झाडं पिकली, फळांनी डवरून गेली. आता या वर्षी पहा, या वर्षी किती जांभळ पिकली ती. सगळेजण म्हटले दुष्काळ पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे. दुष्काळामुळे दुष्काळाच्या साली ते जांभळ जास्त पिकत असतील. आता खरं का काय आहे आपल्याला पण माहिती नाही, पण कदाचित असेलही, काही अंदाजही असतील ते सांगता येत नाही. पण इतके या ही वर्षी इतके जांभळं पिकली होती, तशीच जांभळं त्यावेळेस पिकलेली राहायची. ते जांभळीची झाडं पिकलेली ते फळांनी डवरून गेलेले असल्यामुळं ज्यावेळेस त्या जांभळीच्या झाडाचा सडा खाली पडतो ना, तर खालची जमीन सुद्धा जांभळी होती. एखाद्या झाडावर पडलं, पानावर पडलं, ते सुद्धा जांभळी. जसं त्याचा जांभळा रंग कसा लागला याचं सुद्धा वर्णन केलंय ह्या कवीने. पावसाळी वाऱ्यामुळे उंबराची फळं कशी पक्व झाली, कुड्याच्या झाडांना कसे फुलं आले, असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी हे वर्णन त्या काव्यात केलंय. त्याचबरोबर पावसाचा आणि चातकाचा संबंध त्या संस्कृत काव्यात सगळ्यांना म्हणजे परिचितच आहे. चातक पक्षासाठीच पाऊस पडते, चातकासाठीच हे पाऊस आहे. तस ते म्हणतात की ज्यावेळेस मेघ ढग दाटून येतात ना आकाशामध्ये, त्या नुसत्या त्या मेघाच्या दर्शनाने मोर काय करतो, टाळो फोडून नाचू लागतो. राजहंस लगेच माणूस सरोवराकडे जातो. कावळे वडपिंपळाच्या झाडावर काय करतात, घरटी बांधायला लागतात. इंद्रधनुष्याचा देखावा त्या आबाळात सुरू होतो. असे अनेक वर्णन या कवीने केलेले आहेत. किती अलंकाराने नटलेले आहे हे मेघदूत. मग आता ह्या मेघदूत इतकी सुंदर कलाकृती या कालिदासाने आपल्याला दिलेली आहे, म्हणजे किती बारकाने त्या निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. निसर्गाच्या या अद्वितीय असा ठेवा या काव्यातून आपल्या, आपण इतक्या बारकाने पाहतो का आपल्या निसर्गाकडं, इतक्या बारकाने आपल्याला कळतं का? आपण आपल्या जीवनामध्ये इतके व्यस्त आहोत ना की आपल्याला कोणाकडे पाहायला वेळ नाही. आपण आपल्याकडे पाहतो हेच खूप झाले सध्याच्या जीवनामध्ये. इतकं सुंदर वर्णन ह्या कालिदासाने ह्या मेघदूत या नाटकामध्ये त्या खंडकाव्यामध्ये केलेलं आहे. आणि अशी सुंदर कलाकृती त्यांनी आपल्याला भारतीय इतिहासामध्ये अजरामर झाली ती तुम्हा आम्हा करता दिली. आज आपल्याला सुद्धा सांगता यायचं नाही आपल्या नकाशात, ह्या हिंदुस्थानच्या नकाशात विशिष्ट प्रकारचे स्थान कुठे, भारताच्या नकाशात कुठं काय आणि कुठं काय याचं वर्णन त्यांनी ठराविक रामगिरी ते मला तिथपर्यंत जात असताना ह्या प्रवास वर्णनामध्ये काय काय आलं त्याचं वर्णन ह्या कवीने या ठिकाणी केलंय. म्हटल्यानंतर किती सुंदर कलाकृती आपल्याला दिली. आणि या कालिदासामुळे आपल्याला असं वाटतं आपला देश, आपला भारत देश हा स्वर्गभूमी वाटायला लागतो. कसं वाट स्वर्गभूमी वाटायला लागतो, कारण त्यांनी विक्रमवंश जे नाटक आहे त्यावर विक्रमवंश नाटकामध्ये सुद्धा खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. उर्वशी आणि पुरुरव्याच्या प्रेम संबंधाच्या आधारावर ते विक्रमवंशीय नाटक लिहिलेलं आहे. असे त्यांच्या मालविका अग्निमित्र झालं, असे त्यांच्या ह्या ज्या काही कलाकृती आहेत त्या कलाकृती अजरामर आहेत. आता आषाढ महिना, आषाढ महिन्यामध्ये त्यांचा जन्मदिवस आहे. पहिल्याच दिवशी त्यांना त्या कालिदासाला जन्मदिवस असल्यामुळं आषाढस्य प्रथम दिवसे म्हणून त्या हा दिवस ओळखला जातो. आता हे आषाढ महत्व दिवसाचं महत्व काय, तर पावसाची सुरुवात झालेली असते. नवीन म्हणजे धरणी माता हिरवागार शालू पांघरून अशी तयार असते. आषाढ महिन्यापासून, आषाढाच्या पहिल्या दिवसापासून चातुर्मासाची म्हणजे सुरुवात होते. चातुर्मासाची सुरुवात म्हणजे आषाढ भाद्रपद अश्विन आणि कार्तिक, चार महिने हा चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जातो. या आषाढ महिन्यामध्ये व्रतवैकल्य असतील किंवा आपले जे काही भगवंताचे नामस्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंत देवशयनी एकादशी त्याला म्हटलेले आहे, भगवंत विश्राम करतात, विश्रांती घेतात किंवा झोपी जातात. मग त्या आषाढी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातली जी काही प्रबोधनी एकादशी आहे त्या प्रबोधनी एकादशीपर्यंत भगवंत विश्रांती करत असतात. आणि मग ह्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये ह्या अनुष्ठान मानतात संत मंडळी. तसं पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असली म्हणल्यानंतर पंढरपूरला सगळे संत जाणार आहेत. महाराष्ट्रातच अनेक संत आहेत. आळंदीला ज्ञानेश्वर माऊली आहे, देऊला तुकाराम महाराज आहेत, पैठणला एकनाथ महाराज आहेत, इकडं त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ आहे, सासवडला सोपान काका आहेत, मुक्ताई नगरला मुक्ताई माता आहेत. मग ह्या ज्या काही संत आहेत, या संतांनी संतांच्या पावन स्पर्शाने ही भूमी कशी झालेली आहे, पावन झालेली आहे. आणि हे विठ्ठल हे आपचं आराध्य आहे, पंढरपूरचा जो काही विठ्ठल आहे तो विठ्ठलांचा आराध्य आहे. ह्या आषाढ महिन्यामध्ये सगळ्यांना वेध लागलेला असं, दोन महिन्यापासूनच लोक वारीला जायचं, वारीला जायचं, वारीला जायचे. ह्या वारीसाठी त्यांची तगमग झालेली असती, वारीसाठी तयारी केलेली असती, कित्येक जणांनी अनेक कामं अगोदर विरकलेले असतात. शेतकरी जो असतो ना, तो शेतकरी वर्षातून ह्या ही जी काही आषाढी आहेत, तशा पाहिलेत वर्षातून चार वारी असतात. एक आषाढवारी, कार्तिकवारी, माघवारी आणि चैत्र, ह्या चार वाऱ्या असतात. पण त्यातली त्यात ही जी काही आषाढवारी आहे, ह्या आषाढवारीमध्ये बहुसंख्य समाज हा पंढरपूरच्या विठ्ठलाकडे साकडं घालण्यासाठी जातो. आपलं जे काही भगवंताविषयी प्रेम आहे ते प्रेम करण्या सांगण्यासाठी जातो, त्या भगवंताला भेटण्यासाठी जातो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात, घरदार सोडून निघतात, प्रवास करतात, टा दिंड्या पाताका घेऊन दिंडी काढतात. आणि तसं पाहायला गेलं तर संत हे संत मंडळी सांगतात, वारी म्हणजे पायाने केलेला प्रवास नाही, तर ती केलेली एक साधना असती. आणि त्या साधनेसाठी दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी घरदार सोडून त्या प्रवासाला जातात. नुसतं प्रवास पंढरपूर गाठलं म्हणजे झालं असं नाही, ते मानाचा प्रवास करतात. आणि तो प्रवास करत असताना ह्या दिंड्यामधून चालत नसताना हे वारकरी टाळ मृदुंगाच्या गजात रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल अभंग गवळणी देवाचं नामस्मरण चिंतन प्रवचन हरिपाठ कीर्तन काकडा भजन असं सतत त्यांचं सतत ह्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये सतत त्यांचं नामस्मरण चिंतन चालू असतं. ज्या दिवशी आषाढी एकादशी असते त्या दिवशी चंद्रभागेचं स्नान करायचं, भगवंताचं दर्शन करायचं, प्रदक्षिणा करायची, त्यावेळेस त्यांना आनंद होतो. म्हणजे वारीत निघाल्यापासून तर आनंद होतच आहे, पण ज्यावेळेस ते भगवंताला बघते, त्या कळसाला पाहते, त्यांचा म्हणजे तो आनंद अवर्णनीय आहे. संसाराच्या मोहातून हळूहळू त्यांना मुक्त होण्यासाठी ती महत्वाची जागा सांगितलेली आहे. ज्यावेळेस हे लोक वारीत चालतात ना, त्यांना कुठल्या पदाचा अभिमान नसतो. मी अमुक एका पदावर आहे, मी इतकं घरी श्रीमंत आहे, माझ्या घरी 5 फोर व्हीलर आहे, हा त्याचा तसला कसलाही गर्व नसतो ना. संपत्तीचा गर्व, राजा रंक श्रीमंत गरीब शिक्षित अशिक्षित सगळे एकाच रांगेत चालतात. दिंडीमध्ये विठ्ठलाच्या दरबारामध्ये सगळे माणसं हे एकाच नावाने ओळखल्या जातात, ते म्हणजे वारकरी. आणि ह्याच महिन्यात ह्या आषाढामध्ये ह्या आषाढाच्या पहिल्या दिवशी ही वारी सुरू होते. 15 दिवस लोक काही काही तर महिन्यापूर्वीच ते त्र्यंबकेश्वरची तर वारी 3 आठवड्यापूर्वीच निघत असते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या भागातून वा दिंड्या येत असतात, ते भगवंतापर्यंत जातात. आणि साहजिकच वारीची खरी शिकवण संतांनी सांगितलेली आहे, तुम्ही बाहेरचा विठ्ठल शोधण्यापेक्षा आहे ना, तुम्ही मनातला विठ्ठल जागा करा. कारण मंदिरातील विठ्ठल दगडात उभा आहे, पण मनातला जो विठ्ठल आहे तो माणुसकीत प्रेमात सेवाभावात प्रकट होतो. मग तुम्ही सेवाभाव दाखवा ना, सेवाभाव दाखवा, प्रेम करा वारकऱ्यावर, दान धर्म करा. म्हणजे अनेक प्रकारे तुम्हाला सेवा करता येऊ शकते भगवंताची, त्या वारकऱ्यांची, त्या पद्धतीने करा. मग आता हे वारीचं महत्व झालं, त्यानंतर गुरुपौर्णिमा. आता आपण जो काही म्हणजे आता गुरु तर पाहायला गेलं तर साहजिकच अगदी आपला जन्म झाला तेव्हापासूनच आपल्याला गुरु मिळत असतात. सगळ्यात प्रथम आपली माता ही गुरु असते, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस घरातला प्रत्येक सदस्य आपला छोटा छोटा प्रत्येक काहीच ना काही आपल्याला शिकवत जातो तो आपला गुरुच होतो. नंतर शालेय याच्यात गेल्यानंतर शिक्षक आपला गुरु होतो. त्याच्यानंतर आपल्याला जीवनाच्या वाटेवर म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही ना काही छोटं मोठं शिकवणारा आपला गुरुच असतो. पण खरा गुरु तो असतो ज्यावेळेस आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सुचवतो, मोक्षापर्यंत जाण्यासाठी मार्ग सुचवतो, तो आपला खरा गुरु असतो. मग मोक्ष भगवंत म्हणजे काय, मग हेच आत्ता सांगितलं वारीचं महत्व. हे लाखो वारकरी कशासाठी चालले, हे त्यांच्या गुरुंनी दिलेला त्यांना मार्ग आहे, त्या माध्यमातून ते भगवंताला भेटायला जातात. आणि त्या भगवंताला पाहून डोळे भरून म्हणजे परत वर्षभर त्यांना ताकद निर्माण होती. या वारीमुळे काय होतं, ताकद निर्माण होती. तसं पाहायला गेलं तर वारीमध्ये चाललं ना आपण तर आपले हात पाय सगळे चांगले राहतात. चालण्यामुळं काय होतं, आपली शारीरिक क्षमता वाढते, व्यायाम होतो, खाल्ल्याला पचतं, दुसरा असतं आपली जी दृष्टी असते ना, दृष्टी तुम्ही 15 दिवस चाला दिंडीमध्ये, ज्याला लय अंधुक अंधुक दिसतंय किंवा काही दिसण्याचा प्रॉब्लेम आहे तो 15 दिवस दिंडी चालला साहजिक त्याची दृष्टी सुद्धा चांगली होती, निर्मळ होती, आपोआप दिसायला लागते. असे 2-3 उदाहरणं आहेत आमच्यासमोर की ज्यांना चष्मा लागला होता पण डोळ्याचं ऑपरेशन करायचंय काहीतरी, म्हणजे पूर्ण ऑपरेशन म्हणजे त्याला काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला होता, ते म्हणे दिंडीवरून आल्यावर ऑपरेशन कर आणि खरंच 15 दिवसांनी त्याला व्यवस्थित दिसायला लागलं. त्याचा अनुभव सांगितला आम्हाला, नाव नाही सांगत त्या व्यक्तीचं, पण अनुभव सांगितला की दिंडीवरून आणि आम्हाला चांगलं दिसायला लागले. आता म्हणजे असंही काय आहे ते आपण चाललो ना दिंडीमध्ये दृष्टी सुद्धा चांगली होती, हात पाय बरोबर होते आहेच, पण मन सुद्धा बळकट होतं. आपल्याला काही संकट असतील काही विचार असतील त्याला लढण्याची ताकद मिळते आपल्याला. आपण त्या म्हणजे आणि काय होत माहितीये का, आपले आपण त्या दिंडीमध्ये चाललो ना तर सहकार्याची भावना वाढीस लागते. जो काय आपल्या मनामध्ये असा तिरस्कार एक इतरा विषय असल्याला जो काय वाईट विचार हे सगळं निघून जातं. आणि दिंडीमध्ये लोक कसे वागतात, मौली मौली मौली असं प्रेमाने वागतात, प्रेमाने बोलतात, कोणाला सहकार्य कोणाला करतात, कोणाला मदत करतात, अशा प्रकारचं खूप अनेक उदाहरणं आहेत दिंडीमध्ये. मग त्यामुळं आपल्याला सुद्धा त्यांचे गुण आपल्याला मिळतात, आपले दोष निघून जातात. अशा अनेक प्रकारे या याचं महत्व सांगितलेलं आहे. आता त्या गुरुपौर्णिमेमध्ये आपल्या गुरुनेच शिकवलेलं आहे सगळं, आपल्याला गुरुच आपल्याला मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात. म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे आपले जे काही गुरु आहेत त्या गुरूंच्या ऋणातून उतराय होण्याकरता गुरुपौर्णिमा ही विषय सांगितली. ही व्यासपूजा आहे, जे काही आपले महाभारताचे कर्ते लेखक व्यास, त्या व्यासांची पूजा. व्यास म्हणजे आपण गुरूंनाच व्यास म्हणतो, आपले गुरुच व्यासांच्या त्या जागेवर असतात, ते गुरुच आपल्याला हे मार्गदर्शन करतात. मग अशा पद्धतीने ह्या आषाढ महिन्यामध्ये हे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत केले जातात. आता खेड्यागावामध्ये तर आषाढ म्हणलं का आखाड आखाड आखाड तळायचा, आपल्याला आखाड करायचा, आषाढी आली आषाढी झाली का मग काय 15 दिवस आखाड तळायचा आहे, लक्ष्मीला जायचंय, त्याच्या मागे सुद्धा दंतकथा आहेत ना. ते आखाड तळला बी जातो केला बी जातो, नवीन पाणी आलेलं असतं. नवीन पाणी म्हणजे ज्यावेळेस पाऊस बरसतो तळे नदी तलाव समुद्र गंगा सगळे ओहोळ वगैरे छोटे छोटे नाले वगैरे भरून वाहतात आणि मग खराब पाणी काय होतं, ते खराब पाणी विहिरींना येतं, तलावांना येतं, नळाद्वारे आपल्या घरापर्यंत येतं, त्यामुळे काय होतं मग जुलाब उलटी ते पिण्यात येतं पाणी. ते आपण नुसतं गाळून घेतलं म्हणजे ते स्वच्छ होतं का नाही, मग ते पिण्यात येतं पाणी. आणि ते पाणी पिल्यानंतर मग आपल्याला अतिसार जुलाब उलटी मलेरिया हिवताप अशा प्रकारचे आजार होतात. आणि मग आजार होतात मग लोकांना काय वाटतं हा आखाड चालू झाला, आखाड चालू झाला म्हणजे आपले जे काही दैवत आहे गावाबाहेर जे काही दैवत आहे महालक्ष्मी असन लक्ष्मी असन जे काही गाव देवता असन मर्यायी असन असे जे काही देवता असतात मग त्या देवतांची पूजा केली जाते. मग त्या देवतांची पूजा म्हणजे त्यांना नैवेद्य न्यायचा, नारळ द्यायचा, काही त्यांची उटी भरायची जेणेकरून ते नवीन पाणी आलेलं आहे त्याची काही बाधा होणार नाही, त्याचा त्रास होणार नाही, त्यांनी काही रोगराई असेल ती रोगराई निघून जाईल. म्हणून मग तो आखाड तळला जातो, ते जे काही आखाड तळलेला असतो नैवेद्य त्या देवीपर्यंत द्यायला म्हणजे मग ते काही पाणी आहे आपल्याला बाधणार नाही बाबा, ती रोगराई आपल्याला होणार नाही अशी ही दंतकथा लोककथा सांगितली जाते. आणि त्यातून तो आखाड तळला जातो. मग देवशयनी एकादशीपासून प्रबोधनी एकादशीपर्यंत या चातुर्मासामध्ये काही लोक काय करतात की कांदा लसूण वांग कांद्याची पात खात नाहीत का नाही खात तर ती भगवंताला चालत नाही. काही काही तर काही काहींच्या धर्मामध्ये तर एक महिन्याला दही वरज एक महिन्याला दूध वरज एक महिन्याला कांदा लसूण अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्म पंथामध्ये अनुष्ठानं आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या भावना आहेत. तर ह्या अशा लोक करतात की कांदा लसूण वरज कांद्याची पात वरज वांगे वांगे वरज म्हणजे 4 महिने मग ते बाधत असतात ना ते सगळे वर्ज केले जातात. अनुष्ठान केलं जातं भगवंताचं नामस्मरण चिंतन जेवढं करता येईल तेवढं केलं जातं. कार्तिक महिन्यात काकडा केला जातो. हा चातुर्मास आखड महिन्यापासूनच चालू होतो, आषाढातूनच चालू होतो. आणि मग 4 महिने पावसाळा असतो, पावसाळ्याच्या सरी बरसत असतात, हे व्रत वैकल्य चालू असतात. श्रावण महिन्यामध्ये तर पूर्ण महिनाभर व्रत वैकल्य असतात. असा हा आषाढ महिना आणि ह्या आषाढ महिन्याचं महत्व या ठिकाणी सांगितलंय. कालिदासांची जी काही साहित्यकृती आहे ती साहित्यकृती मी आपणासमोर माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. हे जे काही चांगलं आहे ते माझे सद्गुरू हरिभक्त पारायण विनायक महाराज काळे यांच्याच आहे. त्यांच्याच त्यांनीच मला आशीर्वाद दिला, त्यांनीच माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांच्यापासूनच मी हे तुमच्यापर्यंत सांगू शकले. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा कृपा आशीर्वाद मला लाभल्यामुळे मी तुमच्यापर्यंत हे सादर करू शकले. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे हे असं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आहे कालिदास दिवस. कालिदासांच्या साहित्याचा, काव्य वैभवाचा आणि सांस्कृतिक वारशाचा वेध आपण घेतला. आपल्या सोबत होत्या हरिभक्त परायण, शोभाताई मते. त्यांच्या रसाळ वाणीतून आणि मार्गदर्शनातून आपण महाकवी कालिदास यांच्या साहित्य विश्वाचा प्रवास अनुभवला. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनुतुमच्या सोबत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 6वा. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई. रात्र 6वी. थोर असरो. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे, श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळायत जात असे, छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असो. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे, आई मला पाणी तापून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून दे व माझे अंग चोळून वगैरे दे. दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली होती. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असलं म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसाखसा अंग चोळून दिलं. उरलेलं पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपलं व मी हक्का मारू लागलो. आई, अंग पुसणं माझं, पाणी सारे संपलंय, थंडी लागते मला, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते बरं. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसीत. एखादं जुनेरं मुलांचं अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाचे फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओचा. मी घट्ट धरून म्हटले, हट्टी आहेस हो श्याम, एक एक खुळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊ. हं, ठेवा पाय. आईनं आपले ओचे धुंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून ठेक घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. ओचा हा कोकणी भाषेमध्ये त्याला पदर म्हणतात. साडीचा लुगड्याचा जो पदर आहे त्याला ओचा म्हटलं जातं. आईचं लुगडं ओलं झालं होतं, त्याची मला पर्वच नव्हती. तिला थोडेच त्यावेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिनं आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम खूप छान वाक्य आहे, लक्षात ठेवायचं. श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. काय सांगितलं इथं? पायाला घाण लागू नये. पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. गड्यांनो, किती गोड शब्द हे. आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहे, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशी आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत, परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तव पुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत बरं. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टीसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहे, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कुणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कंस वाईट वाटते. मेराबाईनं म्हटलेले, अस्वन जल सिंच प्रेमवेली बोई, अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. अस्वन जल सिंचे प्रेमवेली बोले.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीबद्दल जे भारतीय चित्रपट सृष्टीत एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते आणि चित्रपट निर्माते होते. एवढेच नाही तर ते एक राजकारणी पण होते. तर मंडळी, आज आपण चर्चा करत आहोत बॉलिवूडचे ही मॅन आणि गरम धरम या नावाने ओळखले जाणारे म्हणजेच धर्मेंद्र सिंग. तर मंडळी, जाणून घेऊया त्यांचं चित्रपट सृष्टीपर्यंतचा प्रवास. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नरसारी या गावी एका पारंपरिक आणि शिस्तप्रिय शीख कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव धरम सिंग देऊल असे होते. त्यांचे वडील म्हणजेच केवल ख्रिश्चन देऊल हे एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्यामुळे घरात शिक्षणाचे आणि शिस्तीचे कडक वातावरण होते. धर्मेंद्र यांनी आपले प्राथमिक शिक्षण सहानेवाल आणि पुढील शिक्षण फगवाडा येथील रामगिडिया कॉलेजमधून पूर्ण केले. या प्रकारे त्यांनी आपले शिक्षण तर पूर्ण केले, पण मंडळी, त्यांना लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा सिनेमाचे अतोनात वेड होते. त्या काळातील प्रसिद्ध गायक अभिनेते म्हणजेच सुरैया यांचे ते एवढे मोठे चाहते होते की त्यांचा 1949 ह्या काळात आलेला दिलगी हा चित्रपट पाहण्यासाठी धर्मेंद्र हे कित्येक तरी मैल पायी चालत जात होते. आणि त्यांनी दिलगी हा चित्रपट 40 वेळा चित्रपटगृहात पाहिला. तर मंडळी, पुढे पण आपण असेच धर्मेंद्र सिंग यांच्या प्रवासातील काही किस्से ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया धर्मवीर या चित्रपटातील ओ मेरी मेहबूबा हे गीत. त्याचे गीतकार आहेत आनंद बक्षी, गायक आहे मोहम्मद रफी आणि यामध्ये अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि जिन्नत अमान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, जेव्हा धर्मेंद्र सिंग अवघ्या 19 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी एक अमेरिकन ड्रिलिंग कंपनीत कार्यालयीन काम सुरू केले. त्या ठिकाणी त्यांना अवघे काही रुपये पगार मिळत असायचा. नोकरी करत असतानाही त्यांचे मन अभिनयातच गुटमळत होते. 1958 मध्ये त्यांनी फिल्मफेअर मासिकांची राष्ट्रीय टॅलेंट हंट स्पर्धा पाहिली आणि स्वतःचे फोटो पाठवले. काही काळानंतर त्या स्पर्धेचा निकाल लागला. संपूर्ण देशात धर्मेंद्र यांनी ही स्पर्धा जिंकली होती आणि संपूर्ण देशाला धर्मेंद्र सिंग यांच्याबद्दल माहिती झाली होती आणि या विजयामुळे त्यांचा चित्रपट सृष्टीचा रस्ता मोकळा झाला होता. तर धर्मेंद्र सिंग हे नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी काम शोधायला सुरुवात केली, पण काम मिळणे एवढे सोपे नव्हते. मुंबईत त्यांना लगेच काम नाही भेटले. त्यांनी काम मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि मेहनत देखील घेतली. त्या काळात त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. पैसे नसल्या कारणामुळे अनेकदा त्यांना लोकल स्टुडिओच्या बाकावर झोपायचे. एवढेच नाही तर त्यांनी गॅरेज मध्ये झोपून पण कितीक तरी दिवस काढले होते. राहण्याची तर सोय नव्हतीच नव्हती, पण खाण्यापिण्याची पण सोय नव्हती. त्यांनी फक्त चना मुरमुरा खाऊन दिवस काढले आणि कधी कधी तर उपाशी राहून पण त्यांनी दिवस काढले होते. या प्रकारची मेहनत व कष्ट त्यांनी केली होती. तर मग मंडळी, ऐकूया लोपर ह्या चित्रपटातील आज मौसम बडा बेमान हे गीत. याचे गीतकार आहेत आनंद बक्षी हे.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटात धर्मेंद्र सिंग यांना एक संधी दिली. व सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ते ह्या कथेचे मुख्य नायक होते. त्यामध्ये त्यांना कोणता साईड रोल नव्हता, तर मुख्य नायकाचा रोल होता आणि त्यांच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून कुमकुम ह्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट ठरला नाही, पण या चित्रपटातील गाणी हे त्या काळात खूप गाजली आणि चित्रपटसृष्टीला धर्मेंद्र यांच्या रूपाने एक नवा प्रभावी चेहरा भेटला आणि त्यांना या चित्रपटातून 51 रुपये मानधन मिळाले होते. 1963 मध्ये महान दिग्दर्शक बिनल रॉय यांनी त्यांना नूतन यांच्यासोबत बंदिनी या चित्रपटात मुख्य प्रमुख भूमिका दिली आणि या चित्रपटातील त्यांचा सोज्वळ आणि गंभीर अभिनय पाहून त्यांचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर 1966 मध्ये आलेला फूल और पत्थर या चित्रपटाने हिंदी सिनेमाचा इतिहासच बदलून टाकला. या चित्रपटातील एका दृश्यात धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा त्यांचा शर्ट काढला होता. त्यांचे बलदंड शरीर इष्टी पाहून संपूर्ण देश वेडा झाला होता. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीला त्यांचा पहिला ऍक्शन स्टार मिळाला, ज्यांना जग ही मॅन आणि गरम धर्म या नावाने ओळखत होते. एवढेच नाही तर धर्मेंद्र सिंग केवळ ऍक्शन पुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या सत्यकाम चित्रपटात एका आदर्शवादी आणि प्रामाणिक इंजिनियरची भूमिका केली होती. तेव्हा हा चित्रपट सर्वात उत्तम अभिनयाचा नमुना मानला जात असायचा. तर मंडळी, ऐकूया शोले चित्रपटातील ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गीत. या गीताचे गीतकार आहेत आनंद बक्षी आणि गायन केले आहे किशोर कुमार आणि मन्नाडे यांनी. अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि अमिताभ बच्चन यांनी.

मोठे सुपरस्टार बनले होते आणि मुंबईत ते राहत होते. चला मग ऐकूया ही घटना. एक रात्री पंजाब मधील एक शीख कुटुंब एका ट्रक मधून थेट धर्मेंद्र यांच्या बंगल्याबाहेर येऊन थांबले. त्यांनी बंगल्याच्या वॉचमॅनला अतिशय आत्मविश्वासाने सांगितले की आम्ही पंजाब वरून आलो आहोत आणि आम्ही धर्मेंद्र यांचे जवळचे पाहुणे आहेत. त्यानंतर वॉचमॅनने धर्मेंद्र यांच्या वडिलांना सांगितले. पंजाबचे नाव ऐकून आणि समोरच्या कुटुंबाला पाहून धर्मेंद्र यांच्या वडिलांना वाटले की हे नक्कीच आपल्या गावाचे किंवा ओळखीचे कोणीतरी असतील. त्यांना असे वाटले. त्यांनी त्या कुटुंबाला आदराने घरात घेतले, त्यांची विचारपूस केली आणि रात्रीच्या जेवणाची सोय केली. धर्मेंद्र त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शूटिंग करत होते. ते मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले, बेटा पंजाबवरून आपले पाहुणे आले आहेत. ते खूप दमले होते म्हणून मी त्यांना आपल्या मुख्य गेस्ट रूम मध्ये झोपवले आहे. धर्मेंद्र यांनी जेव्हा वडिलांना विचारले की पण बाबा हे नक्की कोण पाहुणे आहेत, आपले नातेवाईक की मित्र, तेव्हा वडिलांनी सांगितले, ते मला माहिती नाही पण ते पंजाबचे आहेत आणि आपले नाव घेऊन आले आहेत. धर्मेंद्र जेव्हा हळूच त्या गेस्ट रूम मध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिले की ते कुटुंब एसीच्या थंड हवेत अतिशय आरामात गाढ झोपले होते. धर्मेंद्र यांनी त्यांना त्रास न देता झोपू दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते कुटुंब जागे झाले आणि त्यांनी समोरच सुपरस्टार धर्मेंद्र यांना पाहिले तेव्हा ते आनंदाने आवाक झाले. धर्मेंद्र यांनी हसून त्यांना विचारले, तुम्ही मला ओळखतात? पण मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही नक्की कोण आहात? तेव्हा त्या व्यक्तीने हात जोडून सांगितले, धर्मेंद्रजी आम्ही तुमचे खूप मोठे चाहते आहोत, आम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे होते, पण जर आम्ही वॉचमॅनला सांगितले असते की आम्ही फक्त चाहते आहोत तर त्यांनी आम्हाला गेटच्या आत येऊ दिले नसते, म्हणून आम्ही पाहुणे आहेत असे खोटे बोललो. हा खुलासा ऐकल्यावर धर्मेंद्र यांना अजिबात राग आला नाही. त्या कुटुंबाचे प्रेम पाहून ते कमालीचे भारावून गेले. त्यांनी त्या कुटुंबाला ओरडण्याऐवजी त्यांच्यासोबत बसून नाश्ता केला, गप्पा मारल्या, त्यांना मुंबई फिरवण्यास मदत केली आणि भरपूर फोटो काढून आनंदाने निरोप दिला. तर मंडळी, हा किस्सा सिद्ध करतो की धर्मेंद्र हे केवळ पडद्यावरचेच नाही तर खऱ्या आयुष्यातही मनाचे सुपरस्टार होते. तर मंडळी ऐकूया ब्लॅकमेल ह्या चित्रपटातील पल पल दिल के पास हे गीत. याचे गीतकार आहे राजेंद्र कृष्ण आणि गायन केले आहे किशोर कुमार यांनी. अभिनय केला आहे धर्मेंद्र सिंग आणि राखी यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, धर्मेंद्र सिंग हे त्यांच्या शेवटच्या काही वर्षात मुंबईच्या गर्दीतून लोणावळ्यातील आपल्या आलिशान पण निसर्गरम्य फार्म हाऊसवर जास्त वेळ घालवायचे. ते जिथे स्वतः सेंद्रिय शेती करायचे, आपल्या गाई म्हशींची काळजी घ्यायचे, झाडांना पाणी देणे आणि ताज्या भाज्या फळे तोडणे यात त्यांना खूप आनंद मिळायचा. आणि ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. फार्म हाऊस वरील ते साधे व्हिडिओ आणि स्वतः लिहिलेले भाऊक उर्दू कविता ते चाहत्यांसोबत शेअर करायचे. वय झाले तरी धर्मेंद्र यांनी कॅमेरा आणि अभिनयाची साथ सोडली नाही. 2023 मध्ये आलेला करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात त्यांनी केलेली रोमॅन्टिक आजोबाची भूमिका प्रचंड. पुढील बुधवारी रात्री 9 वाजता, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज. येण्याआधी ऐकूया दो चोर तीन चाहो रहो दूर. चयन केले आहेत किशोर, नाही केलं तनुजा.

ती आहे हे एकादशी 19 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनाराचा दिव्यवाणी भक्तीचा सोहळा कीर्तन विशेष कार्यक्रम। यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा। ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125290 किंवा 98994456978. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.